नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ 1948 अर्थात दिनांक 12 जून 2026. सकाळचे 5:55 आणि 38 सेकंद झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेत आपलं मनापासून स्वागत. श्रोते हो, या प्रसन्न सकाळची प्रसन्न सुरुवात करणार आहोत मंगलवाद्यानं.

श्रोतेहो आपण ऐकत होतात उस्ताद बिस्मिल्ला खा यांचं स्नेहवदन. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz. सकाळचे 6 वाजतायत. आता दिल्ली केंद्रावरून हिंदी समाचार प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: अजून 5 मिनिटं झाली आहेत. आता ऐकणार आहोत चिंतन. याचं लेखन केले संजीवनी तोफखानी यांनी. ऐकूया चिंतन.
1: सोली व सुख. प्रापंचिक दुःखाचे चटके सहन करताना संसारातील अपूर्णता माणसाच्या लक्षात येते. तो परमार्थाकडे वळतो. यालाच मुमुक्षू असे म्हणतात. मुमुक्षूला संतसंगतीची ओढ लागते. संतसंगतीने आत्मज्ञानाचे ध्येय निश्चित होते. ध्येयाप्रत पोचण्याचा मार्ग समजतो. मी देह आहे या भावनेने जीवन व्यतीत करणारा साधक मी आत्मा आहे या भावनेत राहण्याचा अभ्यास करू लागतो. त्याला आत्मस्वरूपाची ओढ लागते. ध्यानधारणा साधण्याचा तो प्रयत्न करतो. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याचा प्रवास सुरू होतो. या प्रवासाचेच वर्णन कल्याण स्वामींनी आपल्या सोलीव सुख या रचनेत केले आहे. शरीरातील 7 चक्रांवर लक्ष केंद्रित करून सोहम साधना करण्यात शिष्य एकाग्र झाला आहे. त्याला अग्नितत्वाचे भयप्रद अनुभव येऊ लागले आहेत. तथापि सद्गुरू सांगतात, धैर्याचे आसन बळकट करून तू तुझी बैठक ढळू देऊ नकोस आणि आपली साधना पुढे चालू ठेव. या भयप्रद अनुभवातून बाहेर पडण्यासाठी समर्थ सांगतात, वायोमुख करोनी तेथे गिळी वेगे सूर्यकिरणाते मग देखसी आनंद मार्तंडाते तेजोमय मम पुत्रा. सूक्ष्म अंतःकरण वृत्तीने या भयप्रद वाटणाऱ्या अग्नितत्वाचा वायुतत्वामध्ये लय कर. इथे गुरु कर असे सांगतात, पण प्रत्यक्ष काही करायचे नाही. हे सर्व सूक्ष्मपणे मनाच्या स्तरावर अनुभूती घेण्याचे काम आहे. एकदा अग्नितत्व वायुतत्वामध्ये बंदिस्त झाले की जे सूर्यबिंब दिसणार आहे ते तेजस्वी असेल पण दाहक नसेल. त्याच्या दर्शनाने अद्भुत आनंदाची अनुभूती येईल. परंतु अशा तेजस्वी सूर्याच्या दर्शनापूर्वी अग्नीच्या ज्वाळा आणि सूर्याचा दाहक प्रकाश मात्र तुला सहन करावा लागेल. माझ्या मुला, येथेच तुझ्या धैर्याची कसोटी लागेल. कारण अनंत सूर्याचे तेज कसे आहे ते पुढील ओवीत सांगतात. अनंत भानू तेज अद्भुत खदिरांगार ज्वाळा उसळत धारिष्ट तेथे न निभत दुर्घट व्यूह तेथीचा. येथे सूर्य जो दिसतो आहे तो रोज आपल्याला आकाशात दिसतो तो नव्हे. अर्थात त्याच्याकडेही आपण चर्मचक्षूंनी पाहू शकत नाही. मग हा तर अनंत भानू म्हणजे ब्रह्मत्वाचे तेज लेवून प्रकट झालेला अनंत, ज्याला कधीही अंत नाही अस्त नाही असा सूर्य. त्याचे तेज अनेक पटींनी अधिक आहे. त्या तेजामधून ज्वाळा निघत आहेत. त्याचे तेज चर्मचक्षूंना नव्हे तर ज्ञानचक्षूंना देखील सहन होत नाही. भल्या भल्यांचे धैर्य या ठिकाणी टिकाव धरू शकत नाही अशी येथील रचना अवघड आहे. म्हणजे ध्यानावस्थेतील हा टप्पा पार करणे अनेक साधकांना साधत नाही. परंतु समर्थ आपल्या प्रिय शिष्याला कल्याण स्वामींना आपले धैर्याचे आसन बळकट करून अभ्यास पुढे सुरू ठेवण्यास सांगतात. स्थूल स्वरूपाचे अनुसंधान सोडून सूक्ष्म आत्मस्वरूपाचे अनुसंधान ठेवण्यासाठी ती युक्ती साधावी लागते आणि हेच सर्व साधनेचे मर्म असते. परंतु ही युक्ती साधण्यासाठी पूर्वीच्या सर्व सवयी आवडीनिवडी यांचा त्याग करावा लागतो. बाहेर दृश्यामध्ये रमण्याची सवय असलेल्या मनाला आत वळवावे लागते. स्वस्वरूपाशी अखंडपणे राहण्याची सवय मनाला लावावी लागते. इंद्रियांच्या विषयात रमलेले पसरलेले मन एकवटून आत्म्याकडे वळवावे लागते. हृदय कमलात घट्ट धरून ठेवावे लागते. असा नित्य प्रयत्नपूर्वक अभ्यास साधला की धारणा साधते. ज्याला धारणा साधली तो साधक होय. आपण सामान्य माणसांनी किमान एवढे तरी साधावे की मन भोगवादाकडे वळून वाममार्गाला जाणार नाही. कारण इंद्रियांवर ताबा असणे हे मनुष्यपणाचे लक्षण आहे, तर इंद्रियांच्या ताब्यात राहून स्वैरवर्तन करणे हे पशुत्वाचे लक्षण आहे. इंद्रियांचे विषय जितके त्यांचे लाड करून पुरवावेत तेवढे ते वाढतच जातात. त्यांचा हव्यास कधी संपत नाही. इंद्रियांना तृप्ती माहीत नाही. आज आपण समाजामध्ये अशा भोगवादाकडे झुकलेल्या आणि स्वार्थासाठी कोणावरही अन्याय करायला सहज तयार असलेल्या लोकांचा वावर अधिक पाहतो. आणि म्हणूनच आपल्या भारताचे जे पूर्वसंचित

अध्यात्म ज्ञान हे प्रत्येकाने अभ्यासले पाहिजे असे मला वाटते. कारण भौतिक सुख हे तात्कालिक आहे, अपूर्ण आहे, नश्वर आहे. मुळात सुखापेक्षा चिरंतन आनंदाचा शोध माणसाने घ्यावा. सुखाच्या छापामागे दुःखाचा काटा आहेच. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण आनंद हा चिरकाल टिकणारा असतो. आनंद शब्दाला विरुद्ध अर्थी शब्दच नाही. या चिरंतन आनंदाचा शोध घेऊ. जय जय रघुवीर समर्थ.

0: आनंद शब्दाला विरुद्धार्थी शब्दच नाही. या चिरंतन आनंदाचा शोध घेऊ. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोतो आपण ऐकत होता चिंतन. याचं लेखन केलं होतं संजीवनी तोफखाने यांनी. चिंतन हे सदर आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 103.1 MHz आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतो आता प्रसारित करणार आहोत भक्तिसंगीताचा भक्तिमय कार्यक्रम प्रभात वंदना. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत हरिनारायणाष्टकम. स्वर कविता खरवंडीकर यांचा आणि ही रचना पारंपरिक.

श्रोत्यांनो प्रभात वंदना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं हरी नारायणाष्टकम. स्वर होता कविता खरवंडीकर यांचा आणि ही रचना होती शंकराचार्य यांची. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अपर्णा मयेकर यांना. मादा देवकाते यांची ही भोपाळी, याला संगीत दत्ता डावजेकर यांचं.

अपर्णा मयेकर यांच्या स्वरात मादा देवकाते यांची भूपाळी आपण ऐकली. याला संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. शोधव प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराजांचा अभंग.

संत सूरदास यांची हिंदी भक्तिरचना आपण ऐकली, स्वरदा अनुराधा पौडवाल यांचा. कार्यक्रमात यानंतर येणार आहोत समूह स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची देशभक्तीपर रचना.

0: समूह स्वरात पंडित नरेंद्र शर्मा यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. श्रोते हो, याबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्तिसंगीताचा भक्तिमय कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता प्रसारित करणार आहोत शेतीविषयक माहितीवर आधारित सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी. मुक्काम पोस्ट रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. आपण कालच्या भागामध्ये आपल्या शेतकरी बंधूंना सांगितलं की काही ठिकाणी ढगफुटीसारखा

0: पाऊस पडतोय खरं, म्हणजे पावसाचं प्रमाण जास्त आहे, थोड्या कालावधीसाठी खूप मोठा पाऊस पडतोय आणि शेतकरी घाईनं पीक पेरतायत आणि कालांतरानं त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागतोय आणि ही सत्य परिस्थिती आहे. आपल्याला मिळालेल्या वेळेचा या संधीचा चांगला उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे जरी गेल्या वर्षीचा खरीप 13 मे पासून सुरू झाला असला तरी आता एक महिना झाला आपल्याला अजून पावसाचं वातावरण दिसत नाहीये, पडला तर तो वळीवाचा पाऊस पडतोय. पण ह्या संधीचं आपल्याला सोनं करायचंय आणि करायचं असेल तर बियाण्यांची योग्य निवड, बीज प्रक्रिया, माती परीक्षण यासाठी आपल्याला चांगला वेळ राहिलेला आहे. मग त्या संधीचं सोनं शेतकऱ्यांनी कसं केलं पाहिजे?
1: नक्कीच, कुठलंही संकट असेल तर ती एक प्रकारे संधी असतं. आपण मागं 2020-21-22 बघितलं, जगामध्ये कोरोना आला त्याने सुद्धा अनेक प्रकारच्या संधी निर्माण झाल्या.
0: खरं
1: अशाच प्रकारे आता हा अल्निनोचा जो काही माध्यमांच्या द्वारे किंवा वेधशाळेद्वारे किंवा वेगवेगळ्या यंत्रणेद्वारे सूचित केलं जात आहे, पाऊस उशिरा पडणार आहे. मग जर उशिरा पाऊस पडणार असेल तर हा जो कालावधी आहे उशिराचा तो आपल्यासाठी व्यवस्थापनामध्ये किंवा नियोजनासाठी आपण वापरू शकतो.
0: बरोबर.
1: त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं असेल तर आणि आवश्यक आणि गरजे इतकं खत वापर करायचा असेल तर माती परीक्षण करणं गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आणि हे माती परीक्षण करून पावसाचं वातावरण पेरणीचं होईपर्यंत आपण माती परीक्षणाचे रिपोर्ट ताब्यात घेऊन त्या आधारे आपण खतांचं नियोजन करू शकतो. कारण असं आहे की आता आपण बघतो जागतिक युद्धाच्या परिस्थितीतून आपण सगळे जात आहोत. आपलं जे अवलंबत्व आहे खतांचं, त्या अवलंबत्वाचा हे युद्धजन्य परिस्थितीमुळे परिणाम होत आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी पण खतांचा वापर मर्यादित करा किंवा कमी करा अशा सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी नैसर्गिक रिसोर्सेसचा पण आपल्याला वापर करण्याचं ह्या निमित्तानं संधी आहे. म्हणजे असं की गेल्या हंगामातील जे तुमच्याकडे ज्या पाचट असेल किंवा रॉ मटेरियल असेल, धान्याचं
0: कडधान्याचं
1: शेतातला काडी कचरा असेल, तर तो तुम्ही अजूनही चांगल्या पद्धतीनं त्याला डिकम्पोस्ट करू शकता. त्याला डिकम्पोस्ट कल्चरचा वापर करून त्याचं एक चांगल्या प्रकारे खत करू शकता. आणि तुम्हाला जो भविष्यामधील जे काही अवलंबत्व आहे ते खतांचं जे आपण कमी करू शकतो. अजून असं आहे की तुमच्याकडे शेण असेल तर शेणाचं तुम्ही गांडूळ खत करू शकता या कालावधीमध्ये. कारण गांडूळ खत जर केलं तर त्याच्यामध्ये अन्नद्रव्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं पिकांना लागणारे जे आहेत त्याचा उपयोग होऊन उत्पादन सुद्धा वाढू शकतं. अशा ज्या काही छोट्या गोष्टी आहेत ह्या करणं गरजेचं आहे. अजून बियाणं जी पेरणी प्रत्यक्ष करणार आहे आपण, ते बियाण्याची उगवण क्षमता किती आहे हे बघणं फारच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी मग आपण बीज प्रक्रिया किंवा जर्मिनेशन टेस्ट घेतले पाहिजेत. आम्ही कृषी विभागामार्फत शिवार फेरीच्या माध्यमातून आम्ही त्या आपण मोहीम राबवतोय. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना एकत्रित करून बियाणं जे आहे 100 बियाणं आपण त्यामध्ये उपयोगात आणून त्याचं 8-9 दिवसांमध्ये जर्मिनेशन टेस्टची जे काही मेथड आहेत त्या मेथडनं आपण बघून 70% जर ते जर्मिनेशन झालं असेल बियाणं तर ते पेरणी योग्य आहे. अशा पद्धतीनं खात्री केल्यानंतरच आपल्याला हे बियाणं पेरणीसाठी वापरायचं आहे. आणि ह्याच्यासाठी आम्ही कृषी विभागामार्फत जे काही शिवार फेरी आहे त्याच्यामध्येही जागृती करून जो पुढचा धोका होतो आहे बियाणं उगवलं नाही तर उत्पन्नावर होणारा परिणाम तो टाळण्याचा आपण ह्या निमित्तानं प्रयत्न होतोय.
0: म्हणजे सर आत्ता खरी संधी आहे आपल्याला आणि ह्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. म्हणजे जरी पाऊस उशिरा पडला तरी सुद्धा आपल्याला अगोदरच्या ज्या काही गोष्टी आपण करत नाहीये त्या करून जर आपण खरीपाला सामोरं गेलो तर नक्कीच खरीप आपल्याला चांगल्या पद्धतीनं यावर्षी सुद्धा घेता येऊ शकतो. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलत वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी. मुक्काम पोस्टर अहमदपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषीवाणी हे शेतीविषयक माहितीवर आधारित सदरपण ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोते हो सकाळचे 6:40 झाली आहेत. आता ऐकणार आहोत आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा. सकाळी 6:50 परिसर या अंतर्गत ऐकणार आहोत परिसंस्था साताऱ्याची, याविषयी याचं लेखन सुनील भोईटे यांचं. 6:55 दिनविशेष हे सदर, याचं संकलन सचिन प्रभुणे यांचं. ठीक 7 ऐकणार आहोत आजचा सुविचार. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू सकाळी 7:25.

0: मिनिटांनी. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत प्लॅनेट फर्निचर. 7:45 ग्राहक केंद्रित कार्यक्रम शेळके अॅग्रो. 7:50 सुगम संगीताचा कार्यक्रम. 8 समाचार प्रभात हे हिंदीतील बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आज सकाळी 8:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत ओळख बाजारपेठेची. 8:25 ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर. 8:30 मराठीमधून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 8:40 आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा, तर 9 हिंदी चित्रपट संगीत. आज सकाळी 9:30 मराठी साहित्य पत्रिका आविष्कार. श्रोते आज या कार्यक्रमात ऐकणार आहोत सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि कथाकथनकार द मा मिरासदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम मिरासदारी. याचं लेखन लक्ष्मीकांत रांजणे यांचं आणि यामध्ये सहभाग प्रवीण कुलकर्णी आणि वैदेही कुलकर्णी यांचा. निर्मिती सहाय्य वैदेही कुलकर्णी यांचं. असं काही 9:30 जरूर ऐका मराठी साहित्य पत्रिका आविष्कार. 10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगुळेकर हॉस्पिटल. 10:05 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली. आणि 10:15 ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत पीएन गाडगिळ अँड सन्स. 10:30 सुगम संगीताचा कार्यक्रम, तर मिश्र संगीताचा आनंद घेणार आहोत आज सकाळी 11:00. 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा सदाबहार कार्यक्रम. 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो दुपारी 1:00 सायंकाळी 5:00 विविध रंगी कार्यक्रम ऐकणार आहोत विविध भारतीय प्रसारण सेवेचे. मुंबई केंद्रावरून हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान दुपारी 1:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र, तसंच दुपारी 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरूनच आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 5:00 एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 6:00 पुन्हा विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सायंकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बांधवांसाठी प्रसारित होणारा कार्यक्रम. यामध्ये सुरुवातीला ऐकणार आहोत सुविचार आणि त्यानंतर आत्मनिर्भर शेतकरी अभिजित यादव मुक्काम कदमवाडी पोस्ट निमसोड तालुका खटाव यांची नैसर्गिक शेती फायद्याची याविषयी श्रेया गोलीवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. आणि त्यानंतर कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम संध्याकाळी 7:30. 8:00 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 8:45 समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून. रात्री 9:30 एनएसडी दिल्ली आकाशवाणीद्वारा विशेष कार्यक्रम शृंखलाचं प्रसारण. 10:05 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकणार आहोत. रात्री 11:00 हिंदी समाचार. 11:05 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून. तर श्रोते हो, ही होती थोडक्यात ओळख आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोते हो, अशा विविध रंगी कार्यक्रमांचं आणि सुमधुर गीतांचं आनंद घेण्यासाठी सोबत राहा 103.1 MHz आणि ऐकत राहा आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz. श्रोते हो, आपण ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. श्रोते हो, सकाळचे 6:45 होत आहेत.
1: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: 99 Avenue
4: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
3: 99 Avenue विकासनगर.

0: करा 97979999.
1: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
2: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
1: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
2: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
1: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
3: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा एक वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
4: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा, 88 05 98 98 08.
3: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
5: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
6: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
5: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स, साजरे करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
7: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
8: ऍट 64 Avenue, 1 BHK, 2 BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
7: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग, बुकिंग सुरू.
9: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
10: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
11: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
10: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
11: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा 97 66 86 68 37.
12: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
13: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
14: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा.
13: खरंच?
14: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
13: आणि पारंपरिक कोर्सेस?
14: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
15: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत. आता प्रसारित करणार आहोत परिसर. या अंतर्गत ऐकणार आहोत परिसंस्था साताऱ्याची. याविषयी याचं लेखन केले सुनील भोईटे यांनी. ऐकूया परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, साताऱ्याची परिसंस्था या आपल्या मालिकेमध्ये आज आपण ऐकणार आहोत साताऱ्यातल्या वन्यजीवांविषयी। आता या वन्यजीवांमध्ये आपण एक सर्वसाधारणतः आपण तीन स्तर करू शकतो सातारा जिल्ह्याच्या अनुषंगाने। याच्यामध्ये सर्वोच्च अर्थात शिकारी किंवा मांसभक्षी वन्यजीव, मध्यम शिकारी आणि त्यानंतर त्या मध्यम शिकाऱ्यांच्या खालचा एक स्तर म्हणतो वनस्पती खाणारे किंवा हर्बिओर किंवा तृणभक्षी। आता या सगळ्यांमध्ये ही स्तर रचना करण्याचं कारणच असं की साताऱ्याचं वैशिष्ट्यच असं की सातारा जिल्ह्यामध्ये पश्चिम घाटातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील मध्ये असणारी एकमेव व्याघ्र राखीव केंद्र जे की साताऱ्यामध्ये आहे सह्याद्री व्याघ्र राखीव या नावाने। आणि मग याच व्याघ्र राखीव केंद्रामध्ये जो काही सर्वोच्च शिकारी किंवा अन्नसाखळीचं शिखर म्हणून मानला जाणारा जो प्राणी आहे अर्थात वाघ, या वाघाचं अस्तित्व आपल्याला या सह्याद्री व्याघ्र राखीवच्या प्रदेशामध्ये दिसून येईल। याच्या बरोबरीनेच काय आहे तर या सह्याद्री व्याघ्र राखीवच्या प्रदेशासहित अगदी आत्ता सद्यस्थितीमध्ये तर सर्वदूर मान या दुष्काळी पट्ट्यामध्ये असणाऱ्या तालुक्यांपर्यंत आता बिबट्याचा वावर आपल्याला ह्या प्रदेशांमध्ये दिसून येतो। आता खरं तर बिबट्या हा जंगलांमधील म्हणजे आपण म्हणू की घनदाट जंगलामध्ये आढळणारा मांसभक्षी आणि मोठा प्राणी व्याघ्र कुळातील, परंतु मागच्या एका एपिसोडमध्ये आपण ऐकल्याप्रमाणे जी काही जलसंपन्नता किंवा जलसंसाधनाचा जो काही प्रचार प्रसार सातारा जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्यामुळं नकळतपणे त्याच्या आधारानं सातारा जिल्ह्यामधला कृषी पद्धतीमध्ये किंवा पीक पद्धतीमध्ये जो काही बदल झालेला आहे त्याच्यामध्ये ऊसाचं फार मोठं क्षेत्र हे ह्या सर्वदूर मैदानी प्रदेशापर्यंत आपल्याला वाढलेलं दिसून येईल। आणि मग ह्या बिबट्याला किंवा वन्यजीवांना तुम्ही तो जो काही ऊस लावलेला आहे तर तो ऊस लावलेला आहे ते जंगल आहे का ऊस आहे किंवा त्यांच्यासाठी ते जंगल असतं, ते आसऱ्याची निवाऱ्याची लपण्याची ठिकाण असतात। त्यामुळे या बिबट्यासारख्या आणि बिबट्या हा अत्यंत अनुकूलनामध्ये सर्वोच्च पातळीवर असणारा प्राणी आहे, त्यामुळं त्याचा प्रचार मात्र अगदी आपल्याला मान खटाव तालुक्यांपर्यंत आपल्याला दिसून येतो। याच्याबरोबरीनं सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हाला अस्वल, कोल्हे, नियमित आपला इंडियन फॉक्स आणि जॅकल, त्यानंतर लांडगा हे प्राणी तुम्हाला तिथं बघायला मिळतील। रानकुत्रे आपल्याला ह्या कोयना अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये बघायला मिळतील। जंगली मांजरांचे विविध प्रकार, उद मांजर अर्थात तुमचे पान मांजर, ती मांजर देखील आपल्याला कोयना बॅकवॉटर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आता हे झाले सर्वोच्च आणि मध्यम स्वरूपाचे शिकारी प्राणी। याच्या बरोबरीने आता आपण जर आलो तर त्याच्यामध्ये आपण हर्बिवर्स म्हणूया किंवा आपण ते तृणभक्षी, तर तृणभक्ष्यांमध्ये सर्वोच्च प्राणी आहे सातारा जिल्ह्यामध्ये आढळणारा गवा, त्यानंतर सांबर, भेकर, पिसोरी अर्थात छोटस गेळा म्हणजे माऊस डिअर म्हणलं जातं त्याला, छोटं हरिण आहे, तर ते तुम्हाला इथं साताऱ्याच्या या पश्चिम घाट क्षेत्रामध्ये आढळून येईल। पूर्व भागामध्ये मग तुम्हाला चौशिंगा, काळवट किंवा चिंकारा या प्रकारचे तुम्हाला काही प्राणी आढळून येतील। याबरोबरीनेच रानडुक्कर हे देखील तुम्हाला सर्वदूर आढळून येईल। आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ह्या संपूर्ण सह्याद्री घाट क्षेत्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा राज्य प्राणी असणाऱ्या शेकरूचं खूप चांगला वावर आणि खूप चांगला आढळ तुम्हाला दिसून येईल।
1: श्रोते हो, परिसर अंतर्गत आपण ऐकल्यात परिसंस्था साताऱ्याची या विषयीची माहिती। याचं लेखन केलं होतं सुनील भोईटे यांनी। परिसर हे सदर आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। श्रोते हो, आता प्रसारित करणार आहोत दिनविशेष, याचं संकलन सचिन प्रभुणे यांचं। ऐकूया दिनविशेष।
2: श्रोतो नमस्कार, आज आहे 12 जून। आज आहे जागतिक बालकामगार निषेध दिन। दरवर्षी 12 जून हा दिवस जगभरात बालमजुरी विरुद्ध जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो। बालमजुरी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं याची सुरुवात केली होती। आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, बौद्ध धर्मग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक तसंच पाली, सिंहली, ब्राह्मी आणि थाई भाषातज्ञ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पू वी बापट यांचा जन्म 12 जून 1894। बापट यांनी संपादिलेल्या ग्रंथात 25 इयर्स ऑफ बुद्धिझम हा विशेष उल्लेखनीय ग्रंथ होय। बुद्धाचं जीवन आणि शिकवण, बौद्ध धर्माचा उद्गम आणि विस्तार, या धर्मातले प्रमुख पंथ, बौद्ध साहित्य, विद्या आणि कला, बौद्ध धर्म आणि आधुनिक जग, बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन अशा अनेक महत्वपूर्ण विषयांसंबंधीचे व्यासंगी विद्वानांचे लेख या ग्रंथात अंतर्भूत असून स्वतः बापट

0: यांनी आपल्या लेखनानं या ग्रंथाला मोठा हातभार लावला आहे. लेखक आणि पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म 12 जून 1917. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली 12 जून 1905. देशभक्ती निर्माण करणं, स्वार्थत्यागाची शिकवण देणं, धर्म आणि जाती यांच्यातला विरोध नष्ट करून सलोखा निर्माण करणं आणि शिक्षणाचा प्रसार करणं हा या संस्थेचा हेतू होता. जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातली पहिली कार्टून फिल्म प्रदर्शित झाली 12 जून 1913. वर्णद्वेषविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली 12 जून 1964. पृथ्वी क्षेपणास्त्राची 11वी चाचणी यशस्वी झाली 12 जून 1993. कोनेरू हम्पी ही बुद्धिबळातली वुमन ग्रँडमास्टर बनली ती 12 जून 2001. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची आणि एकूणात दुसरी खेळाडू आहे. मराठी भाषेचे गाढे अभ्यासक तसंच मराठी भाषाशास्त्रज्ञ आणि ग्रंथकार कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचं निधन झालं 12 जून 1964. भाषाशास्त्राची सामान्य तत्व आणि मराठीची भाषिक परंपरा आटोपशीरपणे मांडणारा मराठी भाषा उद्गम आणि विकास तसंच मराठी शब्दांची तौलनिक निरुक्ती देणारा मराठी व्युत्पत्तीकोश हे त्यांचे प्रमुख ग्रंथ. 1952 साली अमळनेर इथं भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना लाभला होता. मराठी लेखक, कवी, नाटककार, अभिनेता, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक पुरुषोत्तम लक्ष्मण तथा पु ल देशपांडे यांचं निधन झालं 12 जून 2000. त्यांना महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असं म्हटलं जात असे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमानं पु ल म्हणून ओळखले जातात. हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचं निधन झालं 12 जून 2003. भारतीय मूर्तिकार नेकचंद सैनी यांचं निधन झालं 12 जून 2015. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होतात दिनविशेष. याचं संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी. दिनविशेष हे सदर आपण ऐकलं तर आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: माहिती मनोरंजनासोबत सुमधुर गाणी श्रोते हो आपण ऐकत आहात आपल्या सर्वात जवळची एफ एम वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 7 वाजतात. आता ऐकणार आहोत आजचा सुविचार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मेसर्स बाळ एन जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
2: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
2: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
0: आजचा सुविचार, चुकणं ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणं ही प्रगती आहे. आजचा सुविचार आपण ऐकलात.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एन जोगळेकर.

0: प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी
1: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
2: श्रोतेहो, आजचा सुविचार आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
2: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
1: आणि कपडे?
2: अगं बाई, ते राहिलेच की हो.
1: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
2: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
1: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
2: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
2: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
2: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
2: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
4: राधा एंटरप्राइजेस, उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
5: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
4: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
5: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
4: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC, स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
5: संपर्क 78759.
0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
6: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665584.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा सातारातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256.
6: पाइल्स, फिश्चुला, फिशरचा त्रास, आता लेझर सर्जरी करून घ्या अत्यल्प खर्चात.
7: श्री मंगल मूर्ती हॉस्पिटलचे विशेष शस्त्रक्रिया शिबिर 15 जून पर्यंत. लेझर सर्जरी फक्त 20,000 रुपयात.
6: हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील ओपन सर्जरी फक्त 25,000. अन्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध.
7: अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि रुग्णांची विशेष काळजी. नाव नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये.
8: संपर्क 82081 33 982.
9: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र श्रोते हो. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत थोड्याच वेळात.

0: शुभशयका स्वरांजली उद्या सकाळी 9:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात 12:00 अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर तिकडे.
5: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
4: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
5: आता मी पण घेते.
6: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
7: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय. आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची

घोषणा. आता सविस्तर बातम्या. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. विकसित भारत 2047 सर्वसमावेशक मानवी विकास अशी या बैठकीची मुख्य संकल्पना होती. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांची

0: भूमिका बजावू शकतो असं पंतप्रधान म्हणाले. नीती आयोगाच्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक मानवी विकास या पाच प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. राज्यानं 2030 $1 ट्रिलियन आणि 2047 $5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभारण्याचं लक्ष ठेवलं असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आकांक्षित जिल्हे तालुक्यांच्या शाश्वत विकासावर सरकारचा विशेष भर आहे. तसंच युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगार संधी देण्याचं नियोजन आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले. सरकारनं इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट दिली आहे. बीआयएस मानांकनानुसार असलेल्या 22%, 25%, 27% आणि 30% इंधन मिश्रणांवर शून्य उत्पादन शुल्क आकारलं जाईल. अर्थ मंत्रालयानं काल या संदर्भातली अधिसूचना जारी केली. भारताचं कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53% 58% वाढवण्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील महामंडळाच्या मुख्यालयात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काल महत्वपूर्ण बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी माघार घेतली आहे. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासाठी नव्हे, तर ते महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्यानं माघार घेत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र अधिकृत मुदत संपल्यानंतर माघार घेतल्यानं गीते यांचं नाव मतपत्रिकेवर कायम राहणार आहे. नाशिक इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा काल मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झाला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं 31 ऑक्टोबर रोजी धर्मध्वजारोहण होऊन कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे. या कुंभमेळ्यासाठी 12 कोटींपेक्षा जास्त भाविक येण्याची अपेक्षा आहे. राज्यातील कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विटा, कावेलू निर्माते आणि मूर्तिकारांना वर्षाकाठी 700 ब्रासपर्यंत माती तसंच वाळू मोफत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबरोबरच वीज निर्मिती केंद्रांमधून उपलब्ध होणारी फ्लाय ऍश देखील देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीनं पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्यानं 3री जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद आज आणि उद्या शिर्डी इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतामधील वेगानं वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित या परिषदेत धोरणकर्ते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 हा यंदाच्या परिषदेचा केंद्रबिंदू आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यामधल्या अणवीर गावानं पर्यावरण संरक्षणाबरोबरच ग्रामीण रोजगारालाही नवी दिशा देण्याचं काम केलं आहे. मनरेगा अंतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण उपक्रमातील 95% रोपांचं यशस्वी संवर्धन या गावानं केलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्हा प्रशासन, मनरेगा, सामाजिक वनीकरण विभाग आणि यशराज रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे ट्रीगार्ड सिस्टम आणि ठिबक सिंचनाच्या आधुनिक तंत्रामुळे झाडांचं संरक्षण आणि पाण्याची बचत प्रभावीपणे झाली. या प्रकल्पातून आतापर्यंत 631 मनुष्य दिवस रोजगार निर्माण झाला ज्या माध्यमातून 1,92,000 रुपयांची मजुरी थेट कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. महिलांनीही या उपक्रमात मोठ्या

0: मनावर सहभाग घेत आर्थिक सक्षमीकरणाची नवी वाट खुली केली आहे. विद्यार्थ्यांना झाडांची जबाबदारी देऊन पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवण्यात आली. त्यामुळे अनवीर गावाचा हा हरित उपक्रम आज राज्यातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शाश्वत विकासाचं एक यशस्वी मॉडेल म्हणून हे गाव समोर येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीता चौरे.
1: राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन काल मुंबईत साजरा करण्यात आला. पक्षाच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अजितदादांना अपेक्षित असलेला विकसित महाराष्ट्र उभा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कटिबद्ध राहील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी पॉश कायद्यानुसार समिती स्थापन करणं अनिवार्य असून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ जगदीश मिनियार यांनी दिले आहेत. यासंदर्भात मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीला राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या कार्यालयं अथवा आस्थापनांमध्ये योग्य अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर अधिनियमातील कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या केंद्रीय अतिरिक्त सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक आराधना पटनाईक यांची कर्तव्य भवनात काल भेट घेतली. 2026-27 कार्यक्रम अंमलबजावणी आराखड्याअंतर्गत निधी मंजुरी तसंच अतिरिक्त निधीच्या मागणीसाठी ही बैठक महत्वाची मानली जात होती. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक असल्यानं पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. महापालिकेनं यासंदर्भात विविध प्रभाग आणि तिथल्या सम आणि विषम तारखांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहनही महापालिकेनं केलं आहे. जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट इथं झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राच्या दोन वीर सुपुत्रांना वीरमरण आलं. विक्रम चव्हाण हे नवी मुंबईतील ऐरोली येथील तर अर्जुन जाधव हे सातारा जिल्ह्यातील शहापूर येथील रहिवासी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या जलाशयामध्ये आंघोळीसाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातील चौघांचा काल पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे सर्वजण नाशिक तालुक्यातील सावरगावचे होते. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकाचं विजेतेपद मिळवण्यास सज्ज झाला आहे. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही भारत आत्मविश्वासानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या प्रगतीचा आराखडा सादर. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला केंद्रीय उत्पादन शुल्कातून सूट देण्याचा सरकारचा निर्णय आणि एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वाढवण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 103.9 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
3: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
2: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2

0: वर्ष,
1: डिप्लोमा ऑफ फॅशन डिझायनिंग
0: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
1: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
0: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
1: डिजिटल क्लासरूम,
0: साइट व्हिजिट,
1: ST पास,
0: हॉस्टेलची सोय.
1: संपर्क मयूर चेंबर्स, 2 मजला YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाईल 9960139915,
1: 0121622545.
2: डॉक्टरांनी मला पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन सांगितलंय, पण ते दुर्बिणीद्वारे होईल का?
3: अहो, आपल्या मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये तुम्ही चौकशी केलीत का? तिथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी या सुविधा तर आहेतच, शिवाय लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातले खडे काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं अशा सगळ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपलब्ध आहेत. म्हणजे आता तुमचा शोध संपला बरं का? मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
4: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट, खारी टोस्ट,

0: करी।
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999187।
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं। होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
4: बारावीचा रिझल्ट लागलाय, अरे दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस।
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
4: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in, कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256।
6: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र श्रोते हो। सकाळचे 7:25 होत आहेत। आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच।

श्रोत्याहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण पाहतोय की बदलत्या हवामानाचा सर्वात जास्त परिणाम हा शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर यामुळे शाश्वत शेती ही आता काळाची गरज बनली आहे. अशा वेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी मोठा आशेचा किरण ठरतोय. मृदा आरोग्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पीक पद्धतीतील बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरी

0: त्यांचं प्रशिक्षण या माध्यमातून हा प्रकल्प ग्रामीण भागात मोठं परिवर्तन घडवतोय. या योजनेचा नेमका काय फायदा आहे, कोणते शेतकरी याचा फायदा मोठ्या प्रमाणात घेऊ शकतात, भविष्यातील शेतीसाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी जो प्रकल्प हा राबवला जातोय त्याचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीनं केलं जातं किंवा प्रशिक्षण कसं दिलं जातं?
1: राज्याचा विचार केला तर आपल्याकडे जवळपास 1,70,00,000 आपले खड्डार आहेत आणि आपल्याकडे असणारी जी यंत्रणा आहे कृषी विभागाची जी यंत्रणा आहे ती खाली गावपातळीवर काम करणारी ते 10,500 साधारणपणे आपले सहाय्यक कृषी अधिकारी राज्यामध्ये काम करतात आणि संख्या मोठी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे ह्याच्यावर पोहोचण्याकरता अनेक पर्याय आपलं जावं लागतं. म्हणजे गावाला ह्यामध्ये आपण घेतो म्हणजे प्रत्यक्षमध्ये गावांना हा विचार करणं गरजेचं आहे. पण फार चांगला ह्यात महत्वाचा बदल आपण केला काही वर्षामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये की तो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन केलेली आहे. ती समिती या प्रकारच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकते, जबाबदारी त्यावर दिलेली आहे. म्हणजे ग्राम कृषी विकास समिती आहे, आपले सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, शिवाय प्रकल्पाच्या माध्यमातून जिथे प्रकल्प राबवला जातो त्या ठिकाणी समूह सहाय्यक आहेत. आणखी एक महत्वाचं आहे म्हणजे कृषीताई, प्रत्येक गावामध्ये आपण एक महिला जी 10वी-12वी शिकलेली आहे जी शेतीमध्ये काम करते अशी शेतकरी प्रगत शेतकरी आपण जी महिला आहे तिला आपण गावानंच निवडून नॉमिनेशन केलेलं आहे, नॉमिनेशन केलेलं आहे की ती ह्या ज्ञानाचा उपयोग करेल आणि ती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवेल. अशा अनेक माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. शिवाय की हे समाज माध्यम आपण जे बोलतो असे कार्यक्रम हे तर त्यात आहेतच आहे, पण प्रत्यक्षामध्ये देखील एवढी आपण या ठिकाणी रचना केलेली आहे.
0: म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत पोहोचण्याआधी आपण शेतकऱ्यापर्यंत कसे पोहोचू आणि मार्गदर्शन कसं करू हा त्यामध्ये मुद्दा महत्वाचा करण्यात आलेला आहे. म्हणजे म्हणूया आपण बियाणं जे आहेत किंवा शेतीसाठी जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आपण म्हणतो, तर मग ते शुद्ध बीज किंवा चांगली बियाणं मिळणं शेतकऱ्यांना हे फार गरजेचं असतं, तर मग त्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने काम केलं?
1: हा, हे तंत्रज्ञानाचे अनेक प्रकार, जसं आता आपण जमीन तयार करण्याचं पाहिलं तसं बियाण्याचं देखील फार महत्व यामध्ये आहे. त्यामुळं हे शुद्ध बियाणं पाहिजे पहिली गोष्ट आहे. ते बियाणं शुद्ध आहे आणि ते किती उगवतं, कारण उगवण क्षमता महत्वाची आहे. 100 बी मध्ये मी जर टोकले किंवा पेरले तर मला किती त्यातले दाणे उगवणार आहेत हे मला कळणं महत्वाचं शेतकऱ्याला. मग हे कसं कळेल यासाठी आम्ही सुरू केलं आहे की बियाणे उगवण तपासणी. शेतकरी स्वतःच्या घरामध्ये स्वतःच आपले बियाणे उगवण तपासणी पाहू शकतो.
0: अच्छा.
1: आता त्याकडे बियाणं ठेवलंय, आता बरेच शेतकरी काय करतात, बाजारातून बियाणं आणणारे शेतकरी आहेत परंतु स्वतःकडे बियाणं असते वापरणारे शेतकरी तिकडे भरपूर आहेत. मग त्या बियाण्यामधून त्यांनी 100 दाणे घ्यावेत, एक साधं आपलं वर्तमानपत्र किंवा गोंदपट ओलं करून घ्यावं, त्यावर ते असे व्यवस्थित ओळीमध्ये ठेवून द्यायचे अंतरावर आणि ते गुंडाळी करून ठेवायची. 4-5 दिवसानंतर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये किती बियाणं अंकुर फुटले आहेत. मग 100 पैकी समजा 70 बियाण्याला अंकुर फुटले कमीत कमी तर ते बियाणं पेरणी करता योग्य आहे. त्यापेक्षा कमी असले की याचा अर्थ आपला ते पेरणी करता योग्य नाही किंवा त्याचं फार उगवण क्षमता कमी आहे. मग यावरून ठरतं ते असं हे बियाणं उगवण तपासणी आहे. तशी बीज प्रक्रिया आहे. बीज हे एकदा बियाणं चांगलं कळलं आपला की बियाणे बीज प्रक्रिया म्हणजे एक लसीकरणासारखंच काम आहे. ते सुरुवातीला आपण त्याला रोग आणि किडीपासून संरक्षण करू शकतो. मग हे करण्याकरता देखील आता आपल्याकडे जैविक बीज प्रक्रिया किंवा जे आपल्याला म्हणून त्यामध्ये की अशा प्रकारचे विद्यापीठाने तयार केलेले काही चांगले औषधं आहेत की जे आपलं जैविक औषध आहे, रासायनिक औषधं ह्यात वापरण्याची गरज नाही आहे. अशा प्रकारचे कन्सॉर्शिया म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये, तर लिक्विड कन्सॉर्शिया जैविक संघ म्हणतो आपण त्याला, ते मिळतात. ते लावलं बियाण्याला की त्यापासून मग त्याला रोग किडीपासून संरक्षण त्याचं पुढचं होऊ शकतं अशा प्रकारे. आणि त्यानंतर नैसर्गिक शेतीमधलं तो जे आहे बीजामृत, तर बीजामृत देखील वाळवलं आपण त्यापासून देखील आपल्याला संरक्षण मिळू शकतं. अशा प्रकारे बीज प्रक्रिया देखील आपण केली आणि ही पेरणीच्या अगोदर करायची गोष्ट आहे आणि त्यानंतर मग ते बियाणं चांगल्या प्रकारे संरक्षित राहू शकतं. उगवण क्षमता चांगली असेल तर पीक चांगलं येऊ शकतं.
0: आणि उगवण क्षमता पाहण्याची पद्धत सुद्धा अतिशय सोपी सांगितली तुम्ही, त्यामुळे प्रत्येक जण तो घरी करू शकतो आणि त्याप्रमाणे जर आपण पुढे गेलं तर निश्चितच आपल्यालाच त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यावर बीज प्रक्रिया पण कशा पद्धतीने केली पाहिजे तर ह्या अगदी सोप्या गोष्टी आहेत, तर त्या केल्या तर पुढे उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यामध्ये आता डीएसआर जी पद्धत आहे ती सुद्धा एक प्रचलित होतीये, तर ही पद्धत नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांना कशी लाभदायक आहे?
1: आता हे आपण जसं बियाण्याचं बोललो तसं प्रत्येक पिकामधल्या ज्या लागवड पद्धती मगाशी आपण बोललो त्यामध्ये वरंब्यावरची लागवड जी होती

0: ती कापूस मका सोयाबीन ज्वारी बाजरी गहू हरभरा हे पिकांसाठी सगळं योग्य आहे. भातामध्ये मात्र बदल आहे, कारण भातामध्ये आपल्याकडे काय पारंपरिक पद्धती आहे ती म्हणजे लावणी करणे, रोप वाटिका तयार करणे, रोपाची लावणी किंवा रोवणी करणे हे म्हणजे भाताची पद्धत आहे. याला काही उपाय आहे का? कारण ते देखील भरपूर पाणी घेणारी पद्धती आहे. पारंपरिक भात लावून चिखलणी करण्यात किती कष्ट आहेत, म्हणजे नांगरणी, चिखलणी, रोपवाटिका, नंतर मग ते रोवणी आणि या सगळ्यामध्ये पावसाचा काही खेळ झाला का आणखी मग त्यावर जो विलंब होतो त्यामुळे रोपाचं वय वाढतं. म्हणजे 12-15 दिवसाचं रोप लावलं पाहिजे तर ते काही काही ठिकाणी अगदी 3-4 आठवडे झाले तरी ते रोपाचं लावणी होऊ शकत नाहीये. अशा जितकं वय वाढेल तेवढं त्यामध्ये उत्पादन कमी होते. ह्या सगळ्यावर उपाय काय आहे? खरोखर भातात इतकं पाणी लागतं का हा मूळ प्रश्न आहे.
1: अच्छा,
0: मूळतःच ह्यामध्ये असं आहे की भातात इतकं पाणी लागत नाही. मग आम्ही कसं भात लावू शकतो, मग पर्याय त्यावर काय आहे? तर त्यामध्ये मग सरळ भात पेरणी DSR म्हणजे काय, डायरेक्ट सीडेड राईस, त्यामुळे ह्याच्यामध्ये सरळ भात पेरणी आपल्याला करता येऊ शकते. मग ह्याच्यावर भरपूर संशोधन झालेलं आहे, आपल्याही राज्यामध्ये विद्यापीठाने यावर काम केलेलं आहे आणि हे संशोधन आता शेतकऱ्यापर्यंत घेऊन जातोय आपण ह्यामध्ये आणि ह्याचे चांगल्या प्रकारचे अनुभव आपल्याला येत आहेत. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं या ठिकाणी तर अगदी म्हणजे इगतपुरीपासून जो खाली म्हणजे कोल्हापूरपर्यंत जो पट्टा आहे ज्याला म्हणून आपण की घाटमाथा, या ठिकाणी चांगल्या प्रकारे पेरभाताची काही पद्धती रुजलेली आहे. पण त्याबरोबरच मोठं क्षेत्र असणारा जो प्रदेश आहे जो म्हणजे पूर्व विदर्भ आहे, म्हणजे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा भाताचा आणखी मोठं क्षेत्र आहे कोकणाशिवाय. हा, तर त्या ठिकाणी देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला असं दिसून आलेलं आहे की शेतकऱ्यांना ही पद्धती पटलेली आहे आणि त्यामध्ये सिंधीभाई रिसर्च स्टेशन जे तिथं आहे, सिंधीभाई हे भात संरक्षण केंद्र त्या ठिकाणी आहे, ते त्यावर काम करत आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत पटलेली आहे आणि त्याचं उत्पादन चांगलं येत आहे. ह्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मजुरीचा खर्च फार कमी येतो, कारण तुमची रोपवाटिका करायची नाहीये, रोवणीचा प्रश्न येत नाहीये आणि सरळ भात पेरायचा आहे तुम्हाला, त्यामुळे या ठिकाणी तो एक चांगला प्रकार फायदा दिसून येतो. मजुरीचा खर्च कमी, बियाण्यामधली बचत, वेळेमधली बचत, पाणी कमी लागतं, सरळ पेरणी करता येते, त्यामुळे DSR कडे शेतकरी हळूहळू वळत आहेत आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि कृषी विभागाच्या माध्यमातून देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये DSR कडे शेतकरी वळावेत आपला प्रयत्न हा सुरू आहे त्यामध्ये.
1: कारण आपण कोकणामध्ये पाहायला वगैरे गेलं किंवा काही भागांमध्ये आजही पहिली पेरणी केली जाते, रोपं तयार केली जातात आणि मग ती लावणी केली जाते. मग त्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं की पाण्याविषयी पण महत्वाचं सांगितलं की कारण अगदी प्रचलित असं आहे की खूप चिखल करावा लागतो आणि मग त्यानंतर भात लावलं जातं, तर हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात आणि मग त्यासाठी संपूर्ण तऱ्हेनं DSR पद्धत ही अतिशय योगकारक आहे,
0: चांगली पद्धती आहे आणि बहुतांशी जमिनीवरती म्हणजे आपण योग्य आहे ती, अशी सकल भाग काही सोडला तर भरती काही योग्य आहे.
1: मग ही जी आधुनिक पद्धत आहे लागवड असो किंवा पेरणीची, मग त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना माहिती नसतं, म्हणजे त्यांना असं ढोबळ सांगितलं की कळत नाही, तर मग साधारण असा उत्पादन खर्च जो आहे त्यांचा तो केवढ्या ह्याने कमी होतो?
0: त्याच्यामध्ये 2-3 टप्प्यामध्ये असं म्हटलं की बियाण्यात मशागतीचा खर्च कमी होणे हा पहिला भाग आहे, तो बराच कमी होतो आणि तो बऱ्यापैकी या ठिकाणी 20-30% जातो आपला, त्यामुळे तो कमी होऊ शकतो. बियाण्यामध्ये बचत होते, म्हणजे बियाणे बचत हे 10-15% ते काही ठिकाणी अगदी 20% 35% बचत होते बियाण्याची, तो एक मोठा खर्च यामध्ये होतो आहे. आणि नंतर जे काही लागणारी मजुरीचा खर्च आहे तोही बऱ्यापैकी कमी होतो. म्हणजे एकूणात मजुरीचा खर्च, बियाण्याचा खर्च असं होऊन म्हणजे 15-30% बचत होतेच होते असं आढळून आलेलं आहे. पुढे जाऊन म्हणजे हे आता आम्ही म्हणणं धाडसाचं राहील, परंतु शेतकऱ्यांना असा अनुभव आलेला आहे की ज्यावेळेला अशा पद्धती वापरतात त्यावेळेला रासायनिक खताचा खर्च देखील त्यांचा कमी होतो आणि तोही हळूहळू डोस कमी झाला तर तोही खर्च कमी होईल. त्यामुळे एकूणच त्याच्या लागत जे म्हणून आपण निष्ठा लागता सगळ्या यावरचा खर्च कमी होईल. म्हणजे शेतकऱ्यांना हवामान अनुकूल पद्धती जी आहे ही दुसऱ्या बाजून विचार केला तर ती फायदेशीरच आहे ती. हा, म्हणजे ह्यातलं कोणते तंत्र वापरा तुम्ही त्याचा फायदा होणारच होणार त्यामध्ये.
1: कारण आपण साधारण 20-30 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती पाहिली आणि आताची, तर हवामानामध्ये तर मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी जसं म्हणजे बाजारभाव म्हणूया त्यात वाढ झालेली आहे, जमिनीची सुपीकता खूप कमी झालेली आहे, त्यामुळे सुरुवातीला जशा पद्धतीने शेतकरी शेती करत होता तशी न करता अशा पद्धतीने केली तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि त्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा केवळ एक उपक्रम नसून शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी उभारलेला विकासाचा एक मजबूत पाया आहे. शाश्वत शेती, मृदा संवर्धन, पाणी व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतायत आणि आजच्या या विशेष संवादामधून या प्रकल्पाची उद्दिष्ट, शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आणि भविष्यातील कृषी विकासाचा मार्ग याबाबत

अत्यंत मोलाची माहिती आपण ऐकत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र.

श्रोतेहो, एक आठवण. आज सकाळी 9:30 जरूर ऐका. मराठी साहित्य पत्रिका आविष्कार यामध्ये सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि कथाकथनकार द. मा. मिरासदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम मिरासदारी. याचं लेखन लक्ष्मीकांत रांजणे यांचं आणि यामध्ये सहभाग प्रवीण कुलकर्णी आणि वैदेही कुलकर्णी यांचा. निर्मिती सहाय्य वैदेही कुलकर्णी यांचं. तेव्हा जरूर ऐका आज सकाळी 9:30 मराठी साहित्य पत्रिका आविष्कार, फक्त आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: श्रोते, आमचे आज प्रसारित होणारे संगीत विषयक कार्यक्रम असे आहेत, सकाळी 7:50 आणि पुन्हा 10:30 सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:40 आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा, तर 9 हिंदी चित्रपट संगीत आणि पुन्हा 11:30 हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेणार आहोत आणि आज सकाळी 11 मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोते, अशा सुमधुर गीतांचा आनंद घेण्यासाठी सोबत राहायचे 3.1 MHz आणि ऐकत रहा आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहे. नमस्कार सर.
4: नमस्ते.
3: खर तर प्लॅनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत, पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
4: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एक तर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करेन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला

0: फ्रीडम ठेवली की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करताय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचा मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंचुरी बरोबर करते, फोम मध्ये सेंचुरी बरोबर करते. तर या ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे, त्यांची ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल,
1: बरोबर
0: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळत आहे, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल, आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
1: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे, तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँड कडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटर कडनं ती गोष्ट घेणं याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
0: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार. तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं, माझ्या स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो, एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल कमी दाखवतो पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोटा आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोअर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईनली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
1: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 3, 91 56 77 70 3, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
1: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते आता ऐकणार आहोत श्वेके अॅग्रो हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजचे बाबासाहेब शेळके सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार बाबासाहेब.
5: नमस्कार.
1: तुम्ही सांगितलं की कुबोटाची निओ स्टार एस सिरीज लॉन्च झालेली आहे, तर या सिरीजला शेतकरी बांधवांचा कसा प्रतिसाद आहे आणि याच्यामध्ये काय नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे?
5: खूपच छान प्रतिसाद झालेला आहे. ट्रॅक्टर लॉन्च झाला आणि पहिल्या दिवशी आमच्याकडे जवळपास 10 ट्रॅक्टर्स बुकिंग झाले, कारण की शेतकरी बांधवांना कुबोटा ट्रॅक्टर्सची जी ही टेक्नॉलॉजी आहे आणि हे तंत्रज्ञान आहे हे निश्चित भावलेलं आहे. आणि ह्यामध्ये जो आज काय आता तुम्ही सध्या परिस्थिती बघत आहात की डिझेल हे वाढत आहे आणि डिझेलचे दर वाढत आहेत पण मजुरी खर्च पण वाढत, पण शेतकऱ्यांना तो उत्पादन खर्च वाढण्यासाठी तर ह्यामध्ये काय कमी डिझेलमध्ये आणि कमी वेळात जेवढं काम चांगलं होईल आणि तेच काम आपली कुबोटाची टेक्नॉलॉजी करत आहे. आम्ही पूर्वीपासून सांगत आलोय, आमचं चॅलेंज सुद्धा आहे की ट्रॅक्टर सर्वात कमी डिझेल खातो तो कुबोटा ट्रॅक्टर, कारण की हे इंजिनच त्या पद्धतीनं बनलेलं आहे आणि या इंजिनमुळे त्याच्यामध्ये डिझेल खपत ही कमी होते, जास्तीत जास्त इफिशियन्सी देत आहे आणि याची

0: ती जास्त असल्यामुळे तुमचं वेस्टेज ऑफ फ्युल खूप कमी होते, डिझेलचं वेस्टेज कमी होतं आणि मेंटेनन्स झिरो आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर खूप चांगल्या पद्धतीने चालत आहे. आता आमच्यामध्ये निओस्टार S 27 24 21, कारण की सातारा जिल्ह्यामध्ये ऊस हे प्रामुख्याने पीक आहे आणि सध्या शाश्वत म्हणून ऊसच बघितलं जात आहे. आता जर 7 फूट लागण केली, 6 फूट लागण केली, 5 फूट केली तर त्याकरिता ट्रॅक्टर लागणार आहे आणि त्यामध्ये चालणारा ट्रॅक्टर म्हणजे कुबोटा, कारण की कुबोटाचं वजन कमी आहे त्यामुळे तुमच्या मुळांची इजा पोचत नाही, जमिनीची धूप होत नाहीये आणि हेच तर लाईटवेट ट्रॅक्टरचं महत्व आहे. आणि लोक म्हणत होते की ट्रॅक्टर हा लाईटवेट आहे, पण हा लाईटवेट असल्यामुळे तुमच्या मुळांची काळजी घेतली जाते आणि मुळांची काळजी घेतल्यामुळे तुमचं पिकं चांगली येत आहेत आणि याचाच फायदा आज आमच्या शेतकरी बांधवांना होत आहे.
1: अगदी, म्हणूनच शेतकरी बांधवांनो, कुबोटा ट्रॅक्टरची नवीन निओ स्टार एस ही सिरीज आलेली आहे. या सिरीज मध्ये तुम्हाला ऑफर देखील आहे, 21, 24 आणि 27 HP ट्रॅक्टरवरती पेरणी यंत्र फ्री मिळणार आहे. तेव्हा या संधीचा जरूर लाभ घ्या. बुकिंगसाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज, सातारा, फलटण, कराड, वडूज, दहिवडी, शिरवळ, नवा रस्ता, पाटण. संपर्क 98 220 695 29, 98 220 695 29, 9822069. बाबासाहेब, जसं आता तुम्ही म्हणालात की पेरणी झाल्यानंतर पिकांची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे, कारण आपण यंत्राद्वारे बऱ्याच गोष्टी शेतामध्ये करत असतो, तर या यांत्रिकीकरणामध्ये पिकांची काळजी कशी घ्यावी?
0: यामध्ये महत्वाचं आहे, पेरण्या झालेल्या आहेत, पिकं उगवलेली आहेत, तण नियंत्रण फार महत्वाचं आहे, कारण की तणाचं प्रमाण जास्त होतं, याकरता बूम स्प्रेअर आहेत. आता ज्यांचं क्षेत्र जास्त आहे त्यांच्यासाठी कमी वेळेत फवारणी झाली पाहिजे, याकरता आपण काय आहे की बूम स्प्रेअर आपल्याकडे उपलब्ध आहे, की जे बूम स्प्रेअरने एका वेळेस तुमच्या 4 x 4 8 सऱ्या घेऊन चालतो आणि एका तासामध्येच तुमचं 1 एकर फवारणी होऊन जाते. तर तण नियंत्रण फार महत्वाचं आहे, तसेच ज्याला NPK द्यावं लागतं. आता आपण मातीच्या खताच्या स्वरूपात पण देतो, पण त्याला जे वरून पण फवारणी लागती, तर हे कुबोटा ट्रॅक्टरवर शक्य आहे. तसेच आपल्याकडे 4-व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर उपलब्ध आहे. जिथं भात शेती आहे, भात शेतीमध्ये चालण्यासाठी कुबोटा ट्रॅक्टरला कोणतंही केजवील लावावं लागत नाही, लोखंडी चाकं लावण्याची गरज नाही, कारण की या ट्रॅक्टरचं वजन कमी असल्यामुळे, 4-व्हील ड्राईव्ह असल्यामुळे आणि बिवेल गिअर असल्यामुळे चिखलनामध्ये सहजपणे ट्रॅक्टर चालतो, ट्रॅक्टर कुठेही रुतत नाही. तर जेवढे भात शेतकरी आहेत आमचे, ते सर्वजण आज कुबोटा ट्रॅक्टरद्वारे चिखलनी करून आपल्या भाताच्या शेतीमध्ये उत्पन्न घेत आहेत, तर यांना पण हा फायदेशीर आहे. यामध्ये आता नवीन 42 HP 4-व्हील ड्राईव्ह आहे, 45 4-व्हील ड्राईव्ह आहे, तसेच 27 24 HP मध्ये पण 4-व्हील ड्राईव्ह मध्ये छोट्या शेतांमध्ये काम करण्यासाठी हा उपयोगी आहे.
1: म्हणूनच शेतकरी बांधवांनो, कुबोटाची नवीन निओ स्टार एस ही सिरीज आलेली आहे, ज्यामध्ये 21, 24 आणि 27 HP च्या ट्रॅक्टरवर पेरणी यंत्र फ्री अशी ऑफर तुम्हाला मिळणार आहे. या संधीचा जरूर लाभ घ्या आणि त्याच्या अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी संपर्क करा शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज, सातारा, फलटण, कराड, वडूज, दहिवडी, शिरवळ, नवा रस्ता, पाटण. संपर्क 98 220 695 29, 98 220 695 29, 9822069. पुन्हा भेटूयात शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात बाबासाहेब शेळके यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार. रामकृष्ण हरी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात शेळके अॅग्रो. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 7:50 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. सुरुवातीला ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांना. राम मोरे यांचं हे गीत, या गीताला संगीत दशरथ पुजारी यांचं.

0: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान,
1: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान।
0: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
1: चांदीची खाण आनंदाचं वाण।
2: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।
3: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
4: ट्रूली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू।
4: संपर्क 83 29 72 94 98।
5: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये, जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव, चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।
6: रोज रोज हवे हवे,
7: ताजे ताजे, नवे नवे,
6: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया।
8: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
9: आदेशवर ज्वेलर्स, सुवाण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा। अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
10: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
11: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
10: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
11: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
12: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून। टोल फ्री नंबर 07 9 6 9 9 1 8 2 7।

ग. दि. माडगुळकर यांची रचना आपण ऐकली. त्याला संगीत होतं सुधीर फडके यांचा आणि हा स्वर होता माणिक वर्मा यांचा. श्रोतेहो, याबरोबरच आजचा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. यानंतर पुन्हा एकदा सुगम संगीताचा आनंद घेणार आहोत आज सकाळी 10:30. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. यानंतर ठीक 8 समाचार प्रभात हे हिंदीतील बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: श्रोते हो आपण आहात आमच्यासोबत 103.1 मेगाहर्ट्झवर ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 8:15 झाली आहेत. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
1: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे
1: फ्रेंड्स, ओळख बाजारपेठेची या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी नेहमीच तुम्हाला अशा व्यावसायिकांची ओळख करून देत असते ज्यांनी उत्कृष्ट सेवा, प्रामाणिक व्यवहार आणि ग्राहकांचा विश्वास या बळावर समाजात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आजच्या एपिसोड मध्ये अशाच एका सुवर्ण परंपरेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज मी तुम्हाला घेऊन जाणारे साताऱ्यातील सदाशिव पेठेतल्या रमेश शू मार्टच्या समोर असणाऱ्या ग्राहक देवो भव हेच ब्रीदवाक्य घेऊन गेली 75 वर्ष सातारकरांच्या सेवेत असणाऱ्या नारायणदास लक्ष्मणदास अँड सन्सचे सर्वे सर्वा प्रवीण देवी सर यांच्याकडे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात देवी सरांचा सुवर्णमय प्रवास. नमस्कार सर.
3: नमस्कार
1: सर. मला असं कळलं की आपली या क्षेत्रात 75 वर्षांची परंपरा आहे. मला आपल्या या 75 वर्षांच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
3: नक्कीच.

0: आमच्या या सुवर्ण प्रवासाची पायाभरणी आमचे आजोबा नारायणदास लक्ष्मणदास देवी यांनी केली. त्यांचा प्रामाणिकपणा, मेहनत यामुळे या व्यवसायाला एक मजबूत पाया मिळाला. त्यानंतर आमचे वडील श्री गोवर्धनदास नारायणदास देवी आणि काका सुरेश नारायणदास देवी यांनी ही परंपरा पुढे नेत व्यवसायाची अधिक भरभराट केली आणि ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ केला. काळानुसार ग्राहकांच्या गरजा, आवडीनिवडी आणि दागिन्यांच्या डिझाईन्समध्ये अनेक बदल झाले. त्या प्रत्येक बदलाला स्वीकारत आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन ट्रेंडचा समावेश करत आम्हीही व्यवसायात सातत्याने सकारात्मक बदल घडवत गेलो. आज मला अत्यंत अभिमानाने सांगावसे वाटते की आमच्या कुटुंबाची तिसरी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे.
1: ग्रेट सर, आपल्याकडे सोनं आणि चांदी मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध आहेत?
0: सोन्याच्या दागिन्याबद्दल सांगायचं झालं तर आमच्याकडे 22 कॅरेट सोन्यातील सर्व प्रकारचे आकर्षक दागिने उपलब्ध आहेत. चला आपण त्या सेक्शन कडे जाऊया, म्हणजे तुम्हाला आपल्याकडे नक्की काय आहे याचा अंदाज येईल. हे आहे आपले लग्न समारंभाचे खास ब्राइडल कलेक्शन. लग्न समारंभासाठी नवरी मुलीला लागणारे जवळपास सर्व प्रकारचे दागिने इथे उपलब्ध आहेत. त्यामध्ये विविध डिझाईन्स मधील अंगठ्या, टॉपजोड, हार, नेकलेस, मंगळसूत्र, गंठन, चोकर सेट, झुमके, बांगड्या आणि इतर अनेक पारंपरिक तसेच आधुनिक दागिन्यांचा समावेश आहे.
1: नाईस.
0: याशिवाय गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आमच्याकडे 24 कॅरेट सोन्यामध्ये वेडणी आणि गोल्ड बिस्किट देखील उपलब्ध आहेत. चांदीच्या कलेक्शन बद्दल सांगायचे झाले तर आमच्याकडे चांदीच्या दागिन्यामध्ये पैंजण, जोडवी, ब्रेसलेट आणि इतर आकर्षक चांदीचे अलंकार तुम्हाला आपल्याकडे मिळतील. तसेच धार्मिक कामासाठी लागणाऱ्या चांदीच्या वस्तूमध्ये तांब्या, भांडे, निरांजन, समई, पूजेचे साहित्य उपलब्ध आहे. गिफ्टिंग कलेक्शन मध्ये आमच्याकडे गजलक्ष्मी, कामधेनू, गोल्ड प्लेटेड फ्रेम्स अशा भेटवस्तू उपलब्ध आहेत. यासोबतच पुष्कराज, पाचू, मोती तसेच इतर नवग्रहांशी संबंधित मौल्यवान आणि उपरत्ने देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत.
1: खरंच दागिन्यांवरची कलाकुसर खूपच सुंदर आहे. सर, आपल्याकडे कस्टमायझेशनचा ऑप्शन आहे?
0: हो, प्रत्येक ग्राहकाची आवड आणि गरज वेगळी असते. हे लक्षात घेऊन आम्ही कस्टमाइज्ड ज्वेलरी देखील तयार करून देतो. ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार डिझाईन, वजन यांच्यावर आधारित दागिने बनवून देण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच जेंट्स ज्वेलरीमध्येही आमच्याकडे उत्तम कलेक्शन आहे. अंगठ्या, ब्रेसलेट्स, चेन, लॉकेट्स आणि इतर आकर्षक दागिने विविध डिझाईन्समध्ये उपलब्ध आहे.
1: मस्तच. सर, आपल्या इथं मिळणाऱ्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत ग्राहकांना काय सांगाल?
0: आम्ही नेहमी पारदर्शक व्यवहार, योग्य किंमत, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा देण्यावर भर दिला आहे. आमच्याकडे सर्वच दागिने हे सरकारमान्य HUID प्रमाणेच असतात. त्यामुळेच आमच्याकडे येणारा ग्राहक हा समाधानी असतो आणि आपल्या नातेवाईकांना देखील घेऊन येतो.
1: सर, इथं येऊन खरंच खूप छान वाटलं. सोन्याच्या खरेदीसाठी नक्की पुन्हा येईन. मला तुमचा नंबर देता?
0: हो, घ्या ना. 98-22-20-87-40.
1: 98-22-20-87-40. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्हाला देखील सोन्या चांदीची खरेदी करायची असेल तर ग्राहक देवो भव हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 75 वर्ष सातारकरांची सेवा करणाऱ्या सातारच्या सदाशिव पेठेतील नारायणदास लक्ष्मणदास अँड सन्सला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी

विषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकूया. दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र श्रोतेहो. आता ऐकणार आहोत विमोहन हर्बल केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
1: केसांच्या विविध तक्रारींसाठी विमोहन हर्बल केअर, विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 9890076276.
3: विमोहन हर्बल केअर, प्युअर हर्बल हेअर केअर. केसांच्या विविध तक्रारींसाठी, निरोगी केसांच्या सौंदर्य वृद्धीसाठी. आपल्या केसांमधील कोंडा गंभीर तर नाही ना? विमोहनच्या डॉक्टर सुप्रिया पाटील मॅडम यांचा एक लेख दैनिक ऐक्यमध्ये प्रकाशित झालेला होता. त्यामध्ये केसांमधील कोंडा, तो होण्याची कारणं, त्याचे केसांच्या आरोग्यावरती होणारे परिणाम, वेगवेगळ्या आजारांचे लक्षण, या स्वरूपामध्ये उद्भवणारा कोंडा, अशा वेगवेगळ्या बाबींवरती प्रकाश टाकणारा एक सुंदर लेख.
1: विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 9890076276.
3: आजचा आपला प्रश्न असा आहे, विमोहनमध्ये केसांमधील कोंड्यासाठी नक्की कशा प्रकारच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आज आहेत श्यामला बाबूराव थोरवडे. श्यामला मॅडम कराड येथे राहतात. त्या व्यवसायाने टीचर आहेत. खर तर आज त्या आपल्या बहिणीच्या मुलाला ट्रीटमेंटसाठी विमोहनमध्ये घेऊन आलेले आहेत. पण त्याही आधी त्यांची स्वतःची ट्रीटमेंट विमोहनमध्ये झालेली आहे. 15 ते 20 वर्ष त्या केसांमधील कोंड्याने त्रस्त होत्या. केस विंचरल्यानंतर जमिनीवरती पडणारा पांढऱ्या रंगाचा थर इतक्या गंभीर स्वरूपाचा त्यांच्या केसांच्या मधील कोंडा होता. विमोहन मधील ट्रीटमेंट नंतर त्यांना मॅजिकल रिझल्ट मिळाले असं त्या म्हणतात. सगळ्यात आधी आपण त्यांचे अनुभव ऐकूयात.
4: माझं नाव श्यामला थोरवडे आहे. मी कराडला राहते. मला डँड्रफचा खूप त्रास होता. म्हणजे अगदी 15-20 वर्ष म्हणजे मी त्या त्रासातून जात होते. एकदा मी रेडिओला आपल्या विमोहन हर्बल केअरची जाहिरात ऐकली आणि त्यानंतर एक दिवस मी अपॉइंटमेंट घेतली आणि त्यावर ट्रीटमेंट घेतली आणि एकदम म्हणजे मॅजिक झाल्यासारखं झालं की इतक्या वर्षांचा जो कोंडा होता तो अगदी म्हणजे नाहीसा झाला आणि मला खूप चांगला फरक पडलाय इथल्या म्हणजे ट्रीटमेंटमुळे. तर मी इतरांना पण सांगेन की जर तुम्हाला अशा काही केसांच्या तक्रारी असतील तर तुम्ही

0: इथे येऊन त्यावर ट्रीटमेंट घेऊ शकता. अगदीच म्हणजे खूप सेफ अशी ट्रीटमेंट आहे, कोणतेही साईड इफेक्ट्स वगैरे नाही आहेत. खूप छान ट्रीटमेंट मिळाली आणि जे कोणी येतील त्यांना पण इथे चांगली ट्रीटमेंट मिळेल. थँक्यू.
1: विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 98 90 76 02 76.
3: आपलं नाव सांगा.
0: माझं नाव श्यामला बाबूराव थोरोडे. मी
3: पत्ता काय आहे?
0: मी कराडला राहते.
3: तुमचं वय किती आहे?
0: माझं आता रनिंग 50 आहे.
3: तुम्हाला काय तक्रार होती?
0: हा मी म्हणजे मला डँड्रफचा खूप त्रास होता, म्हणजे जवळजवळ 15-20 वर्ष म्हणजे तो त्रास होता मला. आणि हेअरफॉल पण व्हायचे त्यामुळे, आणि असं केस विंचरले की ते असं पांढरा कोंडा असा खाली पडलेला असायचा.
3: साधारण तुमची तक्रार किती जुनी होती?
0: 15-20 वर्षापूर्वीची होती.
3: त्यासाठी तुम्ही याच्या आधी कुठे ट्रीटमेंट घेतली?
0: नाही, ट्रीटमेंट नव्हती घेतली. मी एकदा रेडिओवर तुमची जाहिरात ऐकली आणि मग तुमचा फोन नंबर घेतला आणि मग तुम्हाला कॉल करून नंतर मग तुमची अपॉइंटमेंट घेतली. आणि तुम्ही जे तेल दिलं होतं ना, तर ते तेल मी एक ते दोन बॉटल असं वापरलं आणि त्यानंतर मला असं जाणवलं की म्हणजे खूप म्हणजे इतका छान रिझल्ट आलाय की म्हणजे इतक्या वर्षांचा जो कोंडा होता तो एकदम नाहीसा झाला. खूप छान म्हणजे रिझल्ट मिळाले मला.
4: वेळाभावी आज आपण थांबतोय. याच मुलाखतीचा उर्वरित भाग ऐकूयात पुढील भागामध्ये.
1: केसांच्या विविध तक्रारींसाठी विमोहन हर्बल केअर. विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 98 90 76 02 76.
4: संपर्कासाठी आमचा पत्ता 29 प्रताप कॉलनी हॉटेल प्रीतीच्या जवळ देगाव फाटा सातारा. अपॉइंटमेंट साठीचे आमचे फोन नंबर आहेत 962-33-55-987. 962-33-55-987. 98-90-76-02-76. 98-90-76-02-76. भेटण्यापूर्वी अपॉइंटमेंट आवश्यक.
5: विमोहन हर्बल केअर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतेहो सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीमधून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

0: हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 17 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी सविता म्हस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँड सोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षाचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. आता सविस्तर बातम्या. आसाम नागालँड सीमेवर कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा शोध आणि उत्पादन करण्यासाठी केंद्र सरकार तसंच आसाम आणि नागालँड सरकार यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी करण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफियो रियो यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या उपक्रमामुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोधाच्या संधी वाढणार असून खनिज उत्खननाच्या शक्यताही निर्माण होणार आहेत.

तसंच केवळ या एकाच क्षेत्रातून 15,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्य असलेलं उत्पादन मिळवण्याची क्षमता असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं. जागतिक स्तरावर अनिश्चितता आणि अस्थिरतेचं वातावरण असतानाही भारत आत्मविश्वासानं आणि निर्धारानं विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या 11व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते काल बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील नीती आयोगाच्या या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विकसित महाराष्ट्र 2047 पथदर्शी आराखडा सादर केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून उत्तराखंडच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती डेहराडूनमधील भारतीय लष्कर अकादमीतील 158व्या नियमित अभ्यासक्रम तसंच 141व्या तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाची पाहणी करतील. जगभरात सध्या सुरू असलेल्या संघर्षांचे परिणाम आणि त्यातून होणारे बदल संबंधित क्षेत्रांच्या सीमा ओलांडून सर्वत्र दूरवर पसरत आहेत असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. फिनलंडमधील कुलतारंता संवादादरम्यान त्यांनी फिनलंडच्या परराष्ट्रमंत्री एलिना वॉल्टोनेन आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सहाय्यक परराष्ट्रमंत्री लाना नुजबे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी ते बोलत होते. या संघर्षांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि मुत्सद्देगिरीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं प्रयत्न सुरू ठेवणं आवश्यक असल्याचं डॉ जयशंकर यांनी यावेळी अधोरेखित केलं. डॉक्टर जयशंकर यांनी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्याशीही बदलत्या भूराजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवून युद्ध अधिक तीव्र करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासातच त्यांनी हा निर्णय जाहीर केला. इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असं ट्रम्प म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. ओमानच्या किनारपट्टीजवळ एमटी सॅटेबेलो या पलाऊचा ध्वज असलेल्या टँकरवर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात 3 भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात सरकारनं अमेरिकेच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना बोलवून तीव्र निषेध नोंदवला आहे. या भागात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते सध्या सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहेत असं नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल सांगितलं. दरम्यान आखाती प्रदेशातील संघर्षग्रस्त भागातून प्रवास करणाऱ्या भारतीय आणि परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील सर्व भारतीय खलाशांनी अत्यंत सावधगिरी आणि सतर्कता बाळगण्याचा सल्ला केंद्र सरकारनं दिला आहे. याबाबत बंदरं जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. आखाती प्रदेशातील परिस्थितीवर सरकारचं बारकाईनं लक्ष आहे आणि प्रत्येक भारतीय खलाशाच्या सुरक्षिततेसाठी सरकार कटिबद्ध आहे असं मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून स्वित्झर्लंडच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन आणि स्वित्झर्लंडच्या आर्थिक व्यवहार विभागाच्या राज्य सचिव हेलेन बुडलिंगर आर्टिडा यांची भेट घेणार आहेत. तसंच या दौऱ्यात गोयल उद्योग आणि स्वित्झर्लंडच्या औषध निर्माण क्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी तसंच स्विस कंपन्या आणि गुंतवणूकदारांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यामुळे भारत स्वित्झर्लंड यांच्यातील आर्थिक भागीदारी अधिक दृढ होण्यास मदत होईल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आणि सुरक्षा यंत्रणांना चकवत आर्थिक पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. चेहऱ्याची ओळख जिवंतपणाची पडताळणी व्हिडिओ केवायसी प्रक्रिया यासाठी सायबर गुन्हेगार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत

असल्याचं आढळून येत आहे. फिनटेक कंपन्यांसह वित्तीय संस्थांना डीप फेक ओळख यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा आणि ग्राहक नोंदणी प्रणाली सुधारण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे. तसंच नागरिकांना कोणतेही ऑनलाईन संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास त्याची तक्रार तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार पोर्टलद्वारे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऑइल सीड्स किसान मित्र नावाची व्हॉट्सअप आधारित एआय सल्लागार सेवा उपलब्ध करून दिली आहे. या सेवेद्वारे तेलबियांच्या लागवडीविषयी संशोधन आधारित माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्याही वेळी आणि त्यांच्या स्वतःच्या भाषेत उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे पिकांबाबत मोफत विश्वसनीय आणि त्वरित सल्ला मिळवणं शक्य झालं आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 402-459-8180 हा क्रमांक व्हॉट्सअपवर किसान मित्र म्हणून नोंदवावा. भुईमूग, मोहरी, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कारळं आणि इतर तेलबिया पिकांबाबत कोणत्याही भारतीय भाषेत शेतकरी प्रश्न विचारू शकतात. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर रामबन जिल्ह्यात जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या एका भागावर आजपासून काही ठराविक दिवशी वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून 17 जूनच्या रात्री 10 वाजल्यापासून ते पहाटे 5 या वेळेत नशरी आणि न्यूयुग बोगद्यां दरम्यान वाहनांची ये जा बंद राहील. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यात 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जूनला बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026ला कालपासून सुरुवात झाली. मेक्सिको सिटी इथं एका शानदार समारंभात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. काल झालेल्या उद्घाटनपर सामन्यात मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिका संघाचा 2-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. जगभरातील 48 संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून या विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे 3 देश मिळून भूषवत आहेत. हवामान. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि केरळमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रामध्येही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात आज उष्ण दमट हवामान असेल आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूच्या शोध आणि उत्पादनासाठी आसाम आणि नागालँडसोबत केंद्र सरकारचा त्रिपक्षीय सामंजस्य करार. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांचे दूरगामी आणि व्यापक परिणाम होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा. इंग्लंडमध्ये आजपासून महिलांच्या 20 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात. उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोचा दक्षिण आफ्रिका संघावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

103.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोतेहो, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे, लोकप्रिय मराठी विनोदी लेखक, अभिनेता, पटकथालेखक, नाटककार, कवी, गायक, उत्कृष्ट वक्ते आणि संगीतकार असं अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच पु ल देशपांडे. श्रोतेहो, आज 12 जून पुलंचा स्मृती दिवस, त्यानिमित्त आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात त्यांच्या गुळाचा गणपती या चित्रपटातील या सुमधुर गीतानं. श्रोतेहो, गुळाचा गणपती या चित्रपटात त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली होती. या चित्रपटाची कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सगळंच पुलंचं होतं. ऐकूया गुळाचा गणपती या चित्रपटातील हे सुमधुर गीत.

0: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं गुळाचा गणपती. या चित्रपटातला आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत होतं पु ल देशपांडे यांचं.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये ए प्लस प्लस मानांकन प्राप्त. बीएससी आणि एमएससी प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, एआय, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505 4530 किंवा 9421874256.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज 3 वर्ष डिग्री
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती
2: महाडीबीटी NSP अल्पसंख्याक स्कॉलरशिप
1: स्वधार योजना देश विदेशात नोकरीची संधी
2: स्मार्ट क्लासरूम
1: ST पास हॉस्टेलची सोय IT ट्रेनिंग प्लेसमेंट
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी
1: आजच प्रवेश निश्चित करा
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट YC कॉलेज समोर सातारा
2: मोबाईल 99 60 13 59 15
1: 0 21 62 22 25 45

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत साथ होती सुधीर फडके यांची आणि हा चित्रपट होता लाखाची गोष्ट. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं. पुन्हा एकदा ग दि माडगुळकर यांची ही रचना, पुन्हा एकदा सुधीर फडके यांचंच संगीत आणि चित्रपट एकटी.

आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं सुधीर फडके यांचं आणि हा चित्रपट होता एकटी. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जानकी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत. या गीताला संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर आणि सहकलाकार यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि शोध हो हा चित्रपट होता जानकी. या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आज या कार्यक्रमात गुळाचा गणपती, लाखाची गोष्ट, एकटी आणि जानकी या चित्रपटातील सुमधुर गीतांचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 9 वाजले आहेत. आता आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत हिरो या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना. आनंद पक्षी यांच्या गीताला संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
4: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा.
4: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स. डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष.
5: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
4: 2 व 1 वर्ष.

0: कन्स्ट्रक्शन सुपरवायझर एक वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
1: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
0: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
1: डिजिटल क्लासरूम,
0: साइट विजिट,
1: ST पास,
0: हॉस्टेलची सोय.
1: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाईल 9960139915,
1: 0212225245.
2: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68006.
4: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
6: डॉक्टरांनी मला पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन सांगितलं, पण ते दुर्बिणीद्वारे होईल का?
7: अहो, आपल्या मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये तुम्ही चौकशी केलीत का? तिथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी या सुविधा तर आहेतच, शिवाय लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातले खडे काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं अशा सगळ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपलब्ध आहेत. म्हणजे आता तुमचा शोध संपला बरं का? मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
8: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
9: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
8: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665578484.

0: आशा भोसले आणि अमित कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि हा चित्रपट लव्ह स्टोरी.
1: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
2: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
1: आणि कपडे?
2: अगं बाई, ते राहिलेच की हो.
1: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
2: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
1: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
2: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
3: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
4: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
3: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
5: पाईल्स, फिश्चुला, फिशरचा त्रास, आता लेझर सर्जरी करून घ्या अत्यल्प खर्चात.
6: श्री मंगल मूर्ती हॉस्पिटलचे विशेष शस्त्रक्रिया शिबिर 15 जून पर्यंत. लेझर सर्जरी फक्त 20,000 रुपयात.
5: हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील ओपन सर्जरी फक्त 25,000. अन्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध.
6: अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि रुग्णांची विशेष काळजी. नाव नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये.
5: संपर्क 82081 33982.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: राधा एंटरप्राइजेस उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
2: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
1: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लिनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
2: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
1: राधा एंटरप्राइजेस D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
2: संपर्क 78759 509 510.
3: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: लता मंगेशकर आणि येसुदास यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं खय्याम यांचं आणि हा चित्रपट होता त्रिशूल. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
2: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
1: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
2: स्मार्ट क्लासरूम.
1: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
1: आजच प्रवेश निश्चित करा.
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
2: मोबाईल 99 60 13 59 15
1: 0 21 62 22 25 45.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
2: नॅक आणि NBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
1: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हा चित्रपट सरगम. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं. हे आहे सातारा केंद्र.

0: श्रोते आपण आहात आमच्या सोबत 103.1 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी। श्रोते आता प्रसारित करणार आहोत मराठी साहित्य पत्रिका आविष्कार। आज या कार्यक्रमात ऐकणार आहोत सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि कथाकथनकार दौमा मिरासदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रम मिरासदारी, याचं लेखन लक्ष्मीकांत रांजणे यांचं आणि यामध्ये सहभाग प्रवीण कुलकर्णी आणि वैदेही कुलकर्णी यांचा, निर्मिती सहाय्य वैदेही कुलकर्णी यांचं। ऐकूया मराठी साहित्य पत्रिका आविष्कार।
1: नमस्कार श्रोते हो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत।
2: प्रसारित करीत आहोत सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि कथाकथनकार द मा मिरासदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रम मिरासदारी। लेखन लक्ष्मीकांत रांजणे, सहभाग प्रवीण कुलकर्णी वैदेही कुलकर्णी। ऐकूया मिरासदारी।
3: मी ज्या शाळेमध्ये होतो त्यावेळेला एकदा आमचे ड्रॉइंग मास्टरच आमच्या इतिहासाच्या तासाला आले। बरे आले ते आले त्यांच्या इतिहासाच्या तासाला, त्यांनी इतिहासच घेतला। तुम्हाला सांगतो आमचा काय जो इतिहास घेतला आमचा, इतिहासाचे मास्टर रजेवर होते, वर्ग रिकामाच होता, घंटा होऊन चांगली 2-3 मिनिटं झाली

0: तरी सुद्धा वर्गावर कोणी आलं नाही. मग काय, वर्गात अगदी आनंदी आनंद झाला. नेहमीचा दंगा सुरू झाला सगळा. कुणी तो मॉनिटर टेबलापाशी उभा होता, त्याला कुणीतरी करून वेडावून दाखवलं, तो त्याला मारायला धावला. एकानं दुसऱ्याच्या पाठीत गुद्दा घातला, त्याने त्याच्या थोबडीत ठेवून दिली. दोघा ते रडारड झाली. कुणीतरी बाक म्हणजे अगदी तबलाचा आहे समजून धडाधडाधडा वाजवायला सुरुवात केली. दोघं चौघं पोरांनी बाकावर उभा राहून वर एक टांगलेला देवा होता, कोण त्याला हात लावतो उडी मारून, ती शर्यत सुरू झाली. एका कोपऱ्यातून हय म्हटल्यावर दुसऱ्या कोपऱ्यातून होय. नेहमीचा दंगा सुरू झाला सगळा. पोरांनी टाळ्या वाजवून आम्हाला उत्तेजन दिलं सगळं. तेवढ्यात मुलं टाळ्या वाजवायची एकदम थांबली आणि पटापटा पटापटा आपापल्या जागेवर जाऊन बसली. अहो वर्गात एकदम शांतता झाल्याबरोबर माझ्या लक्षातच आलं काहीतरी धोका आहे म्हणून. ते लंगुटीचं टोक असंच घट्ट धरलो, तसंच धरून मी हळूच मागं वळून बघितलं असं सगळं पाहतो. तर आमचे ड्रॉइंगचे मास्तर टेबलापाशी येऊन उभे राहिलेले आणि आमच्याकडेच रागारागानं पाहतात. केव्हा आले आम्हाला कळलंच नाही तुम्हाला सांगतो. ड्रॉइंगचे मास्तर म्हणून मला विचारलं, काय रे काय चाललंय तिथे, काय चावटपणा चाललाय? नाही सर, काही काही चावटपणा नाही सर. हे पाठीत दुग्गा हसला ना. अहो सोबत पाठ लाली लाल झाली. अहो हाडकोळ्या माणसाचा हात भयंकर लागतो तुम्हाला सांगतो. असं पाठ चोळता चोळताच मी म्हटलं, पण सर आत्ता आत्ता इतिहासाचा तास आहे, ड्रॉइंगचा नाही आहे म्हणजे. ते म्हणाले, अहो मला माहिती आहे, हे रागवले की नाही मला माहिती आहे गाढवा, तुम्हाला शहाणपणा शिकवू नकोच म्हणाले. इतिहासाचा तास आहे ना आत्ता, मग अभ्यास बुडवायचा विचार आहे काय? ते काही नाही, इतिहासच घ्यायचा म्हणाले. अहो असे सर बघत होते ना आमच्याकडं. आमची ड्रॉइंगची मास्तर न स्वतःच एक चित्र आहेत, आधीच काळे कुट्ट आहेत, त्यातून सगळे डोक्याचे केस पांढरे झालेले, भुवया पांढऱ्या, मिशा पांढऱ्या, दाढी पांढरी, म्हणजे कसे दिसतात सांगू का? आपल्या फोटोची निगेटिव्ह असते ना, त्या निगेटिव्हमध्ये जशी माणसं दिसतात ना तशी ते प्रत्यक्ष दिसतात खरोखरीच. अगदेश जे रागवून बघायला लागले आम्हाला एकदम भीतीच वाटली. तेवढ्यात बंड्या गोडबोले उठून उभा राहिला. बंड्या म्हणलं, सर तुम्ही कसा घेणार सर इतिहास? तर जे सर रागवले का नाही, कसा घेणार म्हणजे मी सर नाही का म्हणाले, सरांना सगळं येत असतो. मग मी उठून उभा राहिले. सर त्यांना विचारलंच, तुम्हाला होता इतिहास पूर्वी शाळेमध्ये? सरजी पुन्हा रागवले का नाही, होता म्हणजे होताच. अरे तुमच्यापेक्षा अवघड होतं बेट्यानो, आणि तरी सुद्धा घडा घडा घडा पाठ म्हणून दाखवायचे मी. हो अजून माझ्या सगळं लक्षात आहे, शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कसं हाल हाल करून ठार मारलं. हो संभाजी आग्र्याहून कसा पळाला, अफजुल खाननी शाहिस्ते खानचे कान कसे कापले, सगळं लक्षात आहे म्हणले माझ्या. हे ऐकत असताना काहीतरी चुकतंय असं मला सारखं वाटायला लागलं, पण सर चिडतील म्हणून मग मी काही बोललो नाही. सांग
1: रसिका श्रोते हो, ड्रॉइंग मास्तरांचा तास या नावाची ही कथा आहे, नामवंत कथालेखक द मा मिरासदार यांची. मंडळी, हे वर्ष द मा मिरासदार यांचा जन्मशताब्दी वर्ष. त्यांना त्यांच्या विविधांगी साहित्याला आणि प्रामुख्यानं त्यांच्या कथेतल्या विनोदाला अभिवादन म्हणून आजचा हा आविष्कार.
2: श्रोते हो, आपल्या कथालेखनानं आणि कथाकथनानं अवघ्या मराठी मनावर ज्यांनी गारूड केलं, अशा अस्सल ग्रामीण कथाकाराचा अर्थात दत्ताराम मारुती मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल 1927 साली अकलूज इथं झाला. तर त्यांचं शिक्षण अकलूज, पंढरपूर आणि पुणे इथं एमए पर्यंत झालं. काही वर्ष पत्रकारिता केल्यानंतर त्यांनी 1952 साली अध्यापन क्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते आणि नंतर 1961 पासून ते मराठीचे प्राध्यापक झाले. गप्पा गोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा असे जवळजवळ 25 कथासंग्रह आणि 18 विनोदी चित्रपट लिहिलेल्या दमांना साहित्य अकादमी तसंच राज्य शासनाच्या वाङ्मय पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलंय. एक डाव भूताचा या चित्रपटात कथा पटकथा लेखनासह हेडमास्तरांची भूमिकाही त्यांनी वठवली होती. या चित्रपटासाठी शिवाय ठकास महाटक या चित्रपटासाठी दमांना संवाद लेखनाची पारितोषिकं मिळाली. व्यंकूची शिकवणी ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरून गुरुकिल्ली हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. सध्या रंगभूमीवर गाजत असलेले करायला गेलो एक हे नाटकही याच कथेवर आधारित आहे.
1: सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे 1998 साली परळी वैजनाथ इथल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दमांनी भूषवलं आणि कमाल म्हणजे पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 83 वर्षाच्या द मा मिरासदारांनी भूताची गोष्ट ऐकवली. ही गोष्ट 1.5 तासाहून अधिक काळ रंगली होती. अवघा मंडप

0: हास्य कल्लोळात बुडून गेला होता. आवाजातला नाट्यमय चढ उतार, छोट्या छोट्या प्रसंगातून आणि संवादातून कथा फुलवत नेण्याची त्यांची करामत, अस्सल गावरान पात्र श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभी करण्याची त्यांची क्षमता 83व्या वर्षीही अबाधित असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. आपल्या साताऱ्यात तसंच वाईच्या वसंत व्याख्यानमालेत आणि प्राज्ञपाठशाळेच्या शारदोत्सवात त्यांनी अनेकदा कथाकथन केलं होतं.
1: 1957 बापाची पेंड या पहिल्याच कथासंग्रहानं ग्रामीण कथाकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. यातील माझ्या बापाची पेंड ही कथा म्हणजे विनोद आणि चमत्कृतीचा गावरान तडकाच. कथेचा नायक एक छोटा शाळकरी मुलगा आहे. शाळेला जाताना, आयो मला भुका लागल्यात ग, खायला दे म्हणून तो तगादा लावतो. पण आई त्याला आंधी शाळेला पळ, आल्यावर भाकरी देईन असं म्हणत हुसकावून लावते. भुकेने व्याकुळलेला हा मुलगा बापाने कुलूप लावलेल्या गोठ्यात खिडकीतून घुसून बापाने कडब्यात झाकून ठेवलेली गुरांची गरमागरम पेंड खिसे भरून घेतो आणि बकाबका खातो. पण शाळेत येताच त्याला सारं काही उलटं दिसू लागतं. तो सैरभैर होतो. त्याचा हा विक्षिप्तपणा पाहून गुरुजी त्याला मारतात, शिक्षा करतात. त्याचवेळी गुरुजींना त्याच्या खिशात पेंडेचा चुरा दिसतो. त्याचा वासही खमंग येतो म्हणून गुरुजी हा चुरा खातात आणि काही क्षणात त्यांनाही आपण पिसासारखे तरंगतोय असे वाटू लागतं. वर्ग आणि मुले उलटी दिसू लागतात. हेडमास्तर येतात आणि हा सगळा प्रकार पाहून कोड्यात पडतात. लेखक शेवटी मोठी भीती व्यक्त करतात की मास्तरांच्या टेबलावरचे पेंडेचे तुकडे हेडमास्तरांना आवडले तर काय घ्या. दरम्यान तिकडे या मुलाच्या बापाला गोठ्यातल्या पेंडेत गांजा लपवल्याबद्दल अटक झालेली असते. अशी ही खास दमांच्या शैलीतली दमदार कथा.
0: त्या काळी महाराष्ट्रात व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील आणि दमा मिराजदार आपल्या भन्नाट कथांच्या कथनाचे कार्यक्रम जोमात करत होते. 1962 या त्रयीनं तद्दन 3000 वर असे कार्यक्रम केले. अहो, दमा ध्वनिक्षेपकासमोर उभं राहून हातवारे करत बोलू लागले की श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळे. मिराजदारांच्या कथकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्राबाहेर इतर राज्यातून तर झालेच, शिवाय त्यांनी कॅनडा आणि अमेरिकेतल्या 23 गावांमधून 25 कार्यक्रम करायचा विक्रमही केला होता. कथाकथनाखेरीज त्यांची विनोदी भाषणही गाजत असत.
1: मराठीतील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, ची वी जोशी, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे यांनी जोपासलेली विनोदी लेखनाची परंपरा द मा मिराजदारांनी पुढे सुरू ठेवली. मिराजदारांच्या व्यंकूची शिकवणी, भूताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवण्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि त्याचं उत्तम सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. मिराजदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चिंगट, गना मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ अंशी, ज्ञानू वाघमोडे अशी एकाहून एक अस्सल, इबलीस, बेरकी, वाह्यात, टार्गट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्री आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावतात. इतकंच काय, भूत, खवीस, हडळ यांचा हसविणारा गूढ संचारही दमांच्या कथातून दमदार पावलांनी होतो.
0: एका मुलाखतीत मिराजदार सांगतात,
2: माझा जन्म आणि थोडस लहानपण हे ग्रामीण भागामध्ये गेलं. माझं गाव अकलूज, सोलापूर जिल्ह्यातलं, नीरा नदीच्या काठचं, सोलापूर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं हे त्यावेळी तरी लहान गाव होतं. आणि अशा लहान गावामध्ये साधारणपण मी 8-9 वर्षापर्यंत तिथे होतो. माझी शाळेची, प्राथमिक शाळेची पहिली 2 वर्ष तिथे गेली, ज्याला त्या काळात इन्फंटी, बिगरी वगैरे असं म्हणत असत पहिली. पण नंतर मग पुणे पंढरपूरला आलो. म्हणजे ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्षातला अनुभव हा माझा एवढा असा. आणखी एक झाला की जरी मी पंढरपूरला पुढे राहायला आलो तरी पंढरपूरचा परिसर आणि हे सगळं ग्रामीण जीवनाशीच निगडीत आहे सगळं. त्यामुळे काही फार फरक पडला असं ते नाही. हा एक भाग त्यातला. दुसरा भाग असा त्याच्यामध्ये की माझ्या नातेवाईक अजूनही लहान लहान लहान खेडेगावात होते. तर सतत मी अकलूज जात असे, नातेवाईकांच्याकडे असे, काही दिवस राहत असे, तर तसा माझा ग्रामीण जीवनाशी संबंध अशा प्रकारचा. आज मी जेव्हा खेडेगावामध्ये जातो, लहान गावात जातो, कथाकथनाच्या निमित्ताने जातो, तेव्हा त्या बदललेल्या खेड्याचं रूप थोडंफार तरी मला पाहायला मिळतं, लोकांच्या बोलण्यातून ऐकायला मिळतो. पण एक गंमत तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये, हे सगळं बदलतं माणसाचं, पण मानवी स्वभाव बदलत नाही. मानवी स्वभाव बदलत नाही. माणसाला इतरांच्याबद्दल असलेलं कुतूहल, त्याच्याबद्दल असलेला मत्सर,

0: द्वेष हव्यास कशाचा तरी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मनुष्याच्या आतून त्या सगळ्या आजही कायम आहेत, पूर्वी होत्या आणि पुढे राहणार आहेत असं मला असं वाटतं. मी विनोदासाठी एक व्यक्ती असं न निवडता, मी एक गाव निवडलेलं आहे, माझ्या कल्पनेचं गाव आहे बोकरवाडी. या बोकरवाडीच्या अनेक गोष्टी मी लिहिल्या आणि त्यातली पात्र जी आहेत ती अगदी ठराविक पात्र आहेत, जी माझे वाचक आहेत त्यांना सगळ्यांना ती आता पाठ आहे. त्यातला मुख्य म्हणजे बाबू पैलवान म्हणून एक आहे, गणा मास्तर म्हणून जो आहे त्यांच्यातला, त्यातल्या त्या शाळा
1: चेंगट म्हणून एक आहे,
0: कोण
1: चेंगट,
0: तो महत्वाचा आहे. बाबू पैलवान आणि चेंगट ही त्यातली दोन खरी महत्वाची पात्र. आणि इतर मंडळी रामा खरात आहे, शिवा दमदाडे आहे, हे सगळं गणा मास्तराच्या घरी दमलं गप्पा गोष्टी होणं त्यातून काहीतरी घडत राहतो सर. अशा अनेक कथा आहेत पाहिजे, अनेक कथा आहेत आणि अनेक वाचकांना, जे वाचक आहेत त्यांना ती नावं आता पाठ आहेत अगदी काहीतरी. त्यामुळं एक हे नसेल, एकाच व्यक्तीसारखं चिमणराव किंवा हे नसेल किंवा गाडग्यांचा बंडू जसा आहे तसं नसेल, पण अनेक व्यक्ती आणि ती एका गावात राहतात, ते माझं काल्पनिक गाव. या व्यक्ती कुठे ना कुठे काही ना स्वरूपात मी पाहिलेल्या आहेत कुठेतरी, पण कल्पनेनं मी त्यांना एकत्र आणलं. विनोद हा लोकांच्या पर्यंत आपल्या विनोदाच्या सामर्थ्यावर जाईल, पण तो त्यांच्या मनामध्ये राहण्यासाठी अधिक पोचण्यासाठी पात्र ही वाचकांना जवळची असली पाहिजे.
1: पात्रांच्या मार्फत
0: शिवेसेनचं हे काय वाटलं तर चिमणराव लोकांच्या मध्यमवर्गीय माणसांच्या मनात गेलं. किंवा कोल्हटकरांची बंडू नाना पांडू जातीया ही आजही अजरामर वाटतात त्याच्यामध्ये सगळे. राजकारणचे टिंबू नाना टके ही परिचित आहेत, वाचणाऱ्याला तरी परिचित आहेत. तर म्हणून चांगला विनोद हा अधिक सामर्थ्यवान व्हायचा असेल, लोकांच्या खराखरा मनात पण पोचायचं असेल, तर अशी एक पात्र मग ते एकच करा अनेक करा असे निर्माण करता आली पाहिजे लेखकाला आणि त्यांच्या अनेक प्रकारचं असे सांगता आली पाहिजे, तर त्यांच्या विनोद हा अधिक टिकाऊ.
2: मिराजदारांच्या कथासंग्रहातल्या बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातल्या विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातला विनोद मिराजदारांनी आपल्या कथांमधून फुलवला. दमांची जिज्ञासू निरख आणि त्यांच्यातला गोष्टी वेल्हाळ बोलका स्वभाव त्यांना या व्यक्तिरेखा पुरवत गेला. विनोद निर्मिती हे दमांच्या लेखनाचं प्रावधान आहे.
3: दमांनी त्यांच्या कथेतून कोणतंही गाऱ्हाणं न मांडता केवळ विनोदाला संवर्धित केलंय. याचा अर्थ त्यांनी ग्रामीण प्रश्न, दैन्य यावर लिहिलेलं नाही असं नाही. त्यांच्या गवत, विरंगुळा, कोणे एके काळी, पाऊस, स्पर्श या कथांतून घडणारे माणसाच्या परिस्थितीचे, त्याच्या हदबदतेचे दर्शन मनाला चटका लावून जातं. गवत कथेतला बापू दारात आलेल्या भुकेल्या बाबूला गवत काढायला सांगतो. बाबू एक रुपया मागतो. बापू त्याला हकलून देतो. शेवटी चार आण्यावर येतो. बाबूला हा अपमान वाटतो. अशीच व्यवहारावरून जाये करता सांझ होते. भुकेल्या बाबूला आता त्याचं उपाशी पोट पुन्हा बापूच्या दारात घेऊन येतं. बाबू सगळी तडजोड करतो. तुम्ही म्हणाल तसं उंद्या गवत काढतो, मला सगळं मंजूर, नका पैसा देऊ, फक्त दुपारी कबूल केलेली भाकर आता द्या. कथा इथं संपते आणि वाचकाच्या पोटातही एक प्रकारे गोळा येतो.
2: यासारख्या काही गंभीर कथांमधून दमांनी जीवनातलं कारुण्य प्रत्ययकारीपणे टिपलं आहे. तथापि त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती ही मिस्किल कथा लिहिण्याकडेच आहे. माणसांमधला वेगळेपणा आणि विक्षिप्तपणा शोधून तो नेमकेपणानं आपल्या लेखणीनं चितारणं हे करत असताना त्याभोवती कथानक गुंफण्याचं कसब आणि चातुर्य दमांच्या लेखणीत आहे. 99 बाजची एक सफर या कथेचा नायक नाना घोडके हा भारी गप्पिष्ट माणूस, पण एकाचे दोन करून अव्वाच्या सव्वा बोलणार. एक हात लाकूड आणि 9 हात ढलपी, नुसत्या बढाया मारायचा, खोटं बोलून लोकांची करमणूक करायचा. त्यामुळं त्याच्याभोवती कायम गाव गराड असायचा, घरोघरी हिंडून गप्पा हाणीत बसायचा. काल भूताची भेट झाली, मी कसं त्याला उचलून फेकलं, परवा वाघ समोर आला, इत्यादी इत्यादी. अशा लोकप्रिय नानाचं एक शल्य होतं, ते म्हणजे तो 35 आला तरी त्याचं लग्न ठरत नव्हतं. पण एके दिवशी हा फेकूचंद नाना अचानक अबोल झाला. अनेकांनी ढिवचून पाहिलं, पण नाना अतिशयोक्ती न करता खरं काय ते सांगायचा. त्याचं कारण असं घडलं की नाना पारावर बसला असताना एक पांथस्थ तिथं आला आणि त्यानं नानाला भविष्य सांगितलं की तू खरं बोल, खोटं कधी बोलू नकोस, तुझं लग्न 8-10 दिवसात मार्गशीर्ष लागला की होईल. दिवसामागून दिवस जातात, नानांच्या खरं बोलण्यानं माणसं मात्र दुरावतात.

0: करमणूक संपली, लग्न ठरण्याची चिन्ह नाहीत, त्याच्या जगण्यातलं चैतन्यच हरपतं, तो डोहात उडी टाकतो पण गावकरी वाचवतात. शेवटी अंदाज घेऊन हा निराश नाना पुन्हा पारावर पूर्वीसारखाच बसतो आणि बेधडक बढाया मारायला सुरुवात करतो. त्या डोहात जळकन्या होती आसरा, तिनं माझा पाय ओढला, मग मी बी हुशार, जय बजरंगाचं नाव घेतलं तवा काय झालं. माणसं आ वाजून ऐकतच राहिली आणि नानानं पुन्हा त्याच्या अद्भुत जगण्यात प्रवेश केला.
1: ही संपूर्ण कथा विनोदातून जगण्याचा संघर्ष दाखवत समाधानाशी केलेली तडजोड दाखवते. अनेक माणसे नशिबाला बाजूला सारून अशी स्वतःला स्वतः रमवून घेतात. मिरासदारांची विनोदी कथा ही एकाच वेळी गंभीर आणि वात्रट आहे. ती केवळ किस्से वजा नाही तर तिच्यामध्ये वृत्तीची विविधता आहे. स्वतःचे कथादर्श निर्माण करत ती मिश्किलपणाकडे जाते. या मिश्किलतेतही एक गमतीदार विक्षिप्तपणा आहे. घटनांनी घेतलेल्या चमत्कृतीपूर्ण वळणांनी हा विक्षिप्तपणा माणसांच्या वृत्ती दाखवत एक अस्सल विनोद निर्माण करतो. प्रसंगी अतिशयोक्तीलाही दमांच्या कथेत मोठे स्थान आहे.
0: दमांच्या कथेत शाळा, विद्यार्थी आणि मास्तर यांना मोलाचं स्थान आहे. स्वतः विद्यार्थी असल्यापासून ते शिक्षकी पेशापर्यंत हे शालेय जग ते जगले आहेत. शिक्षक आणि त्यांच्यातला विक्षिप्तपणा हे दमांच्या अनेक कथांचं बीज आहे आणि तत्कालीन अनेक वर्ष एकाच वर्गात शिकणारे थोराड ढ विद्यार्थी त्यांच्या कथेत ठाण मांडून आहेत. व्यंकूची शिकवणी ही कथा अशीच बेरकी विद्यार्थ्याची. प्रौढत्व आलेला पण अभ्यासात शून्य असा हा अडदाण व्यंकू बापाच्या धाकानं गुरुजींकडे शिकवणीला येतो आणि चक्क गुरुजींनाच वर्गाबाहेरचे धडे देतो. जिद्दी गुरुजी त्याच्या सगळ्या अटी मान्य करत आपला शिकवण्याचा होरा काही सोडत नाहीत, पण शेवटी गुरुजींना व्यंकूचा वाण नाही पण गुण चिकटतोच. शाळेबाहेरचं ही जग एक शाळा आहे हे दाखवत ही कथा समाजातल्या अनेक विसंगतींवर बोट ठेवते. ही कथा प्रत्यक्ष दमांकडून ऐकणं म्हणजे एक पर्वणीच होती. अस्सल हास्य कथेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती कधी संपूच नाही असं वाटतं. यात या कथेचं फार मोठं यश सामावलेलं असतं. निवेदनाचं चातुर्य असल्याशिवाय अशी कथा रंगतच नाही. म्हणूनच दमा जितके मोठे लेखक होते तितकेच मोठे निवेदक किंवा कथाकथनकार होते. लेखकच जेव्हा स्वतः लिहिलेली कथा सांगतो तेव्हा त्या कथेला, त्यातल्या शब्दांना, बारकाव्यांना खरा न्याय मिळतो. कथेतली साहित्यिक मूल्य हरवत नाहीत. दमांची दळण ही सुद्धा अशीच अभिलाषेतून गुरुजींवर बेतलेल्या एका गमतीशीर संकटाची कथा. चक्क पातळ नेसून पहाटेपर्यंत दळण दळणारे हे मास्तर हास्याचे जणू पीठच पाडतात. दमांच्या विनोद निर्मितीचा हा एक फरमास नमुना आहे.
1: अशा एकापेक्षा एक सरस कथा लिहिणाऱ्या दमांची साहित्याच्या अनेक प्रांतात मुसाफिरी आहे. कथांबरोबर त्यांनी अनेक एकांकिका आणि मी लाडाची मैना तुमची हे वगनाट्य, तर मुलांसाठी गाणारा मुलुख यासारखी नाटिका लिहिली. चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवाद लिहिले. इतकेच काय, उत्तमोत्तम भूमिकाही केल्या. एक डाव भूताचा मधील त्यांनी केलेली हेडमास्तरांची भूमिका लक्षणीय ठरली. या चित्रपटात पुन्हा मास्तर आणि भूत आहेच. दिलीप प्रभावळकरांचा भोळा निरागस शिक्षक आणि फुर्र करून त्यांना मास्तुरे म्हणणारा खंडोजी फर्जंत, अर्थात खंडोजीचं भूत असलेला अशोक सराफ. गुरुजींना उपद्रव करणाऱ्या गावकऱ्यांचा चांगलाच समाचार घेतो. यातील भूत आणि मास्तरांच्या मधील संवाद दमांनी असे काही फुलवले आहेत की पाहताना आपण त्या काल्पनिक जगात हरवून जातो. खंडोजीचं भूत म्हणतं, वाईट गोष्टी जगात कशासाठी होतात मास्तुरे? माझ्याकडून पाप झालं, मी तिच्या प्रियकराला तलवारीनं मारलं, तेव्हापासून एक गूढ आवाज माझ्या कानात घुमतो, तुझं पाप धुवून टाक, काहीतरी चांगलं कर, त्याशिवाय पिशाची योनीतून तुझी सुटका नाही. त्यासाठी एका जिवंत माणसाशी मैत्री ही माझी गरज होती मास्तुरे. मास्तुरे, तू लई चांगला माणूस आहे, या गावांनी तुला लई छळलं, पण काळजी करू नको मास्तुरे, आता मी तुझ्यासोबत आहे. अशोक सराफ यांनी ही भूताची भूमिका जिवंत केली आहे. दमांच्या विनोदनिर्मितीचा परिपूर्ण आविष्कार असलेला हा एक डाव भूताचा एक डाव तरी पाहिलाच हवा.
0: दमा मिरासदारांची कथा ही मराठी कथेचं एक सुंदर हिरवं शिवार आहे. त्यांचं लेखन

0: गावकुसातल्या भोळ्या माणसांच्या जगण्याशी निगडीत आहे, त्यामुळं ते विलक्षण पारदर्शी आहे. त्यांच्या लेखनाचा बाज केवळ विनोदी नाही, त्यामागं सामाजिक जाणीव आहे. सामान्य माणसाच्या परिस्थितीचं त्यात भान आहे. या कथानिर्मितीमागं प्रचंड घडामोड, उलघाल आणि गुंतागुंत आहे. त्यांचं साहित्य जगण्याच्या मातीतून स्फूर्त आणि निरीक्षणाच्या परिप्रेक्ष्यातून जन्मतं. आपल्या कथांमधून विनोदांची पखरण करत ग्रामीण जीवन, त्यांचं जगणं, त्यांचे प्रश्न त्यांनी वाचकांसमोर ठेवले. खेड्यातली माणसं, त्यांच्यातले परस्पर संबंध आणि त्यातून निर्माण होणारा विनोद हा दमांच्या साहित्याचा खरा गाभा आहे. त्यांचं लेखन हे त्यांच्या जगण्यातून उमललंय. खेडं ही माझ्या विनोदाची खाण आहे, किंवा खेड्यात मला विनोदाची खाण सापडली असं दमा म्हणतात. विनोदाचा कच्चा माल मला या खेड्यानंच पुरवला. इथल्या माणसाचा भोळसरपणा, निरागसपणा आणि अडाणीपणा यातून त्याच्याही नकळत विनोद घडतो आणि तो मला सापडतो. या माझ्या साध्या माणसांशी तासनतास मारलेल्या गप्पा मला लिहित करत गेल्या. खेड्यातला रिकाम टेकडेपणा हे माझ्या विनोदाचं प्रमुख भांडवल आहे असंही दमा म्हणतात.
1: खरंच अस्सल गाव आणि ती भोळी भाबडी माणसं पाहायची असतील तर आता याच कथा पुन्हा पुन्हा वाचाव्या लागतील, कारण ती खेडी आणि ती माणसं आता सापडणार नाहीत. दमांनी ही माणसं आपल्यासाठी अनेक कथांमधून जतन करून ठेवली आहेत. नाना चिंगट, गणा मास्तर, बाबू पैलवान, बापू आणि अंशी आपल्याला याच कथांमधून पुन्हा पुन्हा भेटत राहतील. अशा आपल्या या प्रिय साहित्यिकानं वयाच्या 94व्या वर्षी दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी पुणे इथं या जगाचा निरोप घेतला. पण खरं सांगू, साहित्यिक हे अमर असतात. जोपर्यंत त्यांच्या साहित्यकृती आपल्या सोबत आहेत तोपर्यंत द मा मिराजदार या साहित्यातून जिवंत राहणार आहेत. त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष, याच निमित्तानं त्यांच्या स्मृतींना, त्यांच्या लेखणीच्या या निखळ मनोरंजक आविष्काराला आमचे विनम्र अभिवादन.
2: आपण ऐकत होतात सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि कथाकथनकार द मा मिराजदार यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष कार्यक्रम मिराजदारी. लेखन होतं लक्ष्मीकांत रांजणे यांचं आणि यात सहभागी होते प्रवीण कुलकर्णी आणि वैदेही कुलकर्णी.
0: आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया. पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता. नमस्कार.
3: श्रोतेहो, आपण ऐकत होतात मराठी साहित्य पत्रिका आविष्कार. आज या कार्यक्रमात आपण ऐकलं सुप्रसिद्ध विनोदी लेखक आणि कथाकथनकार द मा मिराजदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम मिराजदारी. याचं लेखन केलं होतं लक्ष्मीकांत रांजणे यांनी आणि यामध्ये सहभाग होता प्रवीण कुलकर्णी आणि वैदेही कुलकर्णी यांचा. निर्मिती सहाय्य वैदेही कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz वर. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र.

103.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। श्रोते, सकाळचे 9:56 झाली आहेत।

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं? कधी मिळेल मला आईपणाचं लेणं?
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं,
1: होऊ दे ना पूर्ण
0: आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: राधा एंटरप्राइजेस, उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
2: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
1: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
2: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
1: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
2: संपर्क 78 759 5 10.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र शोधो सकाळचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
3: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
4: नमस्कार.
3: मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिची आता सध्या ट्रीटमेंट चालू आहे बाळ होण्यासाठीच, तर तिच्या मनामध्ये थोडीशी भीती होती की या ट्रीटमेंटमध्ये आयव्हीएफ ट्रीटमेंटमध्ये खास करून काही इंजेक्शन्स दिले जातात, तर त्या इंजेक्शन्सचे काही साइड इफेक्ट होतात का, नंतर ते आपल्याला त्रासदायक होऊ शकतात का, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
4: माझं असं पर्सनल मत आहे की आयुष्य आपलं हे नेहमी समतोलावर आपण करत असतो. कोणतीही गोष्ट अति जास्त किंवा अति कमी ही नेहमी त्रासदायक असते आणि हे सेम प्रिन्सिपल्स आयव्हीएफच्या इंजेक्शन बद्दलचं सुद्धा असतं. सो बेसिकली पेशंटचं वय काय, पेशंटचं एएमएच काय आहे, सोनोग्राफीमध्ये किती बीज दिसतात आहेत, आतापर्यंतची

0: ट्रीटमेंट काय आहे, डायग्नोसिस काय आणि आपण आयव्हीएफ का करतोय आणि याच्यात सोबत वजन किती आहे, ह्या सगळ्याच्यावरनं इंजेक्शनचा डोस डिसाईड केला जातो. आता हे इंजेक्शन्स म्हणजे हॉर्मोन्स असतात, हे तेच हॉर्मोन असतात जे आपल्या शरीरामध्ये मूळतः असतात. ते नॅचरली शरीरामध्ये दर महिन्याला एक किंवा जास्तीत जास्त दोन बीजं तयार करतात. पण ह्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बीजं तयार करायची आहेत, त्यामुळे शरीरात ज्या प्रमाणामध्ये ते हॉर्मोन्स आहे ते बीजं जास्त प्रमाणात तयार करायला पुरेसे नाही, म्हणून हे इंजेक्शन्स बाहेरनं दिली जातात. आता जर आपण डोस नीट कॅल्क्युलेट करून प्रत्येक पेशंटला तिच्यासाठी योग्य असा डोस दिला, मध्ये मध्ये सोनोग्राफी करून दिलेल्या इंजेक्शनला पेशंटच्या शरीराचा कसा प्रतिसाद येतो आहे हे बघितलं, तर त्या इंजेक्शन्सचा पेशंटला साईड इफेक्ट होत नाही.
1: अच्छा.
0: आणि त्याच्याच जोडीला लिक्विड इनटेक काय असला पाहिजे, काय रिस्ट्रिक्शन्स पाळली पाहिजे हे सगळं जर आपण सांगितलं तर ऍब्सोल्युटली पेशंटला काहीही त्रास न होता तर कुठल्याच इंजेक्शनचा कुठल्याच पेशंटला काहीही त्रास होत नाही.
1: अच्छा. याबद्दल अजूनही बोलूयात, त्याआधी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, मग ज्या मैत्रिणींच्या मनामध्ये अशी भीती असते ट्रीटमेंट बद्दलची, इंजेक्शन बद्दलची, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: भीतीला एकच उत्तर असतं की त्याविषयीचं ज्ञान मिळवणं, विषयीच्या सगळ्या शंका दूर करणं. त्यामुळे आयव्हीएफ डॉक्टर जेव्हा सजेस्ट करतात तेव्हा घाबरून न जाता आयव्हीएफ म्हणजे नेमकं काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या, तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर करा आणि त्या दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे हे सगळं समजून घ्या आणि सकारात्मक विचाराने त्या ट्रीटमेंटला पुढे जा. या प्रत्येक गोष्टी आयव्हीएफचा सक्सेस काही टक्क्यांनी वाढवत जाते.
1: म्हणूनच श्रोते हो, वंध्यत्व निवारणासाठीच्या योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्यप्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: जोगळेकर हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकणार आहोत श्वास हेल्थ केअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
5: श्रोते हो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्यासोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
6: नमस्कार.
5: सर, आता श्वास मध्ये बऱ्याच प्रकारचे पेशंट्स येत असतील, त्यातले काही पेशंट अगदी सिरियस सुद्धा असतात की ज्यांना डायरेक्ट आयसीयूत ऍडमिट करायला लागतं. मग अशा गंभीर रुग्णांना बऱ्याच उपचारांनी बरं करावं लागतं, व्हेंटिलेटर हा त्यातला एक भाग असतो. असे काही पेशंट तुमच्याकडे झालेले आहेत अशा एखाद्या बद्दल सांगा.
6: हो, 70 इथल्या एक गृहिणी होत्या आणि त्यांना त्यांचे नातेवाईक घेऊन आले, ते म्हणजे त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यासाठीच. आयसीयू मध्ये बघितलं असता त्यांचा हार्टरेट वाढलेला होता, ऑक्सिजन लेवल फार कमी झाली होती, शुद्ध त्यांची बऱ्याच टक्क्यांनी कमी झाली होती.
5: ओके.
6: आणि त्यांना पाहिले असता त्यांना दीर्घकालीन आजार म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज ज्याला आपण सीओपीडी या नावाने ओळखतो तो आजार होता. बरेच दिवस त्यांनी हे अंगावर काढले होते आणि तो त्रास त्यांना भरपूर वाढला होता. पण शुद्ध हरपल्यावर नातेवाईक त्यांना घेऊन आले आणि ही जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा त्यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडची लेवल ही फार प्रमाणात वाढली होती. ह्यासाठी आम्ही त्वरित त्यांना ट्यूब टाकली, ट्यूब म्हणजे श्वसन नलिकेत नळी टाकून त्यांना व्हेंटिलेटर लावला आणि तो कृत्रिमरित्या त्यांना श्वास पुरवला. यामुळे काय झाले की तो जो साचलेला कार्बन डायऑक्साइड होता हा सगळा बाहेर काढला गेला आणि पुरेसा ऑक्सिजन त्यांना सप्लाय केला गेला.
5: अच्छा.
6: ह्यामुळे त्यांची स्थिती सुधारली आणि ती

0: त्यातून बाहेर आले.
1: ओके, याबद्दल तुमच्याकडून अधिक ऐकायचं आहे, पण त्याआधी श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385063934. डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय आयसीयू जे पेशंट येतात त्यांना जेव्हा व्हेंटिलेटर लावतात त्या केस बद्दल.
0: हो, तर व्हेंटिलेटर किंवा इंट्युबेशन ह्या गोष्टी किंवा ह्या टर्म्स ऐकल्यानंतर पेशंटला घाबरल्यासारखं वाटतं किंवा नातेवाईकांना घाबरल्यासारखं वाटतं. पण हे जेव्हा गरज असते तेव्हाच हे केलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे हे फक्त सीओपीडी मध्ये होतं का, तर नाही, हे बऱ्याच विकारांमध्ये होतं, जसे की एआरडीएस म्हणजे छातीमध्ये पाणी साठणे, क्रॉनिक निमोनिया किंवा वाढलेले निमोनियाज, मेंदूचे आजार ज्यांच्यामध्ये श्वसनाचा कंट्रोल गेलेला आहे.
1: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934 83-850-63-934 7385063934.
0: बऱ्याच मल्टिपल गोष्टींसाठी पेशंटला इंट्युबेट म्हणजे नळी टाकली जाते आणि कृत्रिम श्वास पुरवला जातो.
1: ओके,
0: आणि हे पेशंटच्या भल्यासाठीच केलं जातं.
1: बरोबर.
0: ह्यामध्ये बऱ्याच लोकांना वाटतं की त्रास होतो नळी टाकल्यामुळे, त्यांना अस्वस्थ होतं, पण हे नळी टाकताना थोड्याशा प्रमाणात भूल दिली जाते आणि पेशंटला त्रास रहित ही नळी टाकली जाते.
1: अच्छा.
0: व्हेंटिलेटर हा शब्द ऐकताच बऱ्याच नातेवाईकांच्या किंवा बऱ्याच पेशंटच्या मनामध्ये ही एंड स्टेज किंवा हा अखेरचा ट्रीटमेंट असं मानलं जातं. पण असं नसून, व्हेंटिलेटर ही संजीवनी असून पेशंटना थोड्याशा कालावधी नंतर ह्यातून पेशंट बाहेर येऊ शकतात आणि ह्यामध्ये पेशंटच्या प्रकृतीमध्ये आणि लाईफमध्ये सुधारणा होऊ शकते.
1: अच्छा.
0: श्रोतेव, रुग्ण जेव्हा स्वतः श्वास घेण्यासाठी सक्षम नसतो तेव्हा बाहेरून कृत्रिम श्वास द्यावा लागतो. पुरेसा प्राणवायू दिला जातो आणि या अवधीत मूळ आजार बरा केला जातो. रुग्णाच्या आजारानुसार व्हेंटिलेटरचा कालावधी ठरतो, त्यामुळे व्हेंटिलेटरला घाबरून जाऊ नका.
1: खूप छान आहे ही केस तुम्ही एक्सप्लेन केलीत, वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83-850-63-934 83-850-63-934 7385063934 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्या, ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात श्वास हेल्थ केअर सांगली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला 103.1 MHz. आपण ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी. सकाळचे 10:11 झाली आहेत.
4: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

दिशा स्कीम च्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता. थंडगार लस्सी निखळदार दूध वारणा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: डॉक्टरांनी मला पित्ताच्या पिशवीचं ऑपरेशन सांगितलं, पण ते दुर्बिणीद्वारे होईल का?
2: अहो, आपल्या मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये तुम्ही चौकशी केलीत का? तिथे एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी या सुविधा तर आहेतच, शिवाय लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे अपेंडिक्स, हर्निया, पित्ताशयातले खडे काढणं, गर्भाशयाची पिशवी काढणं अशा सगळ्या शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत उपलब्ध आहेत. म्हणजे आता तुमचा

सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात जरूर ऐका. आत्मनिर्भर शेतकरी अभिजित यादव मुक्काम कदमवाडी पोस्ट निमसोड तालुका खटाव यांची नैसर्गिक शेती फायद्याची याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम संध्याकाळी 7:30 आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. सकाळचे 10:15 झाली आहेत. आता ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम पी एन गाडगीळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो, सर्वांच्या जिव्हाळ्याचा दागिना म्हणजे तोडे. लग्न समारंभात किंवा खास धार्मिक समारंभात महिला अभिमानाने आपले तोडे मिरवत असतात. आज आपल्याला तोड्यांचे विविध प्रकार कोणते त्याची माहिती देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
6: मुख्यतः तोडा म्हटलं की आपल्याला शिंदेशाही तोडा, पूर्वीच्या काळी त्याचं रामराजे तोडा म्हणून त्याला म्हणायचं, पण आता अनेक वर्ष त्याला शिंदेशाही तोडा म्हणून म्हटलं जातं. तर मासोळ्याच्या आकाराचे पीसेस असतात आणि ते एकात एक गुंफलेले जातात, म्हणजे ते इंटरलॉक केलेले असतात.
2: अच्छा, बर.
6: आणि तो साधारणपणे जो पूर्वीचा शिंदेशाही तोडा यायचा तो 150-200 ग्रॅमचा यायचा सिंगल तोडा, म्हणजे तोच वजनदार असायचा. तुम्हाला तुमचं मनगटही तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. आताच्या काळामध्ये ते तोडे येतात ते 45-50 ग्रॅम पासून ते 70-90 ग्रॅम पर्यंत येतात. या शिंदेशाही तोड्याला खीळ असते,
2: बर,
6: म्हणजे त्याचा एक पीस जो असतो तो थोडासा इंजेस सारखा उघडला जातो, तिथून तुम्ही तुमचं मनगट आत घालायचं, तो बंद करायचा, खिळीने त्याचं लॉकिंग करायचं.
2: बरोबर.
6: त्यामुळे तुम्हाला तो हातातून पुढून घालायचा नसतो, त्यामुळे जनरली तो रेडीमेड पण मिळू शकतो. म्हणजे तुम्ही गेलात तर, नाही तर बांगडी किंवा तोडा म्हटलं तर ते मापाप्रमाणे बनवणार, पण हा तयार मिळू शकतो.
2: बरोबर.
6: याच्यामध्ये जे हॉलो पण येतात पण मासोळ्या म्हणतो त्या सॉलिड येतात, ज्याचं वजन 50-90 ग्रॅमच्या दरम्यान भरतं एका तोड्याचं आहे. पण त्याच्यामध्ये हॉलो पण येतं की ज्याच्यामध्ये थोडी लाख भरलेली असते आणि हॉलो वरची ती मासळी असते, ते साधारणपणे 25 ग्रॅम पासून ते 40 ग्रॅम पर्यंत येतात. आणि याचं जर मजुरी म्हणाल तर सॉलिड असतात त्याला साधारण 15-17% मजुरी असते, पण जे लाखी असतात त्याला काम जास्त करावं लागतं, तर त्याच्यात साधारण 20-22% मजुरी असते. आता शिंदेशाही तोडा हा खूप वजनदार होतो आणि मग तो करणं शक्य आहे का? नाही. तर त्याला एक पर्याय म्हणून एक टिकली तोडा म्हणून म्हणतात, की त्या मासळ्या असतात तशाच आकार दिसेल दुरून जवळ आल्यानंतर ते कळतं की काहीतरी वेगळं आहे. तर त्या आकार दिसेल अशा प्रकारच्या टिकल्या एकामध्ये एक ते डाग देऊन फॅब्रिकेट केलेले असतात आणि ते शिंदेशाही तोड्यासारखं दिसतं, पण ते बांगडीसारखं घालावं लागतं, त्याला खीळ नसते, त्यामुळे ते मात्र मापानुसार करायला लागतं. आणि त्याची मजुरी साधारण 12-14% असते आणि आउटर डिझाईन शिंदेशाही तोड्यासारखं दिसतं त्याचं. आता जसं रामराजे तोडे मी म्हटलं, तर रामराजे तोडा आणि कल्याणी तोडा असं पूर्वीचं एक जोडी होती तोड्याची, त्याच्यातला रामराजे झाला शिंदेशाही तोडा, पण अजूनही कल्याण

0: तोड्याला कळले आणि तोडास म्हटलं जातं. त्याची टिकली दुरून शिंदेशाही तोड्यासारखीच दिसते.
1: ओके.
0: फक्त त्याला कल्याणी तोडा म्हणतात कारण थोडं डिझाईन मध्ये फरक आहे. जे मी आधी टिकली तोडा म्हटलं त्याच्यापेक्षा आणि तो 25 ग्रॅम पर्यंत एक तोडा बनतो. 12-14% मजुरी असते. एक फार नाविन्यपूर्ण तोडा आहे की ज्याच्यामध्ये डिझाईनला फार महत्व दिलंय.
1: अच्छा.
0: की ज्याच्यामध्ये थोडीशी रुंद पाटलीच्या आकाराची बांगडी केली जाते. बाजूनी दोन दोन लाईन छोट्या रव्याच्या किंवा मण्याच्या मध्ये फॅब्रिकेट करून बनवल्या जातात. आणि सेंटर पार्ट जो असतो त्याच्यावरती गजरा जर बांधला तर कसा दिसेल तसे ते एलिव्हेट झालेली फुलं दिसतात. कलाकुसर खूप छान असते आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे तास दिलेले असतात. ते तास दिले असल्यामुळे ते अगदी फुलच वाटतं. आणि अशा छोट्या छोट्या फुलांचा तो गजरा त्या बांगडीवर किंवा पाटलीवर बांधलाय अशा प्रकारचं ते डिझाईन असतं. साधारण 25-1 ग्रॅम पर्यंत एक तोडा बनतो तो. आणि मजुरी म्हणाल तर 14% त्याला मजुरी असते. आणि त्याचं जे सौंदर्य आहे ते आधुनिक पेक्षा ट्रॅडिशनल आहे. त्यामुळे ते दोन तोडे घालणं किंवा हे तिन्ही प्रकारचे जे तोडे ते दोन तोडे घालण्याचं जास्त करून
1: प्रथा आहे. मोडक सर, आज आपण आम्हाला विविध प्रकारच्या तोड्यांची माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. पीएम गाडगीळ अँड सन्स हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10:20 झाली आहेत.
3: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर अधिक मासाचे आहेर घर,
4: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
3: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष. फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
5: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
6: ऍट 64 Avenue, 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
5: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
7: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
8: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा. 88-05-98-99-08.
7: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
9: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
10: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
11: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
10: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स NX म्हणजे
11: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
9: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा, सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
12: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
13: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
12: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
13: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
14: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
15: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
16: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा.
15: खरंच?

0: आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA BCom IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम
1: आणि पारंपरिक कोर्सेस
0: BA BCom BCom IT MA MCom MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल।
2: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, कोवाई नाका, सातारा। संपर्क 98 90 55 94 64।
3: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
4: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी। अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवलंय, तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची।
3: आणि कपडे?
4: अगं बाई, ते राहिलेच की हो।
3: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी। जावई बापूंसाठी सुटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ।
4: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली।
3: हा, तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो।
4: चला। अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
5: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
5: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
5: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
5: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95 185 68 006।
6: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग।
7: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी।
6: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा। प्रवेश सुरू।
7: संपर्क 83 29 72 94 98।

0: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
1: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
2: चला परिसर स्वच्छ करूया,
0: देशाचा आवाज बनूया,
1: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

श्रोते आपण आहात आमच्यासोबत 103.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपण ऐकत आहात आपली मनपसंत FM वाहिनी सातारा आकाशवाणी, रसिकांची सुरेल सोबत. श्रोते सकाळचे 10:30 झाली आहेत. आता आनंद घेणार आहोत सुमधुर भावगीतांचा. कार्यक्रम घेऊन आलो आहोत तो सुगम संगीताचा. श्रोते हो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत मंदार आपटे यांच्यासोबत वैशाली माडे यांना, सुरेश भट यांची ही शब्दरचना, याला संगीत साथ ओंकार घैसास यांची.

0: अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये। जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव। चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा।
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97 66 86 68 37।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारा.

0: ठाकरांच्या सेवेत।
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा।
2: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
3: आदेश्वर ज्वेलर्स। अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव।
2: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव। सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
3: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा। तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही। जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव।
2: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।
4: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
5: देत आहे 18 महिने मुदतीची
4: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
5: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
4: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
5: संपर्क 84082993994। धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
4: नियम आणि अटी लागू।

0: वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं आणि हा स्वर होता मोहम्मद रफी यांचा. श्रोते हो, सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा

0: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: रोज रोज हवे हवे,
2: ताजे ताजे, नवे नवे,
1: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
3: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं श्रेयसी वझे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं ओंकार घैसास यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांना. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत सुधीर फडके यांचं.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतला तर आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र शोध. सकाळचे 11 वाजले आहेत. आता आनंद घेणार आहोत मिश्र संगीताच्या कार्यक्रमाचा. सुरुवातीला ऐकणार आहोत बालगीत.

0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस त्याला साजेसं किचन हाऊसकीपिंग डेमो रेस्टॉरंट बँक्वेट तज्ञ प्राध्यापक स्टार रेंजचे अनुभव माफक फी 100% नोकरी संधी
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा प्रवेश सुरू
1: संपर्क 83 29 72 94 98
2: आदेशवर ज्वेलर्स सुवर्ण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
3: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू
3: फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झॉलॉजी मॅथमॅटिक्स मायक्रोबायोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी तसेच कॉम्प्युटर सायन्स डेटा सायन्स AI अॅनिमेशन सायन्स स्टॅटिस्टिक्स बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस
4: वायफाय कॅम्पस अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी
3: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552500 4530 किंवा 9421874256
5: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
6: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
5: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
6: आकर्षक मिनी गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
5: आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
7: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
8: देत आहे 18 महिने मुदतीची
7: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
8: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
7: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना
8: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
7: नियम आणि अटी लागू
3: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू
3: फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झॉलॉजी मॅथमॅटिक्स मायक्रोबायोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी तसेच कॉम्प्युटर सायन्स डेटा सायन्स AI अॅनिमेशन सायन्स स्टॅटिस्टिक्स बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस
4: वायफाय कॅम्पस अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी
3: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552500 4530 किंवा 9421874256

0: विठ्ठल हेडुगर आणि सहकलाकार यांनी गायलेलं हरेंद्र जाधव यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी. श्रोते हो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेत आहोत आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
4: पाईल्स, फिश्चुला, फिशरचा त्रास आता लेझर सर्जरी करून घ्या अत्यल्प खर्चात.
5: श्री मंगल मूर्ती हॉस्पिटलचे विशेष शस्त्रक्रिया शिबिर 15 जून पर्यंत. लेझर सर्जरी फक्त 20,000 रुपयात.
4: हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील ओपन सर्जरी फक्त 25,000. अन्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध.
5: अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि रुग्णांची विशेष काळजी. नाव नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये.
4: संपर्क 82081 33982.
6: 10वी 12वी ते 10वी पर्यंत
7: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा.
6: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स. डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष.
7: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
6: 2 व 1 वर्ष. कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
7: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
6: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
7: डिजिटल क्लासरूम,
6: साइट विजिट,
7: ST पास,
6: हॉस्टेलची सोय.
7: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
6: मोबाईल 9960139915.
7: 0121622245.
8: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
9: ऍट 64 Avenue, 1BHK, 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
8: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग. बुकिंग सुरू.

0: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
1: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
0: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
0: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
1: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
0: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी.
1: स्मार्ट क्लासरूम,
0: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
1: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
0: आजच प्रवेश निश्चित करा.
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15.

0: पर्यंत
1: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी
0: आजच प्रवेश निश्चित करा.
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15
0: 0 21 62 22 45 45.
2: खासे खास जावयाच्या रुपेरी मानपानासाठी जेके देवी ज्वेलर्सचे सिल्व्हेरियम, चांदीचे माहेर घर, अधिक मासाचे आहेर घर,
3: चांदीच्या अनोख्या भेटवस्तू आणि नजराणे, चांदीच्या मजुरीवर 20% सूट.
2: जेके देवी अँड सन्स ज्वेलर्स साजरी करतो आहोत सुवर्ण सेवेचे 100वे वर्ष, फक्त पंचमुखी गणपती शेजारीच, सातारा.
4: गरजेच्या वेळेचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
5: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
4: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
5: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
4: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळेचे तत्पर तारणहार.

0: साधना सरगम यांच्या स्वरातील बी के महेंद्र यांची रचना आपण ऐकलीत.
1: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
2: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा, 88 05 98 99 08.
1: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 9021 28 45 70.
4: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
5: अधिक मासात मुलीला जोडवी पैंजण अन जावयाला छान मानपान.
4: सातारचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स म्हणजे
5: चांदीची खाण, आनंदाचं वाण.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा, सम्राट गणपती चौक, सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37. 99 Avenue,
2: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
1: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97 97 92 99 99.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
6: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: 99 Avenue,
2: 1 BHK 17.25 lakh.

0: 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
1: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97 97 92 99 99.
2: गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार, सातारा DCC चे सहज सुलभ सोने तारण कर्ज,
3: कमीत कमी कागदपत्र, सोन्याचे योग्य मूल्यांकन, त्वरित मंजुरी, मोफत विमा संरक्षण, नो चार्जेस ऑन प्री और पार्ट पेमेंट, नो एनी हिडन चार्जेस.
2: शिवाय व्यवसायासाठीच्या सोने तारण कॅश क्रेडिट योजनेत जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज.
3: तेव्हा करा संपर्क व्हा निश्चिंत.
2: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सोने तारण कर्ज, गरजेच्या वेळचे तत्पर तारणहार.
4: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
5: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
4: खरंच?
5: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA BCom IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
4: आणि पारंपरिक कोर्सेस?
5: BA BCom IT MA MCom MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्ग दर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस ही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
6: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.

जगजीत सिंग यांनी गायलेली गझल आपण ऐकली. श्रोतेहो, याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

103.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र। श्रोते हो, आता आनंद घेणार आहोत हिंदी चित्रपट संगीताच्या सदाबहार कार्यक्रमाचा। श्रोते हो, प्रत्येक गीताची एक खासियत असते, कथेला अनुसरून गीत लिहिलं जातं, पण त्या गीताला संगीत जर शास्त्रीय रागांवर आधारित असेल तर ती गाणी मात्र अजरामर होतात। अशीच काही बिहाग या रागावर आधारित गाणी आज ऐकणार आहोत आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात। श्रोत्यांनो, राग बिहाग शास्त्रीय संगीतातील अत्यंत लोकप्रिय मधुर आणि गंभीर असा हा राग आहे। हा राग प्रामुख्यानं रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला किंवा वाजवला जातो। शांतता, शृंगार रस आणि भक्तिरस ही या रागाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। तेव्हा आजच्या या कार्यक्रमात ऐकणार आहोत बिहाग या रागावर आधारित सुमधुर गाणी।

श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर गुंज उठी शहनाई या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं भरत व्यास यांचं गीत. या गीताला संगीत होतं वसंत देसाई यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत असली नकली या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्यासोबत मोहम्मद रफी यांना हसरत जयपुरी यांच्या या गीताला संगीत दिलंय शंकर जयकिशन यांनी.

भिगी रात या चित्रपटातल्या मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकत श्रोते हो यानंतर ऐकणार आहोत परिचय. या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि भूपेंद्र यांना, गुलजार यांच्या गीताला संगीत आर डी बर्मन यांचं.

परिचय या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि भूपेंद्र यांनी. गुलजार यांच्या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोते हो, यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले आणि अशोक कुमार यांना. पुन्हा एकदा गुलजार यांचं गीत, पुन्हा एकदा आर डी बर्मन यांचं संगीत आणि हा चित्रपट खूबसूरत.

आलाप या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं तर येसुदास यांनी. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत तो किशोर कुमार यांना. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आर डी वर्मन यांचं आणि हा चित्रपट आपकी कसम.

किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं आर डी बर्मन यांचं आणि हा चित्रपट होता आपकी कसम. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत आणि त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकणार आहोत. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकणार आहोत तो कार्यक्रम वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, आपल्या कुटुंबात जर आजी आजोबा असतील ना, तर नातवंडांना आपल्या मनातलं बोलायला एक हक्काचं माणूस मिळतं. कारण आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय. मग काय, त्यांनी काही सांगायचा अवकाश की आजी आजोबा लगेच प्रेमळ सल्ले द्यायला लागतात. खरं वाटत नाही तुम्हाला? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक

0: अगर या कुणाचा फोन आहे बघ बर.
1: आई कामवाल्या मावशीचा फोन आहे. हॅलो. हा मावशी काय म्हणताय? आईशी बोलायचंय. बर बर देते हा आईला फोन. आई हा? ए आई
0: हा?
1: मावशींना तुझ्याशी बोलायचंय ग.
0: बर दे इकडे फोन. हॅलो. हा बोला मावशी. काय म्हणताय? बरं नाहीये. ताप आलाय आणि डोकंही दुखतंय. अहो मग कशाला येताय कामाला? आधी दवाखान्यात जा, औषधं घ्या आणि आराम करा. बरं वाटलं की मग या कामाला. काय तुमच्या मुलीला पाठवताय मदतनीस म्हणून? लहान आई होती अजून, तिला कशाला कामाला पाठवताय? नाही नाही अजिबात संकोच वाटू.

0: नका आणि तिलाही पाठवू नका कामाला, चांगला आराम करा। हां मग या, आधी तब्येत महत्वाची। हां काय काय म्हणताय कॉलनीत? हो हो कॉलनीत सांगते सगळ्यांना, दोन तीन दिवस मावशी येणार नाहीयेत म्हणून। हां बरं ठेवू का मग फोन? हो हो बरं वाटल्यावर तुम्ही थोडंच घरी राहणार आहात हो की नाही, यालच की तुम्ही कामाला? काळजी करू नका कामाची, तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आधी।
1: काय ग रश्मी काय म्हणतायत मावशी?
0: त्यांना बरं नाहीये ना म्हणून मुलीला कामाला पाठवते म्हणाल्या।
1: अगं किती लहान आहे ती मुलगी, चौथीला का पाचवीला तर आहे।
0: हो ना,
1: आणि तिची शाळा बुडेल ना त्याचं काय?
0: हो ना तेच तर सांगितलं ना मी त्यांना, पाठवू नका तिला कामाला म्हणून।
1: हो बरं केलंस बघ।
2: आणि आजी लहान मुलांना कामाला लावणं म्हणजे बालकामगारच ना, आणि हा बालकामगार तर कायद्याने गुन्हा आहे।
3: म्हणूनच म्हणते बालमजुरीला नकार द्या आणि बाल हक्कांचा स्वीकार करा।
1: खरंय का रिया तुझं? पण मी काय म्हणते राहुल, रिया कोणत्याही आई वडिलांना आपल्या लहान मुलांना कामाला पाठवायला आवडेल का बरं?
2: अर्थातच नाही बघ आजी, कुठल्याच आई वडिलांना आपल्या मुलांना कामाला पाठवायला आवडणार नाही ना, कारण बालपण म्हणजे शिक्षण खेळ आणि स्वप्नांची उंच भरारी। मात्र आजही अनेक बालक या मजुरीच्या ओझ्याखाली आपलं बालपण गमावत आहेत बघ।
1: हो रे पण तुला सांगू का, कधी कधी तुटपुंज्या मिळकतीवर घर चालवणं अवघड होऊन बसतं रे। कमवता एक असतो आणि खाणारी 10 तोंड असतात, कुठं कुठं पुरं पडणार बरं? मग नाईला जास्तो मुलांना कामाला लावावं लागतं रे।
3: अगाजी परवा आम्ही सगळ्या मैत्रिणी प्रियंकाच्या बर्थडे पार्टीसाठी एका हॉटेलमध्ये गेलो होतो, आणि तिथं काय झालं बघ, असाच एक छोटासा मुलगा होता आणि तो टेबल पुसण्याचं काम करत होता। त्याला मी सहज विचारलं शाळेत जातोस का, तर तो म्हणला कशाची शाळा ताई, पाळण्यात होतो तवा बा गेला। आम्ही चार भावंड, मी सगळ्यात लहान, माई बी काही शिकलेली नाही, मोल मजुरी करून कसं बसं घर चालवती। आम्ही चौघं जमल तसं ते काम करून आईला हातभार लावतो बघ।
0: पण मुलांना कामाला लावणं हा गुन्हाच आहे, शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे ना।
2: प्रत्येक मुलाला शिक्षण संरक्षण आणि आनंदी बालपणाचा हक्क आहे ना, तो मिळालाच पाहिजे।
0: नक्कीच, त्यापासून त्यांना वंचित ठेवणं म्हणजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यापासून त्यांना दूर ठेवणं नाही का?
1: अगदी खरंय रश्मी तुझं, आणि त्यासाठीच समाजामध्ये जागृती निर्माण करणं महत्वाचं आहे बघ।
2: जागृती निर्माण करायची म्हणजे असं जर कोणता बालकामगार दिसला तर लगेच 1098 म्हणजे 1098 या क्रमांकावर फोन करून कळवायचं बरं का रिया, या पुढे लक्षात ठेव।
3: कुठला क्रमांक म्हणलास दादुड्या?
2: 1098 चाइल्ड हेल्पलाईन।
3: नक्कीच दादुड्या, मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते, जर कुठे बालकामगार दिसला की लगेच 1098 म्हणजेच 1098 या क्रमांकावर फोन करून कळवा। फोनचा विषय काढला आणि फोन वाजला।
2: आता कोण आहे बरं? हॅलो, कोण बोलतय? कोण छकुली? काय म्हणतेस ग छकुली? आजीशी बोलायचंय का? बर थांबा देतो। चारवाजी छकुली बघ, तुझ्याशी बोलायचं म्हणतीये।
0: हा दे इकडे फोन दे,
2: घे।
1: हा बोल छकुली, काय म्हणतेस? तुझ्या आईला रागवू का बरं ग? खेळायला जाऊ देत नाही ती तुला का बरं? अगं बरोबर आहे तिचं, आता शाळा सुरू होणार आहे ना, तुझा सुट्ट्यांमधला अभ्यास पूर्ण करावा लागेल ना, म्हणजे शाळा सुरू झाल्यावर मॅडमला दाखवता येईल। तो केलाय का बरं तू पूर्ण? केलाय तरी जाऊ देत नाही। दे बरं तुझ्या आईला फोन। का ग सुमन तिला खेळायला पाठवत नाहीयेस? असं होय? अगं मग तिला नीट समजावून सांग ना जरा, खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते हे चुकीचंच ग, पण रागावू नकोस तिला, दे तिला फोन। छकुली अगं तू जर नीट जेवण केलं नाहीस तर अंगात ताकद कशी येईल बरं तुझ्या? खेळायसाठी तर जास्त एनर्जी लागते ना। अगं हो मग ही एनर्जी कशी मिळेल आपल्याला सांग बरं? अगदी बरोबर, मग जेवणार ना।

0: आईनी जी भाजी केली आहे ती मुकाट्याने खायची, नाक मुरडायचं नाही, बाहेरचं ते काय बंद पाकिटातलं अन्न खायचं नाही, ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं ग बाळा। गुणाची ग माझी छकुली, ऐकशील ना आता? बर बर, ठेवू का मग फोन?
1: आई खेळायला जाऊ देत नाही म्हणून तक्रार करत होत्या वाटतं छकुलाबाई।
0: हो ना रे,
2: पण आजी सुमनात्या पण ना कधी कधी अतीच करते बघ, खेळू द्यायचं ना तिला, अभ्यास तर महत्वाचाच आहे ग पण खेळही तितकाच महत्वाचा।
0: अगं पण
1: बरोबर आहे रिया तुझं, अभ्यासही महत्वाचा आहे आणि खेळही महत्वाचा आहे, आणि मैदानी खेळ खेळणं हा तर एक व्यायामाचाच प्रकार आहे ना, शरीरासाठी आणि मनासाठी खेळ खरंच महत्वाचा आहे बघ।
2: म्हणजे?
1: अगं रिया, आपण जर खेळात जिंकलो ना तर आपल्याला किती आनंद होतो ना, पण ते यशाची हवा कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही बघ, कारण आपण आज जर जिंकलो तर कदाचित उद्या हरूही शकतो।
2: हो,
1: आणि हरल्यानंतर माणूस निराश होतो ना, म्हणून आपण जरी हरलो तरी निराश न होता पुन्हा नव्यानं जोमानं उठून पुढील स्पर्धेसाठी तयारी करायची ना। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू एका गोष्टीचं निरीक्षण केलंस का ग?
2: कोणती रे दादुड्या?
1: बघ तू, आपण नाही का टीव्हीवर वगैरे बघतो बघ, हरलेल्या टीमचे सर्व खेळाडू नाही का जिंकलेल्या टीमच्या खेळाडूंचं अभिनंदन करतात,
2: हो रे,
1: त्यांच्याशी शेकहँड करतात, गळा भेट घेतात, यालाच म्हणतात खिलाडू वृत्ती, म्हणजे हार आणि जीत दोन्हींमध्ये देखील मनाचा समतोल हा राखता आला पाहिजे ग।
2: अगदी बरोबर, आणि हीच वृत्ती आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उतारांना धैर्यानं सामोरे जाण्याचं बळ देते।
0: हो ग रिया, खरं बोललीस तू, सुमनात्या चकुलीला खेळायला बंधन घालते हे चुकीच आहे अगं। अरे तुम्ही तिघही जण काय सुमनात्याला नावं ठेवतायत रे? अरे तिची बाजू पण समजून घ्या थोडं।
1: म्हणजे तुला काय म्हणायचं आजी, सुमनात्याचं बरोबर आहे, तिने चकुलीला खेळायला जाऊ द्यायचं नाही?
2: म्हणजे चकुलीने खेळायचंच नाही?
0: अरे असं कुठे म्हणाले मी, पण खेळायच्या नादात ती खाणं पिणं विसरते ना, नीट जेवण करत नाही, हे चुकीचं आहे की नाही तिचं?
3: हा, तसंही तिची जेवणाची फार नखरे आहेत बर का, पालेभाजी नको, भोपळं नको, आणि दूध तर ती पितोच नाही हो, बाहेरचं चमचमीत, बंद पाकिटातलं कुरकुरीत, शेव चिवडा मुरमुरे चिप्स असं सारखं हवं असतं तिला, चांगलं आहे का ते?
0: नाही ना गो।
1: ए आई, चकुली तर जाणून बुजून लहानच आहे ना, पण रिया काही कमी नखरे करते का खायचे? तिला तर सारखं चमचमीत, कुरकुरीत, मसालेदार चांगलंच खायला लागतं ना।
2: ए दादुड्या, माझ्या का घसरलास?
1: का म्हणजे? मला सांग, परवा तू हॉटेलची भाजी आणून खाल्लीस की नाही?
2: हो खाल्ली, मग आईने काय शेपूची भाजी केली होती आणि ती माहितीये ना मला तिचा बिलकुल वास सुद्धा आवडत नाही।
0: बर, शेपूचा वास आवडत नाही, मग मेथीचं काय?
2: ए आजी, कडू लागते ती भाजी।
0: ए रिया, मेथीला नावं ठेवू नको बर का, त्या मेथी वाचून आमच्या काळात उखणाच व्हायचा नाही पुरुषांचा। तुला सांगते, तुझ्या आजोबांनी सुद्धा लग्नामध्ये हेच नाव घेतलं होतं।
2: काय मेथीच्या भाजीचं?
0: हो, भाजीत भाजी मेथीची आणि चारू माझ्या प्रीतीची।
3: बर, पण ठीक आहे, शेपू वास आवडत नाही आणि काय तर म्हणे मेथी कडू लागते, आणि का ग कुठलीच पालेभाजी खात नाहीस तू? आंबाड्याची भाजी तर काय म्हणे, नुसतं नाव घेतलं तर असं वाटतं केसांचा भुसका तोंडात घेतला, हे काय असं?
1: तुला सांगू का रिया, तू म्हणतेस ना की शेपूचा वास येतो, मेथी कडू लागते, किंवा आंबाडी मध्ये केसांचा भुसका। अगं माझा एक मित्र आहे ना, तो सांगत होता त्या दिवशी, तो हॉस्टेलला राहायचा ना, तर तो म्हणे की अरे हॉस्टेलला आम्ही एका ठिकाणी मेस लावली होती जेवणाचे असे हाल की विचारताच होईना। मी म्हणलं का बरं? तो म्हणे एक दिवशी गेलो मी म्हणे मेथीची भाजी होती, म्हणलं मग? तो म्हणे मी त्याच्यानंतर मेथीच खाल्ली नाही परत। मी तेच विचारलं त्याला, म्हणलं काय कडू लागली का काय वगैरे असं? तो म्हणे अरे तुला काय सांगू राहुल, म्हणे मेथीची भाजी चिरताना त्या बाईने केसच चिरलेली होती।
2: अरे बाई,
1: मग तू बघ, म्हणजे बाहेरचं भाजीपेक्षा हे चांगलं आहे ना।
2: हा बरोबर आहे,
1: शेपू जरी असली तरी आईच्या हातची बनवली, स्वच्छता आहे,
3: आणि त्या दिवशीची मेथी सुद्धा मी चांगली चार वेळा धुतली होती, पण काय झालं माहितीये का, मेथीच चांगली नव्हती।
0: अग त्या दिवशीची मेथी नव्हतीच चांगली, कडू लागणारच ना, नीट पाहून आणायची ना रिया मेथीची जुडी।
2: मी नव्हती का आणली आजी, या दादुड्यानेच केला होता तो बाजारहाट, त्याने आणली होती ती, त्याला

0: कळू नाही का?
1: ए, त्याने निदान स्वतःहून कामाची जबाबदारी तरी स्वीकारली, पण तुझं काय? बाहेरची कामं करत नाहीस आणि घरात सुद्धा एकाही कामाला हात लावत नाहीस तू रिया?
0: ए काय ग आई?
2: रिया, आई म्हणते ते बरोबर आहे बर का?
0: काय आजी, तू पण?
2: काय आजी काय, लहान लहान म्हणून तुझेही जरा जास्तच लाड व्हायला लागलेत बर का रिया?
3: मला पण तसंच वाटतं आजी, तिचे जरा जास्तच लाड होत आहेत बर का, आणि या लाडामुळे ना जरा ती काम चुकार झाली सारखी वाटते.
0: काम चुकार? मीच काम चुकार?
3: आजी मी काय सांगतो माहिती का?

0: तेवढ्यात जरा कामाची पण सवय होईल ना तुला घरच्या.
1: ए दादूड्या, लहान आहे मी, बाल कामगार ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे.
0: हो का?
1: 1098 वर फोन करून सांगेन.
2: अगं, घरातल्या कामाला हातभार लावला म्हणजे लगेच काही बालकामगार झाली नाहीयेस तू. घर सगळ्यांचं तर घरातल्या कामांची जबाबदारी पण सर्वांचीच ना.
0: बरोबर,
1: तेच म्हणतीये मी, सगळ्यांची जबाबदारी आहे की नाही. मग मीच एकटीने का म्हणून भांडी घासायची?
2: मग
1: एक वेळची भांडी मी घासेल आणि एक वेळची भांडी दादूड्या घासेल.
2: वा वा,
0: कबुले आर्या, कबुले. पण तुला एक गोष्ट कबूल करावी लागेल बर का.
1: कोणती?
0: खाण्यापिण्याच्या बाबतीतले तुझे सगळे नखरे जे आहेत ना, ते सर्व सोडावे लागतील बर का.
3: खरंय रे राहुल तुझं. तुम्हाला सांगू का, आपला आहार हा चौरस असावा. प्रथिन जीवनसत्व आपल्या आहारात असावे. असा पौष्टिक आहार सेवन केल्यानं शरीर कसं स्वस्थ राहत
0: आणि मनही शांत राहत.
3: खरंय तुझं.
4: जैसा होगा अन्न वैसा होगा मन.
0: रिया, तू म्हणत होती ना त्या दिवशी काहीतरी की आपल्या इथे याचा कॅम्प लागणार आहे म्हणे, काय ते ब्लड डोनेशनचं, नाही का?
3: येत्या रविवारी रक्तदाता दिन आहे ना.
4: हो हो, माहितीये, मी जाणार आहे तिथे रक्त द्यायला.
0: रिया, तू रक्त द्यायला जाणार आहे का घ्यायला जाणार आहे? अगं, तुला तर रक्त घेण्याची गरज आहे.
3: रिया, तुला पाहिलं ना तर म्हणतील की रक्त घ्यायला आली आहे की काय, द्यायला आली असं वाटणारच नाही ग तुला पाहून. ए रश्मी, हिला जर रक्त द्यायचंय ना तर तू एक काम कर बाई.
2: काय?
3: ते तव्यावरची ती सगळ्या भाज्या मिक्स करून भाज्या करतात की नाही ती आजकाल, ते लग्नात वगैरे असती तशी, तर आता सगळ्या पालेभाज्या गोळा कर
2: बर,
3: आणि तशी ती फ्राय भाजी करून हिला 8 दिवस खाऊ घाल
2: बर.
3: म्हणजे थोडस तरी रक्त त्या पिशवीत पडेल ग, नाही ते हिलाच रक्त द्यावं लागेल आधी बघ.
2: हो, अंगात नाही रक्त आणि बनलाय म्हणे मारुतीचा भक्त.
4: अरे किती चेष्टा कराल माझी, खाईन मी आजपासून पालेभाज्या.
2: हे मात्र अगदी छान.
0: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
0: चला जगूया मस्त मजेने,
4: होऊया जरा हलक फुलक.
2: हलक फुलक, हलक फुलक.
5: हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी आणि यात त्यांच्यासह सहभागी झाले होते नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फपाळ. मैत्रिणींनो, आता वेळ आहे आजच्या आपल्या रेसिपीची. मैत्रिणींनो, खरं तर आता आंब्याचा सीझन संपायला आलाय आणि आता तुम्ही सुद्धा काही दिवसच आंबे खायला मिळणार म्हणून आंब्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघताय ना, त्यातलीच एक रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही आहे आंब्याचा शिरा. तर मैत्रिणींनो, जसा आपण नेहमी प्रसादाचा शिरा करतो किंवा नाश्त्यासाठी शिरा करतो त्याच पद्धतीने हा शिरा करायचा आहे. तर यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक रवा, चांगलं तूप, साखर, आंब्याचा रस आणि दूध आणि वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स. तर मैत्रिणींनो, हा शिरा करण्यापूर्वी आपल्याला आंब्याचा रस काढून घ्यायचा आहे आणि त्या रसामध्ये थोडंसं दूधही मिसळून घ्यायचं आहे. जसं आंब्याचा रस खाताना आपण रसामध्ये थोडंसं दूध टाकतो त्याच पद्धतीने या आंब्याच्या रसातही थोडं दूध घालून घ्यायचं आहे. आता जसं आपण नाश्त्यासाठी शिरा करायला घेतो त्याच पद्धतीने कढईमध्ये आधी बारीक रवा थोडासा भाजून घ्यायचा. मंद आचेवर रवा भाजून झाला की तो काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये चांगलं तूप टाकून पुन्हा हा भाजलेला रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे. जसा शिऱ्यासाठी आपण गुलाबी असा रवा भाजतो त्याच पद्धतीने हा रवा भाजायचा आहे आणि नेहमी जसा शिरा करताना आपण तुपात भाजलेल्या रव्यामध्ये दूध घालतो त्याच पद्धतीने दुधात मिक्स केलेला हा आंब्याचा रस घालायचा आहे आणि चांगलं परतून त्याला एक वाफ काढायची आहे. आता ही वाफ काढल्यानंतर जर त्याच्यामध्ये गरज

असेल त्याच पद्धतीने आणि तितक्याच प्रमाणात साखर मिसळायची आहे. आणि ही साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा त्या शिऱ्याला झाकण ठेवून वाफ काढायची आहे आणि बघायचं आहे की रवा मऊ शिजला आहे की नाही आणि शिरा आपला होत आला आहे की नाही. हा शिरा होत आला की त्याच्यामध्ये मग वेलची पूड घालायची आहे आणि त्यानंतर हवे तसे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिसळायचे आहेत. खरं तर ही रेसिपी अगदी सोपी आहे. म्हणजे आपण साधा शिरा करताना एकतर दूध किंवा पाणी त्यात घालतो, त्याऐवजी फक्त आंब्याच्या रसामध्ये दूध मिसळून तो आंब्याचा रस या रव्यामध्ये मिसळला की खूप सुंदर आणि स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा तयार होतो. मैत्रिणींनो, खरं तर ही रेसिपी करायला खूप सोपी आहे. मग आंब्याच्या या सीझनमध्ये तुम्ही नक्की करून बघणार ना ही रेसिपी? मैत्रिणींनो, काही दिवसांपूर्वीच आपल्या भावसंगीतातला सुमन कल्याणपूर नावाचा एक हळवा आणि तरल स्वर आपण गमावला. सुमनताईंनी अनेक नितांत सुंदर भावगीतांनी आपल्याला तृप्त केलं. त्यातलंच त्या

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं राम मोरे यांचं हे गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं दशरथ पुजारी यांनी. मैत्रिणींनो, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या वाक्याचं महत्व जाणून घ्यायचं असेल तर दृष्टीहीनांच्या जीवनाकडे डोळसपणे बघण्याची आपल्याला गरज आहे. आपण मरणोत्तर नेत्रदान केलं तर कुणाला तरी आपल्या दृष्टीतून सृष्टी बघण्याची संधी मिळू शकते. पण हे सगळं करण्यासाठी गरज आहे ती एका संवेदनक्षम मनाची. आणि मैत्रिणींनो, यासाठी

0: नुसती संवेदना उपयोगाची नाही तर त्यासाठीची कृतीही आवश्यक. कुणाच्या अंधकारमय जीवनात आपल्या डोळ्यांनी जर आपण प्रकाश आणू शकलो तर त्याचं जीवन उजळू शकतं. अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व उरावं आणि तुमच्या डोळ्यातून कुणीतरी जग बघावं असं जर वाटत असेल तर नेत्रदान करायला पुढे यायला हवं. पण याबाबतीत आपल्या मनात अनेक शंका असतात, त्यांचं निवारण व्हावं, नेत्रदानाबाबत जागृती निर्माण व्हावी आणि नेत्रदानाची शपथ घेण्यासाठी लोकांनी प्रेरित व्हावं यासाठी 10 जून हा जागतिक दृष्टी दिवस म्हणून साजरा केला जातो. अंधत्व ही विकसनशील देशांमधल्या सार्वजनिक समस्यांपैकी महत्वाची समस्या आहे. नेत्र शल्य चिकित्सक डॉ रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी अहोरात्र काम करून खडतर परिस्थितीवर मात करून जित्त आणि चिकाटीच्या बळावर 80,000 नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करून नेत्रहीनांचं जीवन प्रकाशमय केलं. त्यांचा जन्म आणि मृत्यू दिनांक 10 जून. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक वर्षी 10 जून हा दिवस डॉ भालचंद्र स्मृतीनिमित्त दृष्टी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि आत्ताच्या काळामध्ये नेत्रदानाला आणि दृष्टीदानाला खूप महत्व आहे. याच विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ रेणुका देशपांडे. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, समाजामध्ये नेत्रदानाविषयी किंवा दृष्टीदानाविषयी खूप समज आहेत, गैरसमज आहेत, कुतूहल आहे आणि या सगळ्यांची उत्सुकता किंवा कुतूहल जर आपल्याला संपवायचं असेल किंवा त्यांना उत्तर द्यायची असतील तर याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे सांगा की नेत्रदान म्हणजे नेमकं काय.
1: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीचे डोळे त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा संकलित करण्यात येतात आणि ते दुसऱ्या रुग्णांच्या फायद्यासाठी वापरण्यात येतात याला आपण नेत्रदान असं म्हणतो. ह्याचं महत्व काय, कारण जे डोळे आपल्याला संकलन करून मिळतात हे अंधत्व पीडित व्यक्तीच्या दृष्टी मिळवण्यासाठी किंवा गेलेली दृष्टी पूर्ववत करण्यासाठी त्याची मदत होते. एका नेत्रदात्यामुळे 2 डोळे मिळतात, त्यामुळे 2 व्यक्तींसाठी याचा उपयोग होऊ शकतो. काही वेळेला मार लागून विद्रुप झालेले डोळे जे असतात किंवा जळीत जे रुग्ण असतात यांचे डोळे वाचवण्यासाठी सुद्धा या दान दिलेल्या डोळ्यांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून नेत्रदान हे अतिशय श्रेष्ठ असं एक दान आहे.
0: मॅडम, तुम्ही आता सांगितलं की एका व्यक्तीमुळे 2 लोकांना दृष्टी मिळू शकते, पण हा जरी संकल्प एखाद्या माणसाने केला तर त्याची सुरुवात कशी करता येऊ शकते, कसं त्याला या गोष्टींची माहिती मिळू शकते, कुठून मिळू शकते आणि त्याने यासाठी काय करायला हवं.
1: नेत्रदान करण्याची इच्छा फक्त तुमच्या मनात असली तरी खरं तर पुरेसं आहे. तसं एक प्रतिज्ञापत्र सारखा एक नेत्रदानासाठीचा फॉर्म असतो जो सगळ्या शासकीय महाविद्यालयांमध्ये, सरकारी इस्पितळांमध्ये, खासगी हॉस्पिटल्स जिथं नेत्रपेढ्या आहेत किंवा इव्हन तुमचे डोळ्यांचे डॉक्टर्स तुम्हाला तो उपलब्ध करून देऊ शकतात. ऑल इंडिया आय बँक असोसिएशनची जी वेबसाईट आहे इथंही तो फॉर्म उपलब्ध आहे. तिथं तुम्हाला रजिस्टर करता येतं, तो फॉर्म डाउनलोड करता येतो आणि हे प्रतिज्ञा भरून ठेवता देतायत. अर्थात प्रतिज्ञापत्र भरणं म्हणजे एक केलेला संकल्प आहे. प्रतिज्ञापत्र नसलं तरीही त्या व्यक्तीला नेत्रदान करता येतं. मृत्यूच्या समयी त्या व्यक्तीने जर इच्छा प्रदर्शित केली नेत्रदानाची तर नातलग ती संमती मानून नेत्रदानासाठी प्रवृत्त होऊ शकतात. अगदी एखाद्या व्यक्तीने ही इच्छा प्रदर्शित केली नसेल आणि नातलगांची जरी इच्छा असेल की नेत्रदान व्हावं तरी ते नेत्रपेढीशी संपर्क साधून नेत्रदान करून घेऊ शकतात.
0: बरं, आता नेत्रदान करायचंय हा संकल्प एखाद्या माणसाने केला पण त्याला काही वयाची मर्यादा वगैरे असं काही आहे का आणि कुटुंबातल्या सदस्यांची संमती यासाठी किती महत्वाची असते.
1: नेत्रदानासाठी वयोमर्यादेची फारशी अट नाही. अगदी वय वर्ष 2 ते 80 वर्षापर्यंत कुणालाही नेत्रदान करता येतं. 80 वर्षानंतर काय होतं की कॉर्नियाच्या पेशी म्हणजे डोळ्यातलं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो याच्या पेशीची संख्या कमी झालेली असते.

0: त्यामुळे दृष्टी देण्याच्या दृष्टीने हे थोडे कमी उपयुक्त होतात. म्हणून 80 वर्षानंतर थोडीशी त्याची उपयुक्तता कमी होते. अर्थात नेत्रदानासाठी बाकी कुठलीही याला अट नाही. जसं पेशंटला मधुमेह असेल तरीही, मूत्रबिंदूचं ऑपरेशन झालं असेल तरी, तरुणपणी किंवा नंतर लागलेला मोठा चष्मा झाला असेल तरीही, थायरॉइड, दमा, हाय बीपी अशा कुठल्याही कंडिशन्स असल्या तरीही ती व्यक्ती नेत्रदान करूच शकते. या नेत्रदानाच्या प्रक्रियेसाठी मात्र नातलगांची संमती आवश्यक असते. व्यक्तीने प्रतिज्ञापत्र भरलं असेल आणि तरीही नातलगांनी जर ऐनवेळेला या नेत्रदानाच्या प्रक्रियेला विरोध केला तर डोळे संकलित करता येत नाहीत. उलट पक्षी जर त्या रुग्णांनी जर इच्छा व्यक्त केली नसेल पण जवळच्या नातेवाईकांना वाटलं की हे नेत्रदान व्हावं, तरीही नेत्रदान होऊ शकतं.
1: बरं, नेत्रदानामुळे कुठल्या कुठल्या प्रकारच्या रुग्णांना फायदा होऊ शकतो? म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश हा आहे की जे लोक जन्मतः अंध असतात त्यांना नेत्रदानाचा किती फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्या डोळ्यांमध्ये नेत्ररोपण करू शकतं का आपण?
0: तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी थोडस याची माहिती देणं इच्छिते. डोळा जेव्हा नेत्रदानातून मिळतो तेव्हा हे संकलन केलेले डोळे पूर्णपणे प्रत्यारोपित केले जात नाहीत. डोळ्याचं जे पारदर्शक पटल असतं ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो, हा कॉर्निया फक्त काढून दुसऱ्या डोळ्यांमध्ये प्रत्यारोपित केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे अंधत्व जे कॉर्नियामुळे आलेले आहे, जसं की काही इन्फेक्शन नंतर कॉर्नियावर टीक पडणं, काही मार लागल्यामुळे कॉर्निया विद्रूप होणं आणि तिथं व्रण येणं, किंवा काही जन्मजात कंडिशन्स असतात जिथं कॉर्निया हा जन्मापासूनच पांढरा पडलेला असतो आणि दृष्टी कमी असते, अशा रुग्णांमध्ये या दान दिलेल्या डोळ्यांमधून प्रत्यारोपण करून दृष्टी बहाल करता येते. पण जन्मजात अंधत्वाची कारणं अनेक आहेत. काही कारणं आहेत जिथं रेटिना खराब असू शकतो किंवा जिथं काही दुसऱ्या कंडिशन्समुळे दृष्टी कमी आहे जन्मापासून किंवा त्यानंतर सुद्धा, या कंडिशन्समध्ये या दान दिलेल्या डोळ्यांचा फारसा उपयोग होत नाही.
1: म्हणजे फक्त जन्मतः अंध असलेल्या व्यक्तींना या नेत्रदानाचा काहीही फायदा होऊ शकत नाही, त्याची तुम्ही सांगितली तशी वेगवेगळी कारणं आहेत. मॅडम, मृत्यूनंतर एखाद्या माणसाला किती वेळामध्ये नेत्रदान करावं लागतं आणि त्यासाठी डॉक्टर्स लोक काय काळजी घेतात?
0: नेत्रदानाची प्रक्रिया ही मृत्यूनंतर 4 ते 6 तासात झालेली उत्तम असते. कारण या काळामध्ये डोळ्यांची जी कंडिशन असते, कॉर्नियाची जी कंडिशन असते, ही अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन्ड असते. तर हे करण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्य तितक्या लवकर नेत्रपेढीशी संपर्क साधता यावा किंवा साधला जावा. असा संपर्क साधल्यानंतर त्या नेत्रपेढीतून एक टीम रुग्णाच्या घरी पोचते, ज्याच्यामध्ये एक नेत्रतज्ञ असतो, एक सहाय्यक समुपदेशक आणि एक आय बँक टेक्निशियन असतो. ही टीम मिळून काही संमतीपत्र तुमच्याकडून ही करून घेतात आणि एक 10 ते 15 मिनिटांची एक छोटी शस्त्रक्रिया असते ज्याच्यामध्ये हे डोळ्यांचं संकलन केलं जातं. घरी सुद्धा घ्यायची काळजी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर शक्यतो त्या खोलीतले पंखे बंद केले जावेत. डोळे बंद करून त्या व्यक्तीच्या डोळ्यांवर ओला कापूस ठेवला तर त्या डोळ्यांची कंडिशन ही चांगल्या प्रकारे टिकून राहते. किंवा त्या व्यक्तीच्या डोक्याखाली एक छोटी उशी द्यावी म्हणजे ही डोळ्याची कंडिशन चांगल्या प्रकारे टिकून राहते.
1: म्हणजे थोडक्यात ओलसरपणा त्या ठिकाणी असायला हवा तुमच्या त्या डोळ्यांच्या आजूबाजूला, ते कोरडे पडायला नकोत, एवढी काळजी घरच्यांनी घेणं खूप आवश्यक आहे. मॅडम, वयोवृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतात हे माहिती आहे आपल्याला, पण किती वयापर्यंतचा वृद्ध व्यक्ती नेत्रदान करू शकतो?
0: दृष्टीदानाच्या दृष्टीने विचार केला तर 80 वर्षापर्यंतचे जे कॉर्निया असतात ते दृष्टीदानासाठी चांगल्या प्रकारे वापरले जाऊ शकतात. मी मगाशीच म्हटलं तसं 80 वर्षानंतर ज्या कॉर्नियाच्या ज्या पेशी असतात त्यांची संख्या अतिशय कमी होते आणि त्या कमकुवत होतात, त्यामुळे दृष्टीदानासाठी त्यांची उपयुक्तता कमी होते. पण तरीही 80 वर्षाच्या वरच्या व्यक्तींनी जरी ही नेत्रदानाची इच्छा प्रदर्शित केली तरी ते डोळे संकलित केले जातात. त्यांच्यावर काही टेस्ट होतात जसं स्पेक्युलर मायक्रोस्कोपी की त्यांच्या पेशींची संख्या मोजण्यासाठी, आणि मग हा प्रत्यारोपणाचा निर्णय घेतला जातो. अर्थात दृष्टीदानासाठी जरी हे डोळे नाही वापरले तरी मी मगाशी म्हटलं तसं की मार लागून विद्रूप झालेले जे डोळे आहेत त्यांना वाचवण्यासाठी, जळीत रुग्णांमध्ये त्यांना सपोर्ट करण्यासाठी, म्हणजे त्या डोळ्याचं स्ट्रक्चर वाचवण्यासाठी या दान दिलेल्या डोळ्यांचा

0: नक्कीच उपयोग होऊ शकतो, त्यामुळे हा डोळा वाया जात नाही. आणि अगदी याही प्रकारे उपयोग नाही झाला तरी काही शैक्षणिक कामांसाठी, काही प्रायोगिक कामांसाठी सुद्धा या डोळ्यांचा वापर करता येतो. त्यामुळे दान दिलेले डोळे हे वाया जात नाही, त्यांचा पूर्ण उपयोग कुठल्या तरी प्रकारे केला जातोच.
1: आणि याची माहिती ऍक्च्युली सामान्य लोकांना नसते बऱ्याच वेळा, आणि त्यामुळेच याच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत. पण वयोवृद्ध व्यक्तीने जर नेत्रदान करायचं ठरवलं तर त्याचं नेत्रदान होऊ शकतं, आणि त्याचा उपयोग तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने अनेक माध्यमातून होऊ शकतो. मॅडम, मघाशी तुम्ही सांगितलं की चष्मा जरी असेल तरी पण नेत्रदान होऊ शकतं, मोतीबिंदू असेल तरी होऊ शकतं, काच बिंदू किंवा त्यापेक्षाही काही गंभीर आजार जर त्या माणसाच्या डोळ्यांना असतील आणि त्याला नेत्रदान करण्याची इच्छा असेल मरणोपरांत, तर तो करू शकतो.
0: मगाशीच जसं आपण चर्चा केली तरी नेत्रदानासाठी डोळ्याचे कुठलेही आजार हा नेत्रदानासाठी एक मर्यादेचा पार्ट नाहीये. कुठल्याही प्रकारच्या आजारांमध्ये, मोतीबिंदू असो, काचबिंदू असो, काही रेटिनाचे आजार असोत, ऑपरेशन झालेलं असो जे की परत मोतीबिंदूचं असो किंवा काचबिंदूचं असो, चष्म्याचा नंबर घालवण्याचा असो, तरी हे डोळे दान केले जाऊ शकतात, योग्य प्रकारे वापरले जाऊ शकतात. पण काही कंडिशन्स आहेत जिथं नेत्रदानाला मर्यादा असतात. या म्हणजे काही संक्रमित होणारी इन्फेक्शन्स जसं की HIV आहे, काही हिपॅटायटिस आहेत, जसं मधल्या काळात कोविडची कंडिशन होती, यांनी बाधित रुग्णांचे डोळे घेतले जात नाहीत. जर मृत्यू कर्करोगामुळे झाला असेल तर बऱ्याच वेळेला हे डोळे घेतले जात नाहीत. विषबाधेमुळे जर मृत्यू झाला असेल तरीही डोळे उपयुक्त ठरत नाहीत. किंवा काही संशयास्पद मृत्यू, अकस्मात मृत्यू जेव्हा झालेले असतात तेव्हा हे डोळे संकलन केले जाऊ शकत नाहीत. आणि काही मेडिको लीगल केसेस जिथं असतात तिथं या डोळ्यांचं संकलन केलं जात नाही.
1: आता यालाच जोडून मी एक प्रश्न माझ्या मनात आता असा आला की अपघातग्रस्त लोकांचे डोळे घेतले जाऊ शकतात का, आणि ते कुठल्या कंडिशन मध्ये असतील तर घेतले जाऊ शकतात?
0: अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे नक्कीच घेतले जाऊ शकतात, तिथं कुठलीही मर्यादा अशी नसते. पण जर हे डोळे विद्रूप झालेले असतील अपघातामध्ये किंवा काही कंडिशन जसं स्फोट होऊन मृत्यू झाला असेल, भाजण्याने मृत्यू झाला असेल, तर अशा वेळेला या डोळ्यांचं संकलन केलं जाऊ शकत नाही. पण अर्थात नेत्ररोग तज्ज्ञांची टीम या कंडिशन्सना बघून याप्रमाणे निर्णय घेते. अर्थात नेत्रदानापूर्वी त्या अपघाताशी रिलेटेड बाकी कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली असायला हवी आणि हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
1: मॅडम, एक गैरसमज असा खूप लोकांमध्ये असतो की नेत्रदान केलं की मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर विद्रूपपणा येतो.
0: मी असं सांगेन की हा एक टोटली अगदीच पूर्णपणे चुकीचा असा समज समाजामध्ये पसरलेला आहे. नेत्रदानाची शस्त्रक्रिया ही अतिशय छोटी शस्त्रक्रिया असते आणि नेत्ररोग तज्ज्ञ सहाय्यकाच्या मदतीने अतिशय काळजीपूर्वकपणे ती पार करतात. इथे डोळ्याच्या पापण्यांना सुद्धा धक्का लावला जात नाही, फक्त आतला डोळा अलगदपणे बाजूला करून संकलित केला जातो. त्यामुळे डोळ्यावर कुठल्याही प्रकारचा व्रण, कुठल्याही प्रकारचे टाके, कुठल्याही प्रकारची निशाणी नसते. इनफॅक्ट डोळ्या काढल्यानंतर आतमध्ये ठेवून पूर्णपणे डोळा बंद केला जातो, ज्यामुळे व्यक्ती झोपलेली आहे असंच वाटतं. त्यामुळे कुठलंही प्रकारचं विद्रुपीकरण चेहऱ्याचं किंवा कुठलंच होत नाही. एक गैरसमज असाही असतो की हे झाल्यानंतर डोळ्यातून रक्तस्राव होतो, तर हाही पूर्णपणे चुकीचा समज आहे. असं कुठल्याही प्रकारे होत नाही.
1: बरोबर. मॅडम, आता आपण नेत्रदानाविषयी इतकं बोलतो आहोत, पण नेत्रदानाचं, दृष्टीदानाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये किती आहे आणि त्याची काय कारणं आहेत? जर कमी असेल किंवा खूपच कमी असेल तर त्याची कारणं काय आहेत?
0: सद्यस्थितीत नेत्रदानाचं संपूर्ण भारतात जे प्रमाण आहे ते वर्षाकाठी 20,000 ते 22,000 दाता, म्हणजे ज्याच्यातून साधारणपणे 40,000 ते 44,000 डोळे किंवा कॉर्निया उपलब्ध होतात, जे प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणजे देशाच्या मृत्यूदराच्या 0.9% हे आहे. त्यामुळे मिळणारे कॉर्निया खूप कमी आहेत आणि कॉर्नियामुळे अंधत्व असणारे लोक ही जवळपास 1 ते 1.5 कोटी आहेत आणि दरवर्षी हे प्रमाण वाढत जातं. त्यामुळे ही दोन्ही मधली तफावत खूप आहे. महाराष्ट्राबद्दल

0: बोलायचं झालं तर महाराष्ट्रात साधारण वर्षाकाठी 2000 ते 2200 दाते मिळतात, ज्याच्यातून 4 ते 5000 कॉर्निया उपलब्ध होतात. तरीही ती तफावत खूप जास्त राहतेच. आता या नेत्रदानाचं प्रमाण कमी असण्याची कारणं अनेक आहेत. माहिती नसणं आणि योग्य माहिती असणं या दोन्हीचाही मोठा भाग आहे याच्यात. जनजागृती खूप कमी प्रमाणात आहे. मी म्हणलं तसं लोकांना या प्रक्रियेबद्दल माहिती नाही, ते कसं करायचं हेही माहीत नाही, आणि केलं तर त्याबद्दल बरेचसे गैरसमज आहेत. शहरी भागात वेगळे गैरसमज असतात की मृत्यूनंतर रुग्णालयात जावं लागेल नेत्रदानासाठी, किंवा मगाशी तुम्ही म्हणालात तसं नेत्रदानाची खूप मोठी क्लिष्ट प्रक्रिया असते, त्याला खूप कायदेशीर बाबी कम्प्लीट करायला लागतात, चेहरा त्याच्यानंतर विद्रूप होतो किंवा डोळ्यातून रक्तस्त्राव होतो, खूप वेळ लागल्यामुळे सगळ्या बाकीच्या कंडिशन्स अवघड होतात. आणि ग्रामीण भागात बऱ्याचशा गैरसमज हे धर्माशी निगडीत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की या आपल्या धर्मामध्ये त्या नेत्रदानाला परवानगी नाही, जर डोळे संकलित केले गेले तर त्या व्यक्तीला पुढच्या जन्मात अंधत्व येण्याची शक्यता आहे, किंवा त्या आत्म्याला सद्गती मिळणार नाही कारण एक अवयव इथंच राहिलेला आहे. अशा प्रकारचे गैरसमज असल्यामुळे म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात या सोयी सुद्धा उपलब्ध नाहीत, नेत्रपेढ्या उपलब्ध नाहीत, किंवा तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत ती माहिती आणि तसं त्यांचं जागृतीच झालेली नाही, त्यामुळे नेत्रदानाचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात होतं.
1: ग्रामीण भागामध्ये तुम्ही जसं म्हणालात तसं धार्मिक गैरसमज तर खूप आहेत, त्याशिवाय अज्ञान हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की मागणी खूप आहे पण पुरवठा कमी आहे, अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातून किती प्रमाणात नेत्रदान होतं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये?
0: जे मी मगाशी म्हटलं की 2000 ते 2200 हे महाराष्ट्रात वर्षाकाठी होणारं नेत्रदान आहे, याच्या अगदी 5% कमी ग्रामीण भागातून नेत्रदान मिळतं. त्यातही महिलांची संख्या अजूनच कमी असते.
1: मी आता त्याच प्रश्नाकडे येत होते की महिलांच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत, तर यासाठी महिलांनी कसा पुढाकार घ्यायला हवा? खरं तर
0: सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जागृती असणं, याबद्दलची नेत्रदानाबद्दलची माहिती घेणं, योग्य व्यक्तीकडून ही प्रक्रिया समजून घेणं आणि मग त्यासाठी लागणारी सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. मी म्हणेन की अशी बरीचशी आपल्याकडे महिला मंडळं असतात, भजनी मंडळं असतात, किंवा बचत गट आजकाल महिलांचे असतात, तर अशा सगळ्या बचत गटांमध्ये असे छोटे उपक्रम राबवता येतील की जिथं याबद्दलची माहिती देता येईल, याबद्दल जागृती करता येईल आणि त्याच वेळा त्यांची प्रतिज्ञापत्र भरून घेता येतील. खरं तर एखाद्या महिलेने ठरवलं तर तिच्याबरोबर तिचं पूर्ण घर याबाबतीत उद्युक्त होऊ शकतं आणि एकाच वेळेला पूर्ण कुटुंबाचा आधार या नेत्रदानासाठी मिळू शकतो. किंवा बाकीच्याही काही जसे ग्रुप्स असतात की लायन्स आहे, रोटरी आहे, या सगळ्यामध्ये असे काही उपक्रम घेरण्यात आले तर नेत्रदानाचं प्रमाण नक्कीच वाढू शकेल.
1: याशिवाय मला वाटतं मॅडम की या सामाजिक संस्था आहेत सगळ्या, आणि त्याशिवाय शाळा, महाविद्यालय आणि तरुण पिढीने यासाठी कसं योगदान दिलं पाहिजे?
0: खूप छान प्रश्न विचारलात मॅडम, कारण नवीन विचार नवीन पिढीकडून चांगल्या प्रकारे रुजवला जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि याची सुरुवात खरं तर शालेय अभ्यासक्रमातच व्हायला हवी. शालेय अभ्यासक्रमात जर त्यांना नेत्रदानाविषयी माहितीपर धडा असेल, तसे अनुभव कथन करणाऱ्या काही गोष्टी असतील, तर कदाचित ते या विचारासाठी उद्युक्त होतील, प्रवृत्त होतील. किंवा काही वेळेला शैक्षणिक सहलींचं आयोजन नेत्रपेढीमध्ये करणं, त्यांना ती सगळी प्रक्रिया दाखवणं, अशा काही मुलाखती त्या लोकांना बोलून घेणं, या प्रकारे मुलांमध्ये याबद्दलचा विचार रुजू शकेल. महाविद्यालयांमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आजकाल प्रोजेक्ट्स असतात, तर नेत्रदान आणि त्याचे जे काही उपयोग झालेले आहेत ज्या रुग्णांना, त्यांचा सगळा डेटा कलेक्ट करणं, त्याचा कशाप्रकारे उपयोग झालाय, किती तफावत आहे, याबद्दल जे प्रोजेक्ट या महाविद्यालयीन तरुण तरुणींनी केले, तर आपोआपच त्यांना जी सध्याची गोष्ट चालू आहे ती कळेल आणि ही चळवळ पुढे जाण्यास मदत होईल. तसंच काही प्रदर्शनं भरवणं आहे, काही पोस्टर प्रेझेंटेशन्स आहेत आजकालच्या जगात, तर इवन रील्स हा खूप कॉमन आणि आवडीचा सगळ्यांचा विषय आहे.
1: सोशल मीडियाचा वापर,
0: त्यामुळे सोशल मीडियाचा जर उपयोग व्यवस्थितपणे केला आणि नेत्रदानाविषयी

0: जर तुम्ही जागृती करणाऱ्या रील्स बनवू शकलात तर तीही एक तुमच्यासाठी जमेची बाजू होऊ शकते आणि ही खूप लोकांपर्यंत ही बाजू अतिशय सोप्या प्रकारे पोहोचू शकते.
1: शासन स्तरावर खूप प्रयत्न आपल्याला यासाठी होताना दिसतात. तुम्ही म्हणालात तसं की प्रचार प्रसार आणि पोस्टर्स लावणं वगैरे. आणि आता हा जो जागतिक नेत्रदान दिन आपण साजरा करतोय त्याचा मागचा उद्देश पण हाच आहे. पण नेत्र पेढ्यांनी यामध्ये कशी भूमिका साकारायला हवी आणि त्यांची भूमिका कशी असते?
0: सद्यस्थितीत नेत्रपेढ्या या बऱ्याचशा शासकीय महाविद्यालयातील नेत्ररोग डिपार्टमेंट किंवा सरकारी इस्पितळ किंवा काही खाजगी हॉस्पिटल यांच्या प्रायव्हेट नेत्रपेढ्या आहेत. सद्यस्थितीत तरी डोळ्यांचं संकलन करणं, त्यांच्यावरच्या टेस्ट करणं आणि त्याप्रमाणे त्यांचा डेटा मेंटेन करणं किंवा ते डोळे प्रिझर्व्ह करणं एवढंच या नेत्रपेढ्यांचं काम सीमित आहे. माझ्या दृष्टीनं या नेत्रपेढ्यांना जर स्वायत्तता मिळाली, म्हणजे नेत्रपेढ्या या स्वतंत्रपणे जर काम करू शकल्या, तर आय थिंक ही चळवळ जास्त जोमाने पुढे जाऊ शकेल. अर्थात हे करताना नेत्रपेढ्यांद्वारे परत अशा प्रकारची जागृतीसाठी शिबिरं घेणं असेल, जसं आपण रक्तदानाची शिबिरं म्हणतो तर तसं त्याची शिबिरं घेणं असेल किंवा काही प्रदर्शनं भरवणं असेल आणि अशा नेत्रपेढ्यांमध्ये जर पूर्ण वेळ समुपदेशक अवेलेबल असेल तर कदाचित लोक जाऊन याच्याबद्दलची माहिती अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतील, अधिक चांगल्या प्रकारे याचा प्रसार होऊ शकतो. नेत्रपेढ्या या 24 तास पूर्ण महिना 12 महिने चालू असल्या पाहिजेत आणि तिथं पूर्ण वेळ नेत्ररोग तज्ज्ञ, एक समुपदेशक, एक सहाय्यक अवेलेबल असला पाहिजे, तर या गोष्टीला जास्त जोमाने पुढे नेता येईल.
1: शासन स्तरावर अजून काय प्रचार आणि प्रसार व्हायला हवा असं तुम्हाला वाटतं? कारण काय होतं की सरकारच्या धोरणांमधून जर काही गोष्टी लोकांच्या नजरेसमोर आल्या तर त्या जास्त लवकर प्रसारित होतात, प्रचारित होतात.
0: मला अजूनही असं वाटतं की सरकार दरबारी खूप तसे प्रयत्न केले जातात पण हे प्रयत्न फक्त भित्तीपत्रकं, पोस्टर्स किंवा काही दूरदर्शन आकाशवाणीवर येणाऱ्या जाहिराती इथपर्यंतच सीमित राहतात. माझ्या दृष्टीने जर महत्वाच्या पदांवर असलेल्या, म्हणजे सरकारी पदांवर असलेल्या व्यक्तींनी जर यात पुढाकार घेतला, याच्याबद्दल काही कार्यक्रमांमध्ये तशा घोषणा दिल्या किंवा तसं उद्युक्त केलं किंवा काही नेत्यांनी याबद्दल काही दुसरे इन्सेंटिव्ह द्यायचा प्रयत्न केला तर कदाचित या गोष्टींना अजून जास्त समाजात पटकन मान्यता मिळेल. कारण जो काही गैरसमज समाजात आहे किंवा जे काही अज्ञान आहे ते लवकर निघू शकतं, लवकर त्याच्यातून लोक बाहेर येऊ शकतात.
1: मॅडम, ही चळवळ म्हणजे दृष्टीदान चळवळ अधिक प्रभावी करायची असेल तर आणखी काय काय करायला हवं सगळ्याच स्तरावर?
0: मगाशीच आपण म्हणलो तसं की अगदी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात व्हायला हवी. अगदी शाळकरी मुलांमध्ये नेत्रदानाशी रिलेटेड माहिती पोचायला हवी. महाविद्यालयातही जाताना त्यांना या गोष्टींशी रिलेटेड सगळ्या गोष्टींचे उपक्रम राबवायला हवेत. काही त्यांच्या शैक्षणिक सहली म्हणा, महाविद्यालयाचे जे प्रोजेक्ट्स असतात ते या गोष्टींशी संबंधित असायला हवेत. सगळ्या इस्पितळांमध्ये याच्याबद्दलची पूर्ण माहिती देणारी पत्रकं जिथं सगळ्यांना दिसतील अशा ठिकाणी लावता यायला हवीत आणि सगळ्यांबद्दल माहिती देणारे जे काही कार्यक्रम आहेत हे मोठ्या प्रमाणावर व्हायला हवेत. जसं आकाशवाणी हे एक प्रभावी माध्यम आहे यातलं की जे कार्यक्रम होतात, मुलाखती होतात, अनुभव कथन होतं याच्यातून बऱ्याच लोकांपर्यंत पोचता येतं. तसंच दूरदर्शनवर वर्तमानपत्रातूनही याबद्दल लेख आहे किंवा काही प्रश्नोत्तरांची सदरं आहेत अशी राबवली गेली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत याबद्दल माहिती मिळू शकते.
1: मॅडम, पाश्चिमात्य देशांचा विचार केला आपण आपल्या देशाच्या तुलनेमध्ये तर तिथे काय परिस्थिती आहे नेत्रदानाबाबतीत?
0: पाश्चिमात्य देशांमध्ये आपल्यापेक्षा, म्हणजे आपल्या देशापेक्षा परिस्थिती ही बऱ्यापैकी चांगली आहे. त्याचं कारणच ते आहे की पहिल्यापासूनच तिथे या गोष्टींना पुरस्कृत केल्या जातात, त्यांना पहिल्यापासूनच या गोष्टींची माहिती असते आणि एक प्रकारे तिथलं बेसिक सोयी सुविधा सुद्धा उपलब्ध असतात,
1: फॅसिलिटीज.
0: त्याच्यामुळे लोकांना त्याबद्दल माहितीही लवकर होते, ती प्रक्रिया सुलभही वाटते आणि ती त्या

0: त्याच्यामध्ये घडते, त्यामुळे लोक त्या करायला जास्तीत जास्त संख्येने प्रवृत्त होतात.
1: लोकसंख्या हा एक फॅक्टर यामागे असू शकतो.
0: नक्कीच नक्कीच. लोकसंख्या आणि आपल्याकडे ग्रामीण भागात असलेली लोकसंख्या, त्यातून धर्म किंवा समजुतींच्या
1: देवाशी रिलेटेड ज्या
0: समजुती ज्या असतात, यामध्ये आपला समाज हा जास्त इन्वॉल्व्ह असतो, अडकलेला असतो. त्यामुळे या सगळ्यातून बाहेर पडून किंवा याच्यापेक्षा वरती जाऊन विचार करून नेत्रदान प्रक्रिया ही चांगली आहे हे महत्व पटवून घेण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडतो.
1: म्हणजे एकूणच त्यांच्या मनावर ते ठसवायला लागेल आपल्याला की नेत्रदान हे काही वाईट नाही, हे एक चांगलं काम आहे आणि ते तुम्ही करायला पाहिजे. मॅडम, सामान्य नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प कसा करायला हवा?
0: नेत्रदानाचा संकल्प एकदा तुम्ही मनाशी धरला की, मी म्हटलं तसं की तुम्ही एक प्रतिज्ञापत्र भरून घेऊ शकता. अर्थात प्रतिज्ञापत्र हे तुमची स्वतःशी असणारी एक बांधिलकी आहे. प्रतिज्ञापत्र भरूनही ही जबाबदारी संपत नाही. माझ्या दृष्टीने तुम्ही प्रतिज्ञापत्र भरल्यानंतरही तुम्ही घरच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांना बोलून तुमचा संकल्प सांगायला हवा, त्यांना त्याच्यासाठी राजी करायला हवं आणि तशी त्यांच्या मनाची तयारी ठेवायला हवी. कारण अशी वेळ जेव्हा येईल, जी मृत्यूची वेळ असते, जो एक भावनिक प्रसंग असतो, अशाच वेळेला बऱ्याच वेळेला त्या भावनेच्या भरात या गोष्टींना विरोध केला जातो. तर तुम्ही जर आधीपासूनच यासाठी तुमच्या जवळच्या नातेवाईकांना तयार केलं असेल, नीट सांगितलेलं असेल, तर ही पुढची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडू शकते.
1: म्हणजे नुसतेच आपण दिन साजरे करून खरं तर काहीच होणार नाहीये. जो मनाचा स्वतःचा संकल्प हवाय तो खूप महत्वाचा आहे. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना नेत्रदानाबाबतीत तुम्ही काय सांगाल की नेत्रदान का आणि कशासाठी करायला हवं?
0: जग खरं तर आपण डोळ्यांनी बघतो. बघा, सगळेच अवयव महत्वाचे आहे, पण खरं जगाचा अनुभव जो आपल्याला येतो तो डोळ्यांमुळे येतो. आणि जिथं डोळे नाहीत ते परावलंबित्व खरं परावलंबित्व असतं. आता जेव्हा तुम्ही नेत्रदान करता, जेव्हा तुम्ही हे डोळे देता, तेव्हा ते एक नाही दोन लोकांना दृष्टी देण्यासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे तुम्ही तर तुमच्या मृत्यूनंतर जग पाहतच राहता, पण तुमच्या बरोबर दोन अधिक रुग्णांना दृष्टी मिळायला मदत होते, तर ही किती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मी स्वतः असं म्हणेन की नेत्रदान हे एक सर्वात चांगलं असं दान आहे की जिथं तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही या जगामध्ये राहता, हे जग अनुभवता
1: आणि तुमच्या डोळ्यांनी कोणीतरी सृष्टी बघतं आणि हे जग बघतं, हे खरं तर खूप समाधानाची गोष्ट आहे. मॅडम, खरं तर हा विषय इतका महत्वाचा आणि तेवढाच संवेदनशील पण आहे, त्यामुळे या विषयावर आपण जितकं बोलू तेवढं कमी आहे. पण जी काय महत्वाची, जी काय खरं माहिती होती ती आज तुम्ही आम्हाला दिलीत, आपल्या मैत्रिणींशी संवाद साधलात, माझ्या माध्यमातून आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: 10 जून या जागतिक दृष्टीदान दिनाच्या निमित्ताने नेत्रदानाचं महत्व या विषयावर नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका देशपांडे यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

यशवंत देव यांचं सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर जोग यांनी. मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा. बरे तर मैत्रिणींनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती.

0: वादे वाली बात आपने बेहतरीन लिखी है। अब कन्यादान फिल्म का
1: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला। कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय। पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। पीव्ही सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश। महिला क्रिकेट टी20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात। आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे। ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत। त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल। विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील। त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे। विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे। माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे। नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे। टेलिव्हिजन आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकटीचा पुरस्कारही या कायद्यात करण्यात आला आहे। कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1650 रुपये दराने करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला। कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाल्याची माहिती जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून दिली आहे। बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावा या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धती सुधारणा केल्याचंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे। अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक झाली। लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते। अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर इंधनाचा तुटवडा पडू नये म्हणून संस्थानिक औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून इंधन खरेदी करायला केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। इंधनाची खरेदी या ग्राहकांनी त्यांच्या पेट्रोल पंपावरूनच करावी असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। किरकोळ ग्राहक आणि शेतकऱ्यांना इंधनाचा तुटवडा जाणवू नये यासाठी अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी अनेक राज्यांनी केल्याचंही या पत्रकात म्हटलं आहे। पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या वाटाघाटींमध्ये प्रगती झाली असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लष्करी हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। इराणच्या उच्चस्तरीय नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। इराणबरोबर युद्ध संपवण्याचा करार जवळपास पूर्ण झाला असून या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे असंही ट्रम्प यांनी सांगितलं आहे। या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली केली जाईल असंही ट्रम्प म्हणाले। अमेरिका आणि इराणमधल्या निश्चित करारासाठी सुरू असलेल्या हालचाली यशस्वी होऊन चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली आहे। आपल्या समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरचे हल्ले थांबवण्याच्या घोषणेचाही उल्लेख केला आहे। दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी इजिप्तचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या घोषणेनंतर इराणनंही अण्वस्त्र न वापरण्याची घोषणा केली आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या पी व्ही सिंधूने सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने चिनी तैपेईच्या चेन स्युयू हिला 21-6 21-9 असं हरवलं. उपांत्य फेरीत तिची गाठ जपानच्या अकेनी यामागुची हिच्याशी पडणार आहे. यामागुचीने भारताच्या तन्वी शर्माला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 स्पर्धेला काल मेक्सिको सिटीत एका दिमाखदार उद्घाटन सोहळ्याने सुरुवात झाली. सलामीच्या सामन्यात मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. तर आज मेक्सिकोत झापोपान इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाने चेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. दक्षिण कोरियाचा पुढचा सामना यजमान मेक्सिको बरोबर होणार आहे. तर चेक प्रजासत्ताकचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. ब गटात आज कॅनडाचा सामना बोस्नियाशी होईल. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरु होईल. हा या दोन्ही देशांचा विश्वचषक स्पर्धेतला पहिलाच सामना आहे. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जसपाल राणा यांनी आपल्या कर्तृत्वाने देशाची मान उंचावली. खेळाडू म्हणून पदकांची लयलूट केल्यानंतर प्रशिक्षक म्हणून अनेक तरुण खेळाडू घडवण्यातही त्यांनी अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती आपल्या शोकसंदेशात म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं. त्यांचं निधन ही भारतीय क्रीडा विश्वाची मोठी हानी आहे असं मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून राणा यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो अशी प्रार्थनाही केली आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजस्थानातल्या नामवंत लोकसंगीत कलाकार गौरी देवी यांचं काल राजस्थानात पाली इथं निधन झालं. त्या 98 वर्षांच्या होत्या. राजस्थानी मांड लोकसंगीत लोकप्रिय करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोरे बोले रे किंवा केसरिया बालम ही त्यांची लोकगीतं देशभरात प्रसिद्ध झाली होती. राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी गौरी देवी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. गेल्या 12 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या 25 कोटी जनतेला गरिबी आणि अतिगरिबीतून बाहेर काढण्याचं काम केलं असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानेही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. पश्चिम आशियात युद्ध संपवण्याच्या दृष्टीनं वाटाघाटी सुरू असल्यानं इराणवर हल्ले न करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. पी व्ही सिंधूचा ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. महिला क्रिकेट टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दराने करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि

0: ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्ट पासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्ण पदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेड परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात व्हावी याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्या असं आवाहन NTA नं केलं आहे. कांद्याची खरेदी क्विंटल मागे 1,650 रुपये दराने करण्याचा निर्णय केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत काल घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक फायदा देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली असल्याचं प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. माहिती आणि दूरसंचार मंत्रालयानं नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यासाठी दूरसंचार नियम 2026 मसुदा संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. नागरिकांना येत्या 27 जूनपर्यंत आपापल्या सूचना नोंदवण्याचं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. दूरचित्रवाणी आणि रेडिओ क्षेत्रातला व्यवसाय सुलभ होण्याच्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करण्यात येणार असून विविध नियामक चौकटींच्या ऐवजी एकच नियामक चौकट असावी याचा पुरस्कार या कायद्यात करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काही वेळापूर्वी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान असल्याचं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणलं हा या दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानंही केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढलं आहे त्यामुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या दृष्टीनं येत्या 1 ऑगस्टपासून

महिला ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एनसीएमसी म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरण मोहिमेला वेग आला आहे. आज अखेर राज्यातल्या सुमारे 51 लाख नागरिकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित झाली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. उर्वरित नोंदणीकृत लाभार्थ्यांची कार्ड लवकरच सुरू करण्यात येत असल्यानं लाभार्थ्यांनी विलंब न करता आपली प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन केलं आहे. अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक झाली. लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच सुरक्षा दलांचे मुख्य या बैठकीला उपस्थित होते. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होत आहे. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 14 जून रोजी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरता अर्जदाराने निवडणूक आयोगाकडे जावं असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. भारताच्या PV सिंधूनं सिडनीमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन महिला एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिनं चिनी तायपेईच्या चेन स्युझ्यूला 21-6, 21-9 असं हरवलं. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिनं 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि इतर मान्यवरांनी जसपाल राणा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. कांद्याची खरेदी प्रति क्विंटल 1650 रुपये दरानं करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. एसटी प्रवास भाड्यात सवलतीसाठी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड येत्या 1 ऑगस्टपासून बंधनकारक. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या आपल्या खास कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण गायत्री
1: आणि मी मानस
0: तुम्हा सर्वांचं युववाणी कार्यक्रमात स्वागत करतो.

0: मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे पण खूप महत्वाचा आहे बरं का। तर मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो केवळ माहिती देणारा नाही तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणार आहे।
1: हो ना, अगदी बरोबर। आज आपण बोलणार आहोत नेत्रदानाबद्दल, म्हणजेच डोळ्यांचे दान करून एखाद्याला नव्या दृष्टीची भेट देण्याचा संदेश देणारा दिवस।
0: हो ना, नुकताच आपण 10 जून रोजी डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेत्रदान दिवस साजरा केला। आणि गायत्री, आपण अनेकदा रक्तदान, अवयवदान याबद्दल ऐकतो पण नेत्रदानाबाबत अजूनही समाजात बरेच गैरसमज येत नाही का?
1: हो ना मानस, पण खरं सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांचे डोळे दोन अंध व्यक्तींना नवीन आयुष्य देऊ शकतात। किती सुंदर कल्पना आहे ना, की ज्यांनी कधीच सूर्योदय पाहिला नाही त्यांना अचानक रंगांची दुनिया दिसू लागली तर कसं वाटेल।
0: खरंय, खूपच भावनिक विचार आहे। आपण अनेकदा म्हणतो जग बघायला डोळे असावेत, पण काही लोक जन्मापासूनच किंवा काही कारणांमुळे हे सुंदर जग बघू नाही शकत।
1: आणि अशा वेळी एखाद्याचं नेत्रदान करणं त्यांच्या आयुष्यात किती प्रकाश आणू शकतं ना।
0: गायत्री, खरं सांगू, पूर्वी मला वाटायचं नेत्रदान म्हणजे खूप मोठी प्रक्रिया असेल, खूप क्लिष्ट असेल।
1: अरे मला पण माहितीये का की माहिती घेतल्यावर आणि जाणून घेतल्यानंतर समजलं की ही प्रक्रिया खूप सोपी आहे आणि आपल्या एका छोट्याशा निर्णयामुळे दोन लोकांना दृष्टी मिळू शकते।
0: अरे वा, म्हणजे आपण या जगातून गेल्यानंतर ही कोणाच्या आयुष्यात उजळ ठेवू शकतो।
1: एक्झॅक्टली।
0: आणि विशेष म्हणजे नेत्रदानासाठी वयाची कोणतीही अट नसते, चष्मा असला तरीही व्यक्ती नेत्रदान करू शकतो।
1: हो ना, आपल्याला हे माहितीच नाहीये पण योग्य माहिती आणि जागरूकता याबाबत असणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणूनच मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमात आपण एका खास मुलाखतीतून याबद्दल जाणून घेणार आहोत।
0: हो, आज आपण भेटणार आहोत अशा दोन तरुण मुलांना ज्यांनी अंध व्यक्तींसाठी एक अत्यंत उपयुक्त असं मोबाईल ऍप तयार केलंय।
1: हो ना, आणि आज

0: ही तरुण पिढी फक्त स्वप्न पाहत नाही तर समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवून आणते हे पाहून खूप अभिमान वाटतो.
1: त्यांच्या या कल्पनेमुळे अनेक दृष्टीहीन व्यक्तींचं दैनंदिन आयुष्य अधिक सोपं होत आहे आणि विशेष म्हणजे ही कल्पना त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं होतं म्हणून सुचली बरं का.
0: खरंच ना, आजची तरुण पिढी फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित नाहीये तर समाजात बदल घडवण्यासाठी देखील पुढे येते हे पाहून ना खूप छान वाटतं.
1: गायत्री, मला असं वाटतं तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता यांचं इतकं सुंदर मिश्रण फार कमी वेळा आपल्याला पाहायला मिळतं, नाही का.
0: अगदी खरंय, आणि म्हणूनच मित्रांनो आजची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. कदाचित तुमच्यापैकीही कोणाच्या मनात समाजासाठी आपण काहीतरी करायला हवं यासाठी एखादी नवी कल्पना देखील जन्म घेऊ शकते.
1: मित्रांनो, नेत्रदान म्हणजे केवळ डोळ्यांचं दान नाही, तो आहे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा प्रवास,
0: आणि त्या प्रवासात प्रत्येकाची छोटीशी जाणीवही मोठा बदल घडवू शकते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमात आपण सर्वजण या नेत्रदानाबद्दल माहिती जाणून घेऊयात आणि इतरांनाही सांगूया, समाजात जागरूकता निर्माण करूयात.
1: चला तर मग आता वेळ झाली आहे आपल्या आजच्या मुलाखतीची. आपण आज ऐकणार आहोत शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांची गायत्रीने घेतलेली मुलाखत.
0: मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये मी गायत्री तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आपल्यातलेच काही युवा मित्र आलेले आहेत ज्यांचं नाव आहे शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा. या आपल्या युवा मित्रांनी अंध व्यक्तींसाठी असं एक उपयुक्त ऍप तयार केलंय ज्यामुळे त्यांचं आयुष्य सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे, आणि आज आपण त्या दोघांशी चर्चा करणार आहोत की त्यांनी हे ऍप कसं निर्माण केलं आणि त्या ऍपमुळे अंध व्यक्तींना कसा फायदा होणार आहे आणि त्याची उपयुक्तता कशी ठरणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आजच्या युववाणी कार्यक्रमामध्ये ओजस आणि शौनक तुम्हा दोघांचं आकाशवाणीच्या वतीने खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद. थँक्यू गायत्री.
0: तर ओजस आणि शौनक, मला सांगा की लेट सी हे तुमच्या ऍपचं नाव आहे, तर या ऍपची संकल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली, यामागे काही प्रसंग आहे का.
2: माझे वडील ऍडिशनल कलेक्टर आहेत, तर त्यांना दुर्दैवानी 4 वर्ष आधी अंधळपण आलं, तर त्याच्यामुळे ते जे ऑफिसचे कामं करायचे आणि त्याच्यात त्यांना असं खूप अडथळे यायचे, कारण त्याला दिसायचं नाही आणि त्याला कम्प्लीट ब्लाइंडनेस आलता, आणि लेट ब्लाइंडनेस आल्यामुळे त्यांना वाचायच्या गोष्टी चालायच्या याच्यामध्ये खूप त्रास यायचा. मग आता एआय चांगलं झालंय की एआय ची टेक्नॉलॉजी खूप चांगली आली, तर आणि ऍप बनवणं पण खूप सोपं झाल्यामुळे आपण एक सिम्पल ऍप बनवलं होतं स्टार्टिंगला.
0: म्हणजे तुम्ही दोघांनीच बनवलं?
2: हा, इनिशियली मी घरी बसून असंच एक ऍप बनवलं होतं 1 पेज की ज्याच्यामध्ये एआय वापरून, जेमिनायचा गुगल एआय वापरून हा ऍप केला, की ज्यांनी ते त्यांचे पेपर वाचणे, त्यांचे ऑफिसचे डॉक्युमेंट्स वाचणं, घरामधल्या गोष्टी जाणून घेणं, या सगळ्या गोष्टी ते करू शकतील.
0: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी त्यांना उपयोग होईल म्हणून ते बनवलं. ओके, मग त्यानंतर पुढे हे ऍप बनवावं हे कसं तुला सुचलं?
2: तर जेव्हा हा ऍप बनला तर माझ्या बाबांना तो खूप आवडला, तो आधी खूप सोपा ऍप होता की 1 बटन ऍप होता. त्याच्यानंतर मी हा ऍप माझ्या मित्रांना सांगितला, डॉक्टर ओजस मुंदडा आणि श्रीनिवास खिस्ते. तर जेव्हा ह्या दोघांना कळालं आणि माझे वडील पण म्हटले, तर सगळ्यांचा असा निर्णय झाला की आपण हा ऍप जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं आपण पोहोचवू.
0: बरोबर.
2: मग आम्ही तिघांनी मिळून एक टीम केली आणि आम्ही मग संभाजीनगरमध्ये जी RR भायती शाळा आहे मुलींची अंधशाळा, तिकडे गेलो, त्यांची भेटघाट घेतली आणि त्यांच्याकडून मग आम्हाला कळालं की त्यांचे अजून काय काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना कसा ऍप हवा. मग अशी ती आमची ही सुरू झाली जर्नी आणि त्याच्यात मग आम्ही इम्प्रूव्ह करत गेलो आणि अशी टीम बनून मग आम्ही जाऊन भेटीगाठी करून पुढे नेला ऍप.
0: अच्छा, म्हणजे सुरुवातीला तू तुझ्या वडिलांसाठी ते ऍप बनवलंस पण नंतर तुला ते अजून मोठ्या प्रमाणात करता येईल असं वाटलं आणि त्यामुळे या ऍपची सुरुवात झाली. नक्कीच. तर ओजस, आता शौनकनी सांगितलं की तुम्ही अंधशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधलात, तर मला सांगा की त्या भेटींमधून तुम्हाला नेमकं काय शिकायला मिळालं आणि त्यांच्या दैनंदिन अडचणी तुम्ही कशा रिझॉल्व्ह केल्या?
3: एक तर खूप लोकांना असं वाटतं की डिसेबल्ड जे लोक आहेत त्यांना लर्निंग डिसेबिलिटीज पण असणारच, किंवा ते खूप काही काम करू नाही शकत और दे आर नॉट ॲज केपेबल. पण तिथं जाऊन आम्हाला हे कळालं, ते स्वतःचं सगळं काम करतात, ते त्यांच्या वर्कशॉपमध्ये फाईल्स तयार करतात, बाकी पण खूप गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात, घरगुती हे जे म्हणतात गृहउद्योग, हाऊस होल्ड इंडस्ट्रीज ते काम करतात. तर आम्ही जेव्हा गेलो इनिशियल ऍप सुद्धा त्यांना खूपच छान वाटला आणि ते वापरून बघत होते की मागेच्या दिवाराच्या भिंतीचा रंग काय आहे, किंवा ते एकमेकांना बघत होते की हे कशी दिसती ही.
0: अच्छा, म्हणजे ते ऍप तुम्हाला सांगतं का?
3: हा. तर त्याच्यानंतर आम्ही बघितलं, त्यांना विचारलं त्यांची काय काय समस्या येतात, तसं त्यांचं हे असतं की खूपदा ते पळतात किंवा काय असतं, ऍपनी ते बघू शकतात की या रस्त्यात काही आहे की नाही, काही अडचण आहे की नाही, ते करू शकतात.

0: मग त्यांना हे असतं की कपड्यावरचे दाग वगैरे दिसत नाही हे सगळं. तर हे जे त्यांची समस्या आहे ते किचनमध्ये असो त्यांच्या वर्कशॉपमध्ये ऑफिसमध्ये एज्युकेशनमध्ये जे आहे ते आम्ही बघितले. अजून एक प्रॉब्लेम होता की ते एज्युकेशनसाठी ग्रॅज्युएशन वगैरे कोर्सेस सगळे करतात पण त्यांना लर्निंग मटेरियल एकदम लिमिटेड आहे कारण की ते ब्रेल वाचतात किंवा ऑडिओ नोट्स ऐकू शकतात तर त्यांचे जे स्टँडर्ड टेक्स्ट बुक्स आहेत ते खूप काही ब्रेलमध्ये नव्हते
1: तर त्यांचे जे कमी प्रमाणात हो
0: आणि त्यांचे जे मित्र आहेत ते रेकॉर्ड करून द्यायचे मग ते
1: ऐकायचे
0: पण ह्याच्यानी ते डिपेंडन्स वाढतो
1: आणि वेळ पण खूप जातो म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना कोणाकडून तरी गरज पडते घ्यायची
0: म्हणून हे एक होतं शिक्षणात. मग त्यांचं ऑफिसमध्ये जे कार्य आहे त्याच्यात त्यांना मदत होते तर ते आणि हे जे एकदा त्यांनी कन्वर्ट केलं फाईल ते रेकॉर्ड करू शकतात परत आणि ते पण ऐकू शकतात.
1: ओके म्हणजे ऍपमध्ये
0: हो तर त्यांच्या समस्या आम्ही ऐकून घेतले आणि मग त्याच्यात अजून श्रीनिवास आणि शौनक दोन्ही एकदम म्हणजे रात्र बसून त्यांनी ह्याच्यात ऍप डेव्हलप केलंय आणि मग 8-9 वर्जन नंतर आता फायनल प्रोडक्ट तयार झालं.
1: नक्कीच तुम्ही हे सगळं मला सांगितलं ऍपचं पण मला उत्सुकता अशी आहे की तुमचं ऍप नेमकं कसं आहे तर मला एक थोडक्यात सांगा की म्हणजे तुमच्या ऍपची रचना कशी आहे आणि ते वापरता कसं येतं.
2: तो ऍप आपण जितका सोपा करता येईल तेवढा केला. सगळे आपले अंध मित्र असतात ते लोक टॉकबॅक वापरतात अँड्रॉइड मध्ये. तर टॉकबॅक फीचर म्हणजे जे आपल्या स्क्रीनवर दिसतंय ते वाचून सांगतंय. तर हा ऍप आम्ही ते विचार करून केला की याच्यामध्ये फक्त 4 बटन ठेवले. स्मार्ट व्ह्यू, रीड टेक्स्ट, आस्क एनिथिंग ऑन इमेज अँड आस्क एनिथिंग टू जेमिनी. हे 4 बटन कसे आहेत. पहिला बटन स्मार्ट व्ह्यू, जेव्हा तुम्ही तो दाबतात तुमचा कॅमेरा एक फोटो घेतो तो AI ला पाठवतो आणि आम्ही त्याच्यात अशा गोष्टी लिहिल्या जो सांगेल की डिस्क्राईब करतो एका अंध व्यक्तीसाठी. आता जर या स्टुडिओचा फोटो घेतात इथं टेबलवर हेडफोन आहेत, कुठल्या ब्रँडचे आहेत तुम्ही, तुमचे कसे कपडे घातले, तुमचा चष्म्याचा रंग काय, तुमचे केस कसे आहेत, नंतर मागे स्पीकर आहेत तुमचे किती, मागे स्पीकर आहे, मागच्या भिंतीचा रंग काय, अशा गोष्टी. नंतर दुसरा आहे रीडर टेक्स्ट, तुमच्या समोर एक कागद आहे तर तुम्ही तो फोटो घेतला, तुम्ही वाकडा घ्या, उलटा घ्या, फक्त त्या कॅमेरामध्ये तो फोटो आला तो तुम्हाला लाईननी पूर्ण वाचून देईल. जुने ऍप कसे असायचे की त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पेज मध्ये अर्धा पॅराग्राफ असायचा, तर आपले जे जुने OCR ऍप असायचे ते अर्ध्या पॅराला वाचायच्या ऐवजी लाईन मध्ये सगळं वाचायचं जे चूक असायचं. हे आपण असं केलंय की हा इतका स्मार्ट आहे की ह्याला कळतं की कुठून वाचायचं, कुठे थांबायचं, पेज नंबर वेगळं, हे वेगळं. नंतर आस्क एनिथिंग ऑन इमेज हा तिसरा बटन आहे. हा असा आहे की जेव्हा तुम्ही तो बटन दाबताल तो एक फोटो घेईल, तर माईक ऑन होतोय, मग तुम्ही त्या फोटोवर काही पण प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ की आता माझे वडील चेकवर सही करतात, फोटो घेतात, ते विचारतात की चेकची रक्कम काय आणि कोणासाठी आहे, तर तो एवढं त्याचं उत्तर घेतो आणि फक्त तेवढंच उत्तर सांगणार. दुसरं तर माझे वडील हे पण करतात की घरी भाज्या वगैरे आहेत तर कुठली भाजी खराब आहे का, फोटो घेतला तर ही भाजी खराब आहे की नाही, त्याच्यानंतर टी शर्ट आहे त्याच्यावर डाग पडलेत की नाही, त्याच्यानंतर सॉक्सचे रंग सेम आहेत का, असे सगळे उपयोग आहेत.
1: आणि एकदम साध्या साध्या गोष्टी त्यातून आपल्याला लक्षात येऊ शकतात.
2: आणि AI ची एवढी ही आहे आता क्षमता की आणि थोडं आपण ऍज अ आम्ही डेव्हलपर आणि टीम मधून ते ब्लाइंड लोकांसाठी तो AI बनवलाय की त्याच्यामुळे सगळे त्याची फीचर्स वगैरे वापरून एक चांगला डिलिव्हरेबल ऍप बनवू शकतो.
1: नक्कीच खूपच छान आणि तुम्ही ज्या पद्धतीने बनवलंय ते त्यांना खूपच उपयोगाचं आहे आणि त्यांची लाईफ अजून इझी करण्यासाठी ते नक्कीच उपयोगाचं ठरणार आहे. तर असे अनेक तंत्रज्ञान प्रकल्प बाजारपेठ लक्षात घेऊन तयार होत असतात पण मला सांगा की तुम्ही हा समाजाचा एक उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हे ऍप विकसित केलंय तर तुमच्यामध्ये ही भावना कशी निर्माण झाली.
0: तर आपल्याच शाळेचा म्हणजे आम्ही 10-12 वर्षांनी एकमेकांना ओळखतो आम्ही तिघ आणि याच्याच वडिलांना दुर्दैवानी असं हे त्रास झालं आणि यांनी जे ऍप बनवलं एका रात्रीतच जे बेसिक ऍप बनवलं होतं त्याच्यानेच त्यांना एवढं लाभ झालं. हा तर हा आमच्याकडे आला हे असं मी करतोय. आम्ही सांगितलं की ह्याला आपण अजून रिफाईन करून खूपच छान बनवू शकतो आणि पूर्ण म्हणजे कमीत कमी आपल्या महाराष्ट्रात पूर्ण देशात आणि विश्वात आपण हे पोहोचवू शकतो.
1: बरोबर
0: म्हणून आम्ही हे केलं. त्याच्यानंतर आम्ही याच्यासाठी आम्ही भायती हे जे शाळा होती तिथं गेलो आणि पहिलीच मुलाखत जी होती त्यांच्यासोबत त्याच्यात आम्हाला दोघांना असं आभास झालं की फक्त त्यांना मदत करून त्यांचं जे हे चेहऱ्यावर स्माइलच बघून जे तुम्हाला भेटतं ते तुम्ही पैशांनी किंवा कशाने पण तुम्ही कमवू शकत नाही.
1: बरोबर
0: आणि म्हणूनच मग आम्ही प्रयत्न केलं आणि हे दोन्ही पण त्यांच्या कामासोबत बिझी असतात आणि ऍज अ मेडिकल स्टुडंट माझं पण खूप शेड्यूल टाईट असायचा पण त्याच्यातून आम्ही सगळ्यांनी वेळ काढला आमच्या फॅमिली सोबत पण सपोर्ट घेऊन आम्ही हे पुढे काम केलं आणि आज 8-9 इटरेशन्स किंवा वर्जन्स नंतर हा फायनल ऍप तयार झालाय ज्याच्यात पण अजून आम्ही 10-20 अजून वर्जन्स करणार
1: आहे. ते अजून कसं छान करता येईल याकडे तुमचा प्रयत्न आहे.
2: मोठी लिस्ट आहे आमच्याकडे एक.
1: अगदीच अगदीच. बरं मला सांगा की लेट्सी हे नाव तुम्ही कसं ठरवलं, त्यामध्ये काही स्टोरी आहे का.
0: लेट्सी हा आमचा फर्स्ट नाव डिसाईड नव्हता. आमच्याकडे 50 नावांची

0: लिस्ट आहे. आधी आम्ही विचार केला होता की संस्कृत किंवा मराठी किंवा हिंदीचा काहीतरी आपण नाव ठेवूया, पण त्याच्यानंतर आम्ही बघितलं की फक्त महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा ऍप नाही द्यायचा आहे, पूर्ण विश्वात आपल्याला हे प्रसार करायचं आहे आणि लोकांची मदत करायची. म्हणून आम्ही लेट्सी हा नाव ठेवलं, कारण की हा फक्त दोन सिलेबल्सचा एक छोटासा शब्द आहे आणि त्याच्याने आमचं जे उद्देश आहे ते एकदम क्लिअरली कळतं. लेट सी, सगळे बघूया. अँड सगळ्यांसाठी हे सोपं नाव आहे बोलणं पण शोधणं पण, आणि सगळ्यांना सर्व विश्वात हा नाव कळेल म्हणून आम्ही लेट सी हा नाव चूज केलं.
1: ओके, तर रोजस मला सांग, ऍप तर तुम्ही बनवलंय पण एखादी अंध व्यक्ती जेव्हा हे ऍप पहिल्यांदा वापरणार असेल तर त्या व्यक्तीसाठी हे कितपत सोपं आहे?
0: जे आता मार्केटमध्ये वेगळे वेगळे ऍप्स आहेत हे जे बनलेत जसं जेमिनाय असो किंवा चॅट जीपीटी असो, हे खूप छान ऍप्स आहेत, पण ते असं बघू शकतो आपण की ते एक सुपर कार आहे किंवा लक्झरी व्हेकल आहे आणि ते बनलेले फक्त त्याच्यासाठीच आहे. पण डिसेबल्ड लोक जेव्हा काही वापरतात त्यांना युटिलिटी जास्त महत्वाची असते.
1: तर आम्ही जे
0: आम्ही हे ऍप जे बनवलंय दृष्टीहीन किंवा कमी दृष्टीचे जे लोक आहेत त्यांना हे मदत होतो ह्या ऍपनी. तर सर्वात आधी विचार होता की एकच बटन ठेवूया, पण त्यांच्यासाठी आपण जसं बघू शकतो त्यांच्यासाठी फक्त हिअरिंग एक चांगलं सेन्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून आपण ते सॅच्युरेट नाही करू शकत.
1: बरोबर,
0: म्हणून आम्ही बटन्स पण टाकले. 5 to 10 minutes लागतात त्यांना शिकवल्यानंतर ते ऍप वापरू शकतात.
1: अच्छा, जेव्हा शिकवण्याची गरज आहे समजा,
2: शिकवण्याची गरज पेक्षा आपण असं म्हणू शकतो की हा ऍप वापरायला खूप सोपा आहे, पण ह्या ऍप काय काय करू शकतो, जी क्षमता काय काय ही खूप मोठी गोष्ट शिकायची. म्हणजे आता जसं मी सांगितलं की प्रिस्क्रिप्शन वाचणं झालं, तर हे अंध लोकांना माहित नसतं की हा ह्याचं उत्तर देऊ पण शकतो की कुठली गोळी आहे त्याचा. ही हा ऍप त्याची गोळीबद्दल माहिती सांगणं की ह्या गोळी कशाची आहे, ह्याची एक्सपायरी डेट काय आहे, नंतर प्रिस्क्रिप्शनवर ही कधी खायची, सकाळी की रात्री, तर असे जे प्रश्न विचारायचे तर हे क्षमता नाही. तर भाज्यांबद्दल सांगणं ही क्षमता,
1: त्यांना माहिती पाहिजे की हे काय काय
2: करू शकते. हा
0: म्हणजे फोन उघडणं आणि फक्त फोटो घेणं आणि कॉल लावणं हे खूप सोपं आहे, तसं तेवढं ऍप सगळे वापरू शकणार 1-2 मिनिटातच. पण ऍक्च्युअल त्याचं युटिलिटी काय आहे ते कळण्यात थोडं आम्हाला वेळ द्यावा लागतं, कारण की एज्युकेशनमध्ये ते त्याच्यात हे कन्वर्ट करू शकतात, त्यांचे नोट्स, हँड रिटन नोट्स, टेक्स्टबुक्स कन्वर्ट करू शकतात, कामात काही पण खत आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत वाचू शकतात, किचनमध्ये जसं यांनी सांगितलं भाज्या आणि दूध वगैरे काही खराब झालं की नाही ते बघू शकतो आपण, हेल्थकेअर मध्ये खूप सारे ऍप्लिकेशन आहेत. मग बाकी युटिलिटी ऍप्लिकेशन असेल जसं त्यांनी कपाट उघडलं आणि त्यांना बघायचं की काय कपडे घालायला पाहिजे. आता मोजे 8-10 ठेवले असणार, त्यांना कळणार नाही की कोणतं कोणतं आहे. ते विचारणार की लाल रंगांचे दोन्ही मोजे कुठे आहेत, तर तो सांगेल की एक इकडे ठेवलं एक इकडे ठेवलं, तो तो घेऊ शकतो. मग त्याच्यानंतर कपड्यांवर पण काही दाग आहे की नाही ते बघू शकतो. आणि एक खूपच छान फीचर डेव्हलप केलाय ह्यांनी आणि श्रीनिवासनी, ते आहे की तुम्ही व्हिडिओ घेऊ शकतात आणि विचारू शकतात की ह्या कमरेत काय कुठे ठेवलं. जसं मी हे पेन कुठं ठेवलं, लपून ठेवलं आणि हे व्हिडिओ घेतलं, तो सांगेल. आणि 5-10 मिनिटं आम्ही शिकवलं त्यांना, त्याच्यानंतर आम्ही त्यांचं गेम्स वगैरे त्यांना खेळायला हे घेतो, कारण की आम्ही काहीतरी लपवणार, मग ते फोटो घेऊन घेऊन व्हिडिओ घेऊन घेऊन ते शोधतात आणि मग त्यांच्यात मग ते तसं शिकतात. आणि एक अजून फीचर आहे जे खूप काही ऍप्समध्ये नाही आहे, ऑटो ट्रान्सलेट. तर बरेच जे लोक आहेत आपल्या महाराष्ट्रात ते फक्त मराठीच बोलतात.
1: बरोबर,
0: तर शिक्षणासाठी किंवा काही पण त्यांना इंग्रजी वगैरे टेक्स्ट भेटणार, तर ऑटो ट्रान्सलेटनी काय होतं, ते काही पण साईन बोर्ड, टेक्स्टबुक कशाचं पण फोटो काढणार, ते त्यांना उत्तर मराठीमध्येच भेट.
1: अरे वा, म्हणजे कोणत्या पण साईन बोर्डचा किंवा एखाद्या डॉक्युमेंटचा फोटो जरी काढला तरी ते तुम्हाला मराठीत सांगेल की हे काय आहे.
2: फक्त मराठी नाही, तुम्ही ट्रान्सलेट हिब्रू, चायनीज, रशियन कुठली पण भाषेचा फोटो काढेल तो, आणि जर तुम्ही तिकडे सांगितलं की मराठीत कर तो मराठीत करेल, इंग्लिश सांगितलं इंग्लिश
1: सांगाल त्या भाषेत.
2: तर अशी भाषेचा आपण हे केलंय की जसं भारत ह्याच्यामध्ये न्यायचं तर आपण हिंदी सगळ्या भाषा ह्याच्यात टाकणार आहेत नंतर, तर अशा भाषा असतात की तुम्ही बोलायचं त्याच भाषेत आणि उत्तर पण तुम्हाला त्याच भाषेत भेटेल.
1: अरे वा, खूपच छान. तर शौनक मला सांग की तुम्ही खूप कमी कालावधीमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण केलाय, तर या प्रोजेक्ट पूर्ण करत असताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या का आणि तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागलं का?
2: गायत्री, म्हणजे अडचण तर काही आली नाही, कारण की आता आपल्याकडे एआय आलं, तर एआयमुळे ऍज अ डेव्हलपर पण त्याला पण खूप साथ भेटते. तर अडचण म्हणजे फक्त हीच की आम्ही तिघं जॉब करतो, हा डॉक्टर आहे, ह्याची ह्याच्या परीक्षा असतात, नंतर आम्ही सगळ्या वेगवेगळ्या गावांमध्ये राहतो, मी पुण्यात, हा संभाजीनगरला आणि माझा मित्र बँगलोरला, तर मग तिघांचं तो एक होतं. आणि त्याच्यानंतर आमचं हे होतं की जसं सांगितलं की सगळ्या अंध व्यक्तींना जाऊन त्यांना हे एकदा इन्स्टॉल करणं, डेमो करणं, तर ह्याच्यासाठी आम्हाला सोबत येऊन मग त्यांच्या शाळेत

0: त्यांना त्यांचा वेळ घेणं, तर अशाच अडचणी होत्या. आणि आर्थिक मध्ये जर तुम्ही म्हटलं तर हे आपण एआय वापरतोय, तर ह्या आपला आणि हा गुगलचा एआय, त्याच्यामध्ये मग त्याची जी कॉस्ट आहे ती आम्ही आता आम्ही आमची भरतोय. पण ते असं झालंय की आता त्यांच्या चेहऱ्यावर जी हे बघितलं आम्ही हास्य, तर ती आम्हाला ती एवढी काही वाटत पण नाही आता, कारण की आम्ही पण आता जॉब करतो तर आम्ही एवढं देऊ पण शकतो आणि आम्हाला पण ते द्यायला एवढं छान वाटतंय की असं कधीच आम्हाला आर्थिक खर्चाचं काहीच नाही. हा, आणि ते त्याचं हे आपण तुलना करू शकत नाही की किंमत आणि त्यांची ह्याच्यावर.
1: बरोबर आहे, बरोबर. आणि तुम्हाला जे रिस्पॉन्सेस मिळाले तुम्ही जेव्हा शाळेमध्ये त्यांचा डेमो घेतला त्यानंतर तुम्हाला जास्त बेनिफिट झाला त्या ऍपमध्ये. अगदीच. तर शौनक मला सांग, ऍप विकसित करताना अंध विद्यार्थ्यांकडून किंवा शिक्षकांकडून तुम्हाला एखादा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला असेल किंवा अभिप्राय मिळाला असेल, तर त्यापैकी एखादा विशेष आहे का की ज्याने तुम्हाला अजून मोटिवेशन मिळालं?
0: विशेष तर पहिला मी म्हणेल माझे स्वतःचे वडील.
1: अगदीच.
0: ते जेव्हा ऑफिसमध्ये वापरतात आणि ते जेव्हा त्यांच्या ओळखीत जे बाकीचे सहकारी लोक आहेत त्यांना दाखवतात आवर्जूनी की हा माझ्या मुलांनी केलाय आणि हे किती वापरता येतो, तर ते ऐकून झाले तर अजून मला वाटतं की अजून काहीतरी करता येईल, अजून त्यांना हे दाखवता येईल लोकांना. दुसरं एक अजून एक होतं की माझे आत्याचे सासरे त्यांना पण ग्लुकोमामुळे दिसायचं कमी झालं आणि ते होते शिक्षक, तर त्यांना वाचण्याची पण खूप आवड होती. आणि तर त्यांना जेव्हा हा ऍप दिला तर ते जेव्हा वाचायला लागले तर त्यांनी मला स्वतःहून एक पत्र लिहिलं होतं की त्यांचं किती या वयात पण आयुष्य वापस एक नवीन भेटलं आणि कसं हा ऍप ते कविता लिहायचे, तर कविता हा समजून सांगायचा, कवितांवर एक नवीन टिप्पणी द्यायचा, तर ते ऐकून पण त्याला इतकं छान वाटायचं की त्यांनी एक स्वतः एक कविता लिहिली, एक पत्र लिहिलं आणि त्याच्यात त्यांनी जेव्हा तसं सांगितलं की कसं त्यांचं आयुष्य बदललंय तर ते एक खूप मोठा पुश होता.
1: अगदीच. म्हणजे त्याने तुला पण मोटिवेशन मिळालं आणि एक छान वाटतं की कोणी आपलं कौतुक करते, आपण जे केलंय त्याचं सार्थक
0: झालं आणि वापरतंय ते, वापरणारी गोष्ट आहे.
1: अगदीच, अगदीच.
2: आणि अजून एक आहे की जेव्हा आपण आम्ही ब्लाइंड स्कूलमध्ये गेलोय तिथं पहिल्यांदा जेव्हा तुम्ही ते ऍप देतात त्यांना, एका बालकाला नवीन खिलोना भेटला तर तसं त्यांचं जे जॉय म्हणू शकतात किंवा स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर येते, तर खूपदा त्यांना पहिल्यांदा कळालं की ह्या भिंतीचा रंग काय आहे किंवा त्यांचे मित्र दिसतात कसे. आणि ते शाळेमध्ये आम्ही गेलो होतो तर त्यांचं जे हॉल होतं तिकडं शिवाजी राजे, ज्योतिबा फुले, आंबेडकरचे चित्र होते आणि काही काही त्यांना अजून माहीत पण नव्हते कारण की त्यांनी कधी बघितले नाही
1: किंवा त्यांच्याबद्दल ऐकलं नसेल.
2: आणि त्यांनी मग फोटो घेऊन घेऊन विचारलं हे कुठून कुठं त्यांचं जन्म झालं, त्यांनी काय काम केलं आहे. आणि त्या
1: म्हणजे त्यांनी जर फोटो काढला तर ते त्या व्यक्तीचं पूर्ण माहिती देतात की ह्यांचा जन्म कुठे झाला, ते कोण होते, त्यांनी काय कार्य केलं,
0: ते तुम्हाला विचारायचं. आता हे आपलं शिकवायचं. आता त्यांनी फोटो घेतला आणि त्यांनी वरच्या भिंतीवर विचारलं की काय आहे, तर त्या ऍपनी सांगितलं इथं चार महारथींचे फोटो आहेत. माझा त्याच्यानंतर वापस एक त्यांनी प्रश्न विचारला की हे पहिले फोटो कोण, शिवाजी राजे, तर त्यांच्याबद्दल माहिती सांग. तर तो फक्त फोटोची पण माहिती सांगेल आणि जी ऑलरेडी इंटरनेटवर अव्हेलेबल आहे ती पण माहिती सांगेल.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला जितकं त्याला एक्सप्लोअर करता येईल ते आपल्यावरती.
0: आपल्यावर.
1: ओके.
2: ऍपवर जे एक ग्रीन बटन आहे तुम्ही त्याच्यासोबत काही पण जे तुम्ही चॅट जीपीटी किंवा जेमिनायवर फंक्शन आहेत, 1000-2000 तुम्ही देतात महिन्याचे प्रीमियमचं, ते सगळे फंक्शन आहेत आणि ते फ्री मध्ये आहेत.
1: अरे वा, खूपच छान. म्हणजे आपल्यासारख्या लोकांनी पण त्यांना तर फायदा होईलच, पण आपल्याला पण एखादी माहिती हवी असेल तर आपल्यासारखे लोक पण त्याला नक्कीच उपयोग करू शकतील असं मला वाटतं. तर शौनक आणि ओजस, आपण तुमच्या ऍपबद्दल बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली आहे, पण कार्यक्रमाच्या एंडिंगकडे आता वळत आहोत. तर मला सांग की तुमचा हा जो ऍप आहे लेट्सी ऍप, तो इन्स्टॉल कसा करायचा आणि तो ओळखायचा कसा?
2: लेट्सी हा ऍप जे आपला आहे ते गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहेत. बहुतेक मोर देन 100 डाउनलोड ऑलरेडी झालेले आहेत फक्त औरंगाबाद मधून.
1: अरे वा.
2: अँड हा ऍप 6 अक्षर आहेत, LETSEE, लेट्सी हे शोधायचं. असे नावाचे एक दोन अजून ऍप आहेत. आपण सूर्यासारखं दिसणारा चिन्ह जे आहे ज्याच्यात एक छोटा डोळा बनलेला आहे, हा ऍप आपण रेकॉग्नाइज करून डाउनलोड करायचा. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला नंतर नंबर देऊ, याच्यावर कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स देणार की हा कसं डाउनलोड करायचं आणि कसं हे वापरायचं. दोन नंबर आहेत, एक आहे शौनकचा नंबर ज्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात, 7796624225, आणि दुसरा नंबर श्रीनिवासचा आहे, ते आहे 9284029278. येल्लो किंवा पिवळ्या रंगाचा आमचा लोगो आहे. वेबसाईटची पण लिंक आम्ही फोनवर तुम्हाला अवेलेबल करून देणार. याच्यानंतर युट्यूबवर एक ट्युटोरियल पण असणार ज्याच्याने तुम्ही स्वतः पण शिकू शकतात की हे ऍप कसं वापरायचं. आणि तुम्हाला काही पण कष्ट येत हे दोन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पूर्ण माहिती आणि जानकारी देणार.
1: काही जरी अडचण आली तर तुम्ही

0: नंबरवर जर संपर्क केला कोणीही तर तुम्ही त्यांना पूर्ण माहिती देणार.
1: हा माझा वैयक्तिक नंबर आहे, तर काही कोणाला ऍप डाऊनलोड कसा करायचा, वापरायचा कसा, युट्यूबवरून पेक्षा व्यतिरिक्त काही अजून जाणून घ्यायचं आहे. आणि काही त्यांना सगळ्यात मेन म्हणजे जर त्यांना अजून काही फीचर्स हवे असेल ऍपमध्ये, त्यांना अजून काही वाटतंय की हे पण व्हायला पाहिजे,
0: अजून ऍड
1: करायचे असेल, तर हे म्हणजे आम्ही आवाहन करतो की खरंच तुम्ही कॉन्टॅक्ट करा, ताकि आम्ही जर तुमची एक अडचण ही सगळ्यांची अडचण आहे तर ती एकाला नीट करायसाठी सगळ्यांचाच फायदा आहे त्याच्यात.
0: नक्कीच. तर शौनक आणि ओजस, आज कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि तुमच्या लेट सी या ऍप विषयी आम्हाला माहिती सांगितली, आणि हा जो तुमचा उपक्रम आहे खूप छान आहे आणि खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल अशी आपण आशा करूयात. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आकाशवाणी हे जे माध्यम आहे ते आजही अनेक अंधश्रोत्यांसाठी अत्यंत जवळचं माध्यम आहे आणि खूप जण हे माध्यम ऐकतात. तर अशा श्रोत्यांना तुम्हाला आज आपल्या कार्यक्रमातून काय सांगावं असं वाटतंय?
1: त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगू की हा ऍप आवर्जून वापरा, आणि हा आम्ही बनवला तुमच्यासाठीच आहेत. आमचा फक्त एकच उद्देश होता की आवर्जून की तुम्ही डाऊनलोड करा, वापरा, काही फीडबॅक असेल तर सांगा, काही इश्यू असेल ते सांगा.
2: हा ऍप एकदम निशुल्क आहे. याच्यापेक्षा चांगली टीम, जे शौनक आणि श्रीनिवासनी हे जे ऍप बनवलं, ह्यापेक्षा चांगली टीम भेटू शकत नाही. आणि हा ऍप अजून खूप वर्जन येणार, तुम्ही आमच्यासोबत जोडा, आम्ही अजून तुमची काय सेवा करू शकतो तुम्ही सांगा. आणि मी हे आवाहन करतो की जास्तीत जास्त लोक हे ऍप डाऊनलोड करावे आणि ह्याचा हे टेक्नॉलॉजीचा एआयचा लाभ घ्यावा.
0: नक्कीच नक्कीच, खूप सारे जण हे ऍप डाऊनलोड करतील आणि त्याचा वापरही करतील. तर शौनक आणि ओजस, आज तुम्ही कार्यक्रमामध्ये आलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार.
1: धन्यवाद गायत्री. थँक्यू गायत्री आणि आकाशवाणीने आम्हाला ही संधी दिली याच्याबद्दल खरंच आभार.
2: धन्यवाद.
0: तर मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात शौनक सावरगावकर आणि डॉक्टर ओजस मुंदडा यांच्याशी साधलेला संवाद आणि लेट सी या ऍप विषयीची माहिती.
3: तर मित्रांनो, आवडली ना आजची ही मुलाखत?
0: हो, मला तरी वाटतंय आपल्यापैकी बऱ्याच जणांना आजची मुलाखत आवडली असेल. आणि मित्रांनो, आपल्यासारखेच समाजात असणारे काही तरुण समाजात बदल घडवून आणण्यासाठी असे काहीतरी ऍप्स बनवतात किंवा त्यांना मदत होईल असं काहीतरी काम करतात, हे बघून ना खूप छान वाटतंय.
3: खरंय. तर मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात ऐकूया छानसं गाणं.
4: मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
5: परवा भी कुणाची.

0: मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही सगळेजणही या कार्यक्रमातून प्रेरणा घ्याल आणि कोणाच्या आयुष्यात प्रकाश बनायचं नक्की ट्राय कराल.
1: मित्रांनो, आजचा दिवस फक्त माहिती घेण्यासाठी नाही तर एक विचार मनात ठेवण्यासाठी आहे. आपल्या जाण्यानंतरही आपण कोणासाठी प्रकाश बनू शकतो.
0: खूपच सुंदर विचार आहे. याबरोबरच आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण गायत्री देवडे
1: आणि मी मानस रोंघे
0: तुमचा निरोप घेतो. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजीत बनसोडे.
0: स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

0: फ्रेंड्स, बाय बाय फ्रेंड्स, नमस्कार।
1: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
2: ध्यानधारणा, योग साधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे। हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर।
3: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण। धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही।
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका। दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही।
4: मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला। ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी।

0: काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवस भर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्य घर डॉट जीओ

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे प्रधानमंत्री मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीत 461 अंकांची वाढ. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी याकरिता राष्ट्रीय चाचणी संस्थेने माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला असून ती दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामासाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन NTA केलं आहे. प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी यांची कारकीर्द सर्वात जास्त कालावधीची आणि देशाची सर्वांगीण प्रगती साधणारी ठरल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं 25 कोटी जनतेला दारिद्र्य रेषेच्या वर आणलं हा दशकातला चमत्कार असल्याचा उल्लेख संयुक्त राष्ट्रसंघानं केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा पुरवली तसंच शेतकरी सन्मान योजना, जनधन योजना अशा विविध योजनांच्या माध्यमातून गरीब शेतकरी महिला आणि तरुणांसाठी विविध योजना राबवल्या असं ते म्हणाले.
1: सुशासन आणि सुप्रशासन या दोन गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले.
0: गेल्या 12 वर्षात दूध उत्पादन 70% वाढल्या

मुळे आता आपला देश जगातला सर्वाधिक दुग्धोत्पादन करणारा देश ठरला आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. बारामती तालुक्यात कटफळ इथं 20 एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यात सर्व क्रीडा प्रकारांचा समावेश करावा, या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा आयोजित होतील यादृष्टीनं ही कामं करावीत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. ते आज पुण्यात विधानभवन इथं जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. येत्या काळात पर्जन्यमान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसंच पालखी सोहळ्याचा विचार करून स्पर्धा आयोजनाबाबत तारीख निश्चित करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेची आढावा बैठक सुद्धा घेतली. पुढच्या वर्षी आयोजित होणाऱ्या या सायकल स्पर्धेचा दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यंदा स्पर्धेचे 6 टप्पे आणि अंतर 1099 किलोमीटर असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेशातून अर्ज दाखल करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही, त्याकरिता अर्जदारानं निवडणूक आयोगाकडे जावं, असं न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती AS चांदूरकर यांच्या पीठानं सांगितलं. मीनाक्षी नटराजन यांनी तेलंगणात त्यांच्याविरुद्ध दाखल खटल्याची माहिती अर्ज करताना दिली नव्हती, असा आक्षेप मध्य प्रदेश भाजपानं घेतला होता. तो ग्राह्य मानून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्दबादल ठरवला होता. या निर्णयाला नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. 19व्या मीफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाविषयी NFDC अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत माहिती दिली. येत्या 15 ते 21 जून दरम्यान होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा प्रभादेवी इथं रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. या चित्रपट महोत्सवात 47 देशांमधले 144 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यंदा NFDC आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं मिफचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य चित्रपट महामंडळाची निर्मिती असलेले मराठी भाषेतले विविध माहितीपट या सोहळ्यात दाखवले जातील, असं महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पाटील यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं काल निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनीत झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर ते आजारी पडले होते, त्यामुळे त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल केलं होतं. काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची प्रसिद्ध नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. या स्पर्धेत तिने 2 कांस्य पदकं जिंकली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. उत्कृष्टतेचा ध्यास, शिस्त आणि सेवाभाव यांच्यावरच्या निष्ठेमुळे जसपाल राणा यांनी देशाला नेमबाजीत अढळ स्थान मिळवून दिलं होतं, असं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनीही राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होत आहे. उद्घाटनाचा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात बर्मिंगहॅम इथं रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सामना सुरु होईल. यंदा प्रथमच स्पर्धेत 12 संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या रविवारी बर्मिंगहॅम इथं पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरकडे कर्णधारपद आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज ब गटात यजमान कॅनडाचा सामना बोस्निया आणि हर्जेगोविना यांच्याबरोबर होणार आहे. टोरांटो स्टेडियमवर भारतीय प्रमाण वेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 सुरु होणार आहे. आज झालेल्या गट अ च्या सामन्यात दक्षिण कोरियानं झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव केला. याआधी काल झालेल्या उद्घाटनाच्या लढतीत

0: मेक्सिकोनं दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव केला. टर्कीमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात भारताच्या बी धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. 14 जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओ ये जिन यांच्याशी होणार आहे. पश्चिम आशियातला तणाव निवळण्याची आशा निर्माण झाल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1695 अंकांची वाढ झाली आणि तो 75528 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 461 अंकांची वाढ नोंदवत 23623 अंकांवर बंद झाला. कच्च्या तेलांच्या किमतीतल्या घसरणीमुळे गुंतवणुकीकडे कल दिसून आला. गेल्या 24 तासात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली तर कोकण आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी लक्षणीय वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट फेर परीक्षेसाठी पेपरचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवला. सुशासन आणि सक्षम प्रशासन हे मोदी यांच्या सत्ताकाळाचं मुख्य बलस्थान आहे असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं निधन. महिला क्रिकेट T20 विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात. आणि शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्समध्ये 1695 तर निफ्टीमध्ये 461 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

पामेला जैन आणि सहकारी यांच्या स्वरात बेटी बचाव गीत आपण ऐकलं. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, फिफाच्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. यानिमित्तानं ज्येष्ठ क्रीडा संपादक आशिष पेंडसे यांच्याशी विश्वचषक आणि एकूणच फुटबॉलविषयी आपला संवाद सुरू आहे. मेस्सी, रोनाल्डो यांचं भवितव्य, भविष्यातील स्टार कोण असतील याचा अंदाज, वर्ल्ड कप जेतेपदाची संधी कुणाला असेल याचं भाकीत, अशा मुद्द्यांवर आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत.
1: फुटबॉलच्या प्रेमाचा विषय निघालाय सर. जागतिक फुटबॉल म्हटलं, युरो, कोपा, अगदी कुठली स्पर्धा म्हटली ना, हे दोघं दोन माणसं आहेत जी सध्या एकामध्ये खेळत, कुठल्या स्पर्धेत खेळत असतील, कुठल्या मध्ये नाही खेळत असतील. ते दोन मॉडर्न ग्रेट म्हणजे लिओनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो. अनेक पिढ्या त्यांना बघून घडल्या आहेत, घडत आहेत आणि घडतील. दोघांचाही बहुधा खेळाडू म्हणून हा अखेरचा वर्ल्ड कप असू शकेल. त्यांचं वय बघता अर्थात आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. तर दोघांचं फिटनेस आणि प्रेम राहिलं तर ते आणखी पण खेळतील. पण त्यांचा एकूण सध्या फॉर्म याबद्दल तुमचं आम्हाला मत जाणून घ्यायला आवडेल. त्यांची कामगिरी कशी होईल, कितपत होईल, तुमचा काय अंदाज आहे याबाबत?
2: अगदी ती योग्य, म्हणजे मेस्सी आणि रोनाल्डो म्हणजे ह्या आपल्या दोन तीन पिढ्या या फुटबॉल प्रेमींच्या, मेस्सी आणि रोनाल्डो यामध्ये कोण म्हणजे ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम,
1: येस,
2: हा कोण, या सगळ्या वादामध्ये हिरवी उतरतात. तसं बघायला गेलं तर फुटबॉल विश्वालाच नाही तर उभ्या क्रीडा विश्वाला पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल सुपरस्टार, म्हणजे त्यावेळेला पेले असेल किंवा मोहम्मद अली असेल, नंतर किंवा नंतर ऑलिम्पिक मध्ये 10 out of 10 जिम्नॅस्टिक्स मध्ये मिळवणारी नादिया कोमिन्स्की असेल, मार्टिना नवरातिलोवा ही टेनिस मध्ये असेल. सो असे पेलेच्या माध्यमातून पहिला ग्लोबल स्पोर्ट, नंतर मायकेल जॉर्डन वगैरे सगळे बास्केटबॉलचे आहेत.
1: बरोबर,
2: हे सुपरस्टार. नंतर मॅराडोना हा आधुनिक फुटबॉल मधला सुपरस्टार असण्यासाठी की एक हाती संघाला विजय मिळवून देणं, की त्यांनी 86 तो वर्ल्ड कप मिळवून दिला, 90 तो फायनल पर्यंत पोहोचला, पण अनफॉर्च्युनेटली तो जर्मनीकडनं 1-0 पराभूत व्हावं लागलं. तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी खूप आवश्यक असतात. आपण क्रिकेटमध्ये बघतो 83 कपिल देव सुपरस्टार म्हणजे देवत्व आपण बहाल केलं, पहिला वर्ल्ड कप दिला. सुनील गावस्कर लिटिल मास्टर 10,000 बनवणारा पहिला तो मानव ठरला क्रिकेटमधला. नंतर आपण मास्टर ब्लास्टर सचिन बघितला, नंतर आता विराट, रोहित हे सगळे बघितले, आणि आता आपला 15 सूर्यवंशी आहे, वैभव
1: आहे.
2: तो हे सुपरस्टार कुठल्याही खेळासाठी आवश्यक असतात. आणि राईटली सेड, फुटबॉलसाठी रोनाल्डो आणि मेस्सी दिसाठी ग्रेटेस्ट सुपरस्टार फॉर सध्याचे जे 2-3 दशक आहेत. मेस्सीची स्वप्नपूर्ती झाली आहे. मी स्वतः मेस्सी फॅन आहे, त्यामुळे कतारमध्ये मी ते अनुभवलं, माझी स्वप्नपूर्ती झाली. मेस्सीनी फायनली जिंकला. पण मेस्सी रोनाल्डो वादामध्ये माझं सूत्र हॅशटॅग रिस्पेक्ट असं आहे की दोघेही खेळाडू, म्हणजे प्रत्येकाचे फेवरेट
1: असतात,
2: पण दोघेही खेळाडू

0: अतीव आदर आणि अतीव सन्मानाची भावना असली पाहिजे. कारण जसा मेसीलाल लिहिलंय कौशल्य आहे त्याच्यामध्ये ड्रिबलिंग कौशल्य आणि तो म्हणजे सगळ्यांना कळत असतो की तो अशी फ्री किक मारणारे किंवा असे ड्रिबल करून जाणारे पण कोणी आढळू नाही शकत.
1: बरोबर.
0: तसंच रोनाल्डोकडे तुफान फिटनेस, तुफान इच्छाशक्ती, जिंकण्याची ईर्ष्या हा सगळा रोनाल्डोचे स्थायी भाव आहेत आणि अपार कष्ट म्हणजे आपल्याला रोनाल्डोचं मोठेपण दिसतं किंवा तो ग्लोबल सुपरस्टार सो इंस्टाग्राम किंवा सोशल मीडियावरती सर्वाधिक फॉलो करण्यात येणारा पृथ्वी तलावरचा मानव म्हणजे रोनाल्डो आहे.

0: ती करतो, ती जाऊन त्याला आयपीएल जिंकता येतं, वर्ल्ड कप जिंकता येतं, तसं रोनाल्डोच्या बाबतीत आहे. त्यामुळे मेसीची स्वप्नपूर्ती झाली असल्यामुळे तो काहीसा आता निर्वाणीच्या साधारण मोडमध्ये असेल, पण रोनाल्डोची हंगर आणि त्याची जी भूक आहे, ती जिंकण्याची जिद्द आहे, ती अफाट असेल या वर्ल्ड कप मध्ये. पण फुटबॉलचं अजून एक वैशिष्ट्य आहे, हे सगळे स्टारला बरोबर घेऊन फुटबॉल जातो, ना की स्टारच्या मागे फुटबॉल धावतो.
1: बरोबर.
0: थोडा आमचा क्रिकेट आणि फुटबॉल प्रेमींमधला कायमचा वाद आहे की क्रिकेटने कायम एक स्टार मोठं करतं आणि त्याच्या मागे गुडघे टेकत जातं. फुटबॉल हा किती मोठा स्टार असला, म्हणजे ब्राझीलचा नेमार, तो समजा ट्रेनिंगला उशीरा आला की त्याला एक दिवस बाहेर बसवण्यात येतं, आपण वर्गाबाहेर बसवतो. तसं किंवा गेल्या वर्ल्ड कपला कतारला मी स्वतः बघितलंय, रोनाल्डोचे त्यांच्या प्रशिक्षकाची वाद झाली, त्याला त्यांनी मॅचला खेळवलं नव्हतं, सेकंड हाफ मध्ये बदली केलं, एका मॅचला त्याला मिनिटानंतर बदली केलं. सो फुटबॉल मध्ये स्टार कितीही असला तरी तू जेव्हा मैदानात उतरतो, संघाचा भाग असतो, त्यावेळेला तू इतर 10 खेळाडूंप्रमाणे तो असतो. आणि हे दोन्ही जे ग्रेट्स आहेत, दे आर व्हेरी मच टीम प्लेयर, संघ विजयी व्हावा यासाठी सर्वतोपरीने मेहनत घेणारे आहेत. आता मी मेसी फॅन असलो तरी दिस टाइम इट्स फॉर रोनाल्डो असं वाटतं आहे. लकीली ड्रॉजही तसे पडलेले आहेत. पोर्तुगालचा संघ सुद्धा तसा बऱ्यापैकी गुणवान आहे, त्यांचा डिफेन्स तगडा आहे. सो यू नेव्हर नो. पण ही एक अमेरिकेतल्या ब्रँड मार्केटिंगचा तिथे बोलबाला असतो. त्या वर्ल्ड कप साठी रोनाल्डो, मेसी हे पोस्टर बॉईज ज्याला म्हणता येईल, ते असणं हे चार चार लगावणार आहेत.
1: बरोबर. सर आता बोलताना तुम्ही आणखी एक मुद्दा थोडा स्पर्श केला आणि तो म्हणजे पिढ्या सांगितल्या, मॅराडोना असतील, पेले असतील, पेले मॅराडोना, मग रोनाल्डो वगैरे. तुम्ही बोलता बोलता क्रिकेट आणि टेनिस मधल्या पण काही पिढ्यांकडे लक्ष वेधलं, तसंच टेनिस मध्ये आता पण झालं की जसं फेडरर आणि जोकोविच गेला किंवा नदाल गेला, तर सिनर आणि अल्कराज आलेले आहेत, तसंच भविष्यातले मेसी रोनाल्डो कोण असेल, म्हणजे यंदाच्या स्पर्धेतून अशा कोणत्या खेळाडूंवर आम्ही फुटबॉल प्रेक्षक म्हणून नजर ठेवू की बाबा सरांनी हे काहीतरी लक्ष वेधलंय तर ह्यांची कामगिरी जरा लक्ष ठेवूया, असं तुम्ही काही खेळाडू सांगू शकाल का?
0: आहे नक्कीच. म्हणजे प्रत्येक वर्ल्ड कप हा एक टप्पा असतो की ज्या वेळेला जुने हे सगळे खेळाडू एक रिटायर होतात आणि नवीन खेळाडू उदयाला येतात, तर या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा नक्कीच तो टप्पा आहे. आणि त्याचं मी कारण जसा उल्लेख हा वैभव सूर्यवंशी, स्पेनचा वैभव सूर्यवंशी म्हणून करतो आहे, तो म्हणजे लमिन यमाल हा खेळाडू आहे, बार्सिलोनाकडनं खेळतो आणि अवघ्या 17 वर्षीय तो आहे, ऑलरेडी तो स्पॅनिश विजेता झालेला आहे आणि मेसीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि तसंच त्याचा लिलेया खेळ सुद्धा आहे, म्हणजे डाव्या पायाने तो ड्रिबलिंग करत तो शॉट्स मारतो गोलला आणि तो अत्यंत चपळ आहे, टीम प्लेयर आहे आणि त्याच्यामुळे त्याला या वर्ल्ड कपचा स्टार म्हणून बघितलं जातं. तसंच फ्रान्सचा एक डिझायर डिव्हे म्हणून आहे की जो आता पीएसजी म्हणजे पॅरिस सेंट जर्मन हा फ्रेंच टीम जी चॅम्पियन्स लीग दुसऱ्यांदा जिंकली, जसं आरसीबी बॅक टू बॅक जिंकली, तसं सो त्या पीएसजीचा हा स्ट्रायकर आहे, तोही अतिशय चांगला आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष आहे. ब्राझीलचा एंड्रिक म्हणून आहे, तोही 19 वर्षाचा अगदी नवीन उमदा वेगवान खेळाडू आहे, त्याच्यावरती पण लक्ष असेल. आणि याच्या जोडीला अजूनही 2-3 खेळाडू आहेत की ज्या वर्ल्ड कप मध्ये चमकतील, ते आहेत जर्मन खेळाडू जेमिल मुसियाला म्हणून आहे, तो अत्यंत स्किलफुल प्लेअर आहे आणि तो सुद्धा या वर्ल्ड कप मध्ये खूप चमकदार कामगिरी करेल जर्मन स्ट्रायकर म्हणून. तसंच जर्मनचा विट्स म्हणून आहे, फ्लोरियन विट्स, हा 23 वर्षाचा आहे, थोडा वयाने जरी मोठा असला तरी सुद्धा त्याचं सुद्धा कौशल्यपूर्ण खेळ, त्याचं पासिंग हे बघावं असं आहे. त्याच्यामुळे हे काही नवीन खेळाडू आहेत की ज्यांची छाप या वर्ल्ड कप वरती पडेल असं मानलं जातंय किंवा अशी चिन्ह आहेत. पण याच्याच जोडीला किलियन एम्बापे, जो फ्रान्सचा अटॅकिंग प्लेअर आहे, जोरदार तो धाव घेतो, जोरदार फटके मारतो आणि तो आता फक्त 25 वर्षाचा आहे रे, म्हणजे तो 2018 साली रशियामध्ये फ्रान्स वर्ल्ड कप जिंकले त्यावेळेला तो पेले सारखाच 18 वर्षाचा होता. 4 वर्षानंतर म्हणजे 2022 ला ते फायनलला पोहोचले. सो म्हणजे गेली 2 वर्ल्ड कप तो फायनल पर्यंत पोहोचतो आहे आणि या वर्ल्ड कपला तोही म्हणजे 24-25 वर्षाचा आहे, म्हणजे तो फार काही बुजुर्ग आहे त्यातला भाग नाही, पण म्हणजे ही ऍट द पीक ऑफ हिज करिअर, त्यामुळे तोही या वर्ल्ड कपचा स्टार होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. एरिन हॉलंड हा मॅनचेस्टर सिटीकडनं खेळतो, क्लबकडनं, पण तो नॉर्वेचा खेळाडू आहे, तोही अर्धांड आहे, 6'6" आहे, त्यामुळे तो मोठा वाटतो, पण त्याचं वय ही 24-25 आहे आणि त्याच्यामुळे यंदाचे जे कोणी डार्क हॉर्सेस म्हणतात म्हणजे धडाकेबाज कामगिरी करून अगदी क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचू शकतील, ही संधी यावेळेला नॉर्वेला आहे आणि तसंच सेनेगलला सुद्धा, आणि त्या ह्याच्यामध्ये हॉलंडकडे आपलं

0: लक्ष नक्कीच जाईल. त्यांनी इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये आता टॉप स्कोर होण्याचा बहुमान देखील मिळवलेला मँचेस्टर सिटी कडनं खेळताना. सेनेगलचा मी उल्लेख केला, सेनेगलचा 18 वर्ष म्हणजे सेनेगलचा मेस्सी म्हणून ज्याला म्हणतात की इब्राहिम एम्बाया म्हणून आहे, त्याचा सुद्धा खेळ, त्याचा वेग हा अतिशय तो प्रभावी फॉरवर्ड आहे. तो हे सगळे खेळाडू या वर्ल्ड कपचे उदयोन्मुख स्टार हे ठरू शकतात.
1: सर मगाशी आपण बोलताना चर्चांमध्ये तुम्ही सुरेख उल्लेख केला की फुटबॉल मध्ये स्टार असतात पण ते संघांना घेऊन पुढे चालतात किंवा एक्झिट होऊन दिसतात. आता आपण जसं भविष्यातले डार्क हॉर्स बद्दल म्हणत होतो तसंच या यंदाच्या स्पर्धेतला कोणता संघ फेवरेट आहे किंवा अंडर डॉग कोण आहे, कोण एखादा संघ असा येईल की जो मागून येईल आणि जोरका झटका धीरेसे देऊन जाईल, अशा काही संघांकडे तुम्ही लक्ष वेधान आमचं?
0: म्हणलं तसं नॉर्वे तर आहेच, म्हणजे हॉलंड आहे, अजून 2-3 युरोपमध्ये खेळणारे चांगले त्याचे सहकारी आहेत. फुटबॉल जरी सांघिक खेळ असला तरी सुद्धा एक तुझ्या टीम मध्ये जर स्टार खेळाडू असेल ना तर तुझ्या लाईनअप आणि त्या किक ऑफ साठी तू उभं राहताना प्रतिस्पर्धेवरती एक मानसिक दबाव यायला खूप एक त्याची मदत होते. त्याच्यामुळे तशा अर्थाने हे स्टार खेळाडू त्या संघाला पुढे नेतात. सेनेगलला खूप चांगली आणि याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, तुझा संघ किती क्षमता आहे आणि ड्रॉ तुला कसा मिळतो आणि त्यानुसार तू पुढे मार्गक्रमण कसा करू शकतो बाद फेरी आणि त्यानंतर. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या पाहायला लागतील. सो सेनेगल आणि नॉर्वे या दोन संघांना तू म्हणला तसं धडक मारून डार्क हॉर्स किंवा जायंट किलर बनण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आशियातले म्हणले तर जपान आणि कोरिया हे संघांवरतीच आपलं आव्हान आहे. सौदी अरेबिया येस गेल्या वर्ल्ड कप मध्ये त्यांनी सलामीच्या सामन्यात मेक्सिकोच्या अर्जेंटिनाला पराभूत केलं होतं. 2034 वर्ल्ड कप सौदी अरेबियामध्ये होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी संघ बांधणी खूप चांगली केलेली आहे. पण जपान कोरिया दे आर दी प्रूव्हन व्हेटरन्स ऑफ एशियन फुटबॉल आणि त्यांचे सुद्धा सगळे खेळाडू युरोपमध्ये कमालीचे यशस्वी होत आहेत, त्यांच्यावरती लक्ष असेल. पण मी सगळ्यांना सांगेन की बोस्निया आणि हर्झेगोविनिया हा जो संघ आहे त्यांनी इटलीला प्ले ऑफ मध्ये पराभूत करून जो स्पर्धेत आलेला आहे त्याच्यावरती कदाचित माझं लक्ष असेल. कारण मी म्हणलं तसं इटलीला पराभूत करून स्पर्धेत येणं ही सोपी गोष्ट नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे तो एक फिटनेस आहे, त्यांच्याकडे मेंटल स्ट्रेंथ आहे इटली सारख्या डिफेन्सने मजबूत असलेल्या संघाला पराभूत करून यायची. आणि त्यांचा ग्रुप सुद्धा तुलनेने कमकुवत आहे, म्हणजे कॅनडा आहे, बोस्निया, कतार आणि स्वित्झर्लंड. सो त्याच्यामध्ये ते कदाचित पुढे वरती येऊन काही चमत्कार घडवू शकतील असं वाटतंय. पण बाकी सध्या तरी या सगळ्या मुख्य आपले ज्याला चार अट्रॅक्शन म्हणतो त्या सगळ्या संघांचा बोलबाला राहील अशी चिन्ह आहे.
1: बरोबर सर, तुम्ही आत्ताच बोलताना खूप चांगल्या खेळातल्या एक काही गोष्टींकडे लक्ष वेधलं. डिफेन्स असेल, मग अशी तुम्ही ड्रिबलिंग बद्दल म्हणत होतात, आक्रमण असेल. पण पूर्वी स्पेनचं नाव ऐकल्यानंतर मी ज्या पिढीतला आहे इकर कॅसिलास तेव्हा तो टिकी टाका त्यांची एक शैली होती, ती फेमस होती. सध्या अशा कुठल्या शैली आहेत संघांची म्हणजे आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल आणि ते आम्ही नक्कीच ऑब्झर्व करू स्पर्धे दरम्यान?
0: कसं आहे आपल्याकडे म्हणजे शास्त्रीय संगीतात जशी घराणी असतात ना, फुटबॉल मध्ये सुद्धा ही घराणी असं म्हणता येईल त्याला. ती असा डोकावताना याची सुरुवात झाली ती जोगा बोनिटो म्हणून. ब्राझीलचा जो संघ आहे त्याचा हा म्हणजे एखादा नर्तक जणू एखादा नृत्य करतो अशा पद्धतीचं ते चेंडू बरोबर एखादा डान्सच करतात आणि असे लिहिले ते चेंडू कधी पास करतात, कधी तू बायसिकल किक पेलेची जी फेमस डोक्यावरती पायली उंची किक मारतात, टाकेनी बॉल मारतात. हे चेंडूची जादू करणं चेंडू बरोबर हे ब्राझीलचं आहे जोगा बोनिटो आणि त्याचा हा पोर्तुगीज शब्द आहे आणि त्याचा अर्थ म्हणजे खेळाचा आनंद लुटा. ब्राझील हे खेळाचा आनंद लुटण्याच्या नादामध्ये अनेकदा ते काय सांगतात, त्यामुळे ते थोडं असं त्यांच्यामध्ये आता व्यावसायिकपणा आलाय. त्यांनी या जोगा बोनिटोला खरं व्यावसायिक फुटबॉलची जोड दिलेली आहे आणि ब्राझीलची जी परंपरा आहे म्हणजे सौदीला ब्राझील ऑफ एशिया म्हणतात, इतका तो एक प्लेअर असलेला आणि एक लयबद्ध खेळ म्हणतात. तसाच दुसऱ्या टोकाचा खेळ म्हणजे टोटल फुटबॉल की जो हॉलंड आणि जर्मनी सारखे संघ खेळतात, त्याच्यामध्ये तू एखादा जॉमेट्री सारखं काटकोण त्रिकोणाच्या इमेजेस आखाव्या, तसं हा यांनी पास याला द्यायचा, त्यांनी तिकडे द्यायचा, त्यांनी इथे द्यायचा असं ड्रिल. सो म्हणजे तू काही करायचं नाही, रस्ता लगाव आणि तू ते ग्राउंड वरती तू ते एक्झिक्यूट कर, त्याचे अंमलात आण तू आणि तसे तू बोल ना अशा पद्धतीचं. पण त्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की प्रत्येक खेळाडूला कुठल्याही पोझिशनला खेळण्याची क्षमता असावी लागते, म्हणजे फुटबॉलमध्ये गोलकीपर, बचावपटू, डिफेंडर, मध्यफळीतले खेळाडू आणि फॉरवर्ड अशा साधारण पोझिशन असतात. मॉडर्न फुटबॉलमध्ये कुठलाही खेळाडू कुठेही खेळायला आणि दोन्ही पायांनी उजवा पाय असेल, डावा पाय असेल, फिल्डिंग करणं असेल, हे सगळं टोटल फुटबॉलमध्ये अंतर्भूत आहे.
2: श्रोते हो, दोन भागांच्या या मुलाखतीद्वारे आपण फुटबॉल

विश्वचषक स्पर्धा, त्यातले संघ, विविध खेळाडू याविषयी जाणून घेतलं. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुशीला वेंगुर्लेकर, लेखन आणि समन्वय विनायक राणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: श्रोतेहो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्झ वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 22 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 12 जून 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. मनी करावे एकची चिंतन, पाणी म्हणजे आहे जीवन. सुविचार पुन्हा एकदा. मनी करावे एकची चिंतन, पाणी म्हणजे आहे जीवन. हा होता आजचा सुविचार. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत मुक्काम कदमवाडी पोस्ट निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी अभिजित यादव यांची फायद्याची नैसर्गिक शेती याविषयी श्रेया गुलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंना, ज्यावेळेला आपण पारंपरिक शेती करतो त्यावेळी ती बहुधा नैसर्गिक शेतीवर आधारित असते. म्हणजे पारंपरिक शेती जी पूर्वांपार आपल्या पिढ्यांना पिढी चालत आलेली आहे, तर ती जी शेती आहे ती नैसर्गिक पद्धतीची शेती आहे. मधल्या काळामध्ये रासायनिक खतांचा वापर म्हणा किंवा इतर पद्धती वापरल्यामुळं ही नैसर्गिक शेती थोडंसं मागं पडली होती. पण आता परत एकदा उत्पादनाची गुणवत्ता चांगली यावी किंवा विषमुक्त शेती करण्याकडं बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे, आणि त्यासाठी नैसर्गिक शेती हा एक उत्तम पर्याय आहे. नैसर्गिक शेती म्हणजे थोडक्यात की निसर्गामध्ये जे आपल्याला मिळते तेच निसर्गाला परत द्यायचं आणि त्याच्यावर आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीनं घ्यायचं. तर अशा पद्धतीनं शेती करणार खटाव तालुक्यातले निमसोड जवळच्या कदमवाडी गावातले आत्मनिर्भर शेतकरी अभिजित यादव आज आपल्याकडे आलेले आहेत. ते खरं तर आर्मीमध्ये नोकरीला होते आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब केलेला आहे चांगल्या पद्धतीनं. ते 2018 पासून शेती अशा पद्धतीनं करतायत. कशा पद्धतीनं त्यांना फायदा झालाय, काय काय त्यांनी शेतीमध्ये बदल केलेत, हे आज आपण आजच्या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: सर 2018 पासून तुम्ही नैसर्गिक शेतीकडे वळालेला आहात, त्यावेळेला तुमच्या शेतीची परिस्थिती कशी होती आणि कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही या शेती या व्यवसायाकडे वळालात?
2: नमस्ते मॅडम. मी 2018 ऑक्टोबरला आर्मीतून रिटायर झालो. तोपर्यंत माझे आई आणि वडील, माझं वडील पण एक सर्व्हिसमॅन होतं,
1: बर,
2: त्यांच्यानंतर आई माझी सगळी शेती सांभाळत होती. आईला कसं होत होतं, एवढा पाठबळ नव्हतं, मग जनावरं ही नसल्यामुळे का नाही, ते आई रासायनिक शेती आणि वडील पण रासायनिक शेती करत होते.
1: बर.
2: मी 2018 एक 2-3 महिने बघितलं त्यांची परिस्थिती, पण त्यांचा आवक रासायनिक खताचा वापर होता. जी गोष्ट वापरायची होती ती कॅल्क्युलेशन वापरत नव्हती, म्हणजे त्याचा खर्च जास्त होत होता. मी 2019 सुभाष पालेकर सरांचं व्याख्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे जे शिबिर होत ते अटेंड म्हणजे करत होते, त्यांची मी शिबिर पूर्ण पाहायचो कारण मला एवढ्या लांब जाण्याची पण होत नव्हतं. त्यांनी शिबिर अटेंड करायचो आणि त्यातनं मी विचार केला की सुभाष पालेकर नैसर्गिक शेती, झिरो बजेट नैसर्गिक शेती हा पर्याय तर आपल्या आजोबा पंजोबापासून आलेला म्हणजे काळ आहे. म्हणजे 90च्या दशकापर्यंत किंवा 2000 पर्यंत आजोबा होते आमचे, तोपर्यंत सगळे शेती हा युरियाच फक्त मिळत होता. म्हणजे शेतात असे विषय नव्हता की कुठले रासायनिक खत येत नव्हती, कीटकनाशक येत नव्हते, तणनाशक नव्हते. ही 2000 पासून ते 2025 या कालखंडात 25 वर्षांमध्ये रासायनिक खतांचा पूर्ण शेतकरी वापर करते. मी आल्यानंतर बघितलं बांधाला तणनाशक मारणं, त्याच्यामुळे ती हुमणी वाळवी परत ना शेतामध्ये येणं, या गोष्टी मी अभ्यास केला काही वेळ, पण घरच्यांचा पण त्याला विरोधच होता मॅडम. पण मी एक

0: ठाम निर्णय घेतलेला की आता आपण थांबायचं नाही. नैसर्गिक शेती हा आपला देश, सुभाष पालेकर सर आपले गुरु क्षेत्रात. माझ्याकडे देशी गाय नव्हती, मी देशी गाय माझ्या बहिणीनं मला गिफ्ट केली, तिथून माझी सुरुवात झाली त्या देशी गायपासून.
1: म्हणजे तुम्ही थोडक्यात म्हणजे माहिती घेतली कशा पद्धतीनं आपल्याला नैसर्गिक शेतीकडे जायचंय आणि जी पारंपरिक शेती आहे त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. मग आता सुरुवातीला ज्या वेळेला आपण असं ठरवतो त्यावेळेला किंवा एखादी गोष्ट करायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये अडचणी भरपूर येतात, तर काय काय अडचणी आल्या ह्या नैसर्गिक शेतीकडे जाताना?
0: नैसर्गिक शेतीकडे जाताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे मॅडम, आपण निसर्ग तत्वावर जगाय मागतोय पण आता रासायनिक खतामुळे शेजारी काय करतोय त्याला जे अपडेट लगेच पाहिजे त्या गोष्टी वापरतोय, पण आपल्याला शेजाऱ्याचा बांध बांधोऱ्याला जे मारलेलं औषध आहे त्याच्यापासून पण आपल्याला त्रास होतोय. ते कसं वाचवायचं, त्याच्या शेतातल्या वावरात कशा नाही आल्या पाहिजे त्या ह्याच्याविषयी म्हणजे पुरेपूर्ण बांध बांधोर ही ते व्यवस्थित करून घेतलं. पहिलं मोठं बांध बांधोर करून घेतलं की त्याच्या जे रासायनिक अन्नद्रव्य आहे ती आपल्या वावरात येऊ नये म्हणून.
1: बरं, आणि तुमचं क्षेत्रही बऱ्यापैकी आहे, 10 एकर शेती आहे. मग याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा बांध बंदस्त तर करून घेतली की ज्या योगे आपल्याला शेजारच्या रासायनिक खत म्हणा किंवा तणनाशक म्हणा याचा आपल्या शेतीवर परिणाम होऊ नये, पण हे असं लगच्या लगेच नाहीच होत, म्हणजे त्याला थोडासा कालावधी
0: लागला. 6 वर्ष लागलेत मॅडम. आता 2019 जानेवारी म्हणजे 18 एंडिंग पासून आतापर्यंत मी एकही रासायनिक खताची फवारणी, एकही तणनाशक नाही आणि कुठल्याही म्हणजे असं कीटकनाशक विकत आणलेलं बाजारात तुम्हाला मिळणार नाही. कारण माझा एक विषय आहे की एकदा मी घेतलेलं वचन आहे का नाही ती लास्टपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी पाळणार माणूस.
1: बरोबर,
0: म्हणजे नैसर्गिक शेती हा माझा ध्यास आहे. मी माझ्या शेतात एक वेळ नाही पिकलं म्हणजे एक वेळ माझा प्लॉट जरी बसला तरी माझ्याकडे म्हणजे सहन करण्याची ताकद आहे. माझी जिद्दच आहे की मी निसर्ग तत्वावर शेती करणार.
1: बरं, मग आता कोणकोणती पिकं या याच्यावर तत्वावर तुम्ही घेत?
0: आता माझ्याकडे आता रब्बी हंगामात खपली गहू, माझा 3-3.5 एकर खपली गहू होत.
1: बरं,
0: त्याचं उत्पादन मला नाही म्हणलं तरी इकरी 15-17 क्विंटलच्या आसपास इकरी उत्पादन होत
1: आणि त्याचा दर पण चांगला आहे
0: आणि मी स्वतः दर ठरवतो. माझा विषय वेगळा आहे थोडा, म्हणजे मार्केटच्या हिशोबाने मी कुठलाही दर ठरवत नाही. मार्केटला दुसरा आपल्या दर करते तसा माझा विषय नाही, मी जे ठरवेल मला योग्य वाटेल. आता तुम्ही रासायनिक खपली गहू तुम्ही 110-120 रुपयानं म्हणजे घेऊ शकताय. मी 150-250 रुपयाच्या किलोच्या भावानं खपली गहू विकतो बाजारात. कुठेही तृणधान्य महोत्सव असेल, सातारा जिल्हा कृषी विभागाच्या मार्फत, खटाव तालुका कृषी विभागाच्या मार्फत, म्हणजे मला निमंत्रण दिल्यागत निमंत्रण देऊन माझा स्टॉल तिथं बुक असतो पहिलाच.
1: बरोबर, कारण तुम्ही गुणवत्ता ही चांगल्या पद्धतीनं राखलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला मागणी पण तितक्या याचा आहे. पण आता ही गुणवत्ता सातत्यानं राखणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्या शेतीमध्ये लागवडीच्या दृष्टीनं म्हणा किंवा त्याच्या पिकांच्या वाढीच्या दृष्टीनं म्हणा वेगवेगळे बदल करणं आवश्यक आहे. मुळात जमिनीची तयारी कशा पद्धतीनं केली? कारण आतापर्यंत तुम्ही म्हणताय की पारंपरिक शेती होती त्यामध्ये रासायनिक खतांचा वापर केला गेला होता, म्हणजे अर्थातच ती जमिनीची जी गुणवत्ता आहे ती नक्कीच व्यवस्थित नव्हती, त्यामध्ये सेंद्रिय कर्ब वाढणं खूप महत्वाचं आहे. मग ही जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं?
0: मॅडम, मी जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी माझ्याकडे देशी गाय नव्हती, ती देशी गाय माझ्या दारी आली. ही सगळ्यात मोठं श्रेय आहे माझ्या, म्हणजे गोट्याचं किंवा शेतीचं भाग्य उजाळलं माझ्या. देशी गायच्या गोमूत्रापासून शेणापासून मी आता 6 वर्ष झालं कंटिन्यू शेती करतोय. जेव्हा मी का नाही देशी गायचं गोमूत्र आणि शेण, मॅडम हकीकत सांगतोय, जेव्हा मी गाडीवर टू व्हीलरवर ती कॅन बांधायचो ना तेव्हा माझ्याकडे लोक हसायची, म्हणायची येड लागले का काही घेऊन निघाले या. पण तीच जमीन आता माझी त्यांना चालायला येत नाही, त्यांनी माझ्या जमिनीतनं चालवून दाखवावं. एका एकरात 300 फुटाचं म्हणजे लांबी आहे, त्यातनं त्यांचा घाम निघणार. माझ्या देशी गायीनं मला ही दिलेला आहे की जमीन कशी ताकदवार बनवायची. बांध कधीतरी जाळतो कारण बांधाला जाळणं जरूर आहे, उन्हाळी बांध मी पर्यायानं जाळतो, नाहीतर सगळे बांध भांगल करून घेतो मॅडम. म्हणजे लेबरचा विचार करत नाही मी, निसर्ग तत्वावर भांगल नाही करतो, त्या निविष्ट आहे त्या का नाही तिथंच गाड्याचा प्रयत्न करतो, नाहीतर ते जे खाणारे गोर आहे त्यांना माझ्या गोरासनी ती निविष्ट जाती, त्याच्या माध्यमातून तेच शेण माझ्या आणि परत ना शेतीत येत.
1: आता ही जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी तर तुम्ही या पद्धतीनं करताय की जे बांधावर तण म्हणा किंवा काही जे उगवलं असेल किंवा शेतीतलं

0: पीक आहे ते परत शेतीमध्ये गाडणं, मग याचा उत्पादन खर्च किंवा खतांच्या खर्चाची बचत होण्यावर कसा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो याचा?
1: ती निविष्ठा आहे त्या का नाही, त्या निविष्ठा लगेच कुजत नाही त्या, त्याला म्हणजे सातत्यानं पाणी देणं, जीवाणु कल्चर देणं, म्हणजे आता एक डिकम्पोजरचा आपण वापर करतो आपण ते कुजवण्यासाठी, लवकर कुजवण्यासाठी, आणि मातीची गुणवत्ता त्यातनं वाढते ते आपल्याला कळत नाही, म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप कळतं की बाबा आपल्या पिकामध्ये कुठलं पानं ही झालंय का पिवळं झालंय का, असं माझं 6 वर्षात निदर्शनात सुद्धा आलं नाही
0: जेव्हापासून
1: मी त्या गोष्टीत येतोय का नाही, नाहीतर कुठेतरी असं पिवळसर वाटतं, कुठं सेंड फळ आलेलं दिसतं, अशी माझी कुठली म्हणजे भाजीपाला पण होत नाही आणि ऊस पण होत नाही, आणि खपली गावाला तर मी दिवस रात्र त्याच्यावरती जीवाणू कल्चर पाण्यावाटी दाऱ्यावाटी मी सोडलेलं असतं, त्यामुळं 8 दिवसानं 10 दिवसानं जर पाण्याची पाळी आली तरी ती जीवाणू कल्चर माझं ड्रम ड्रम कंटिन्यू, म्हणजे एका एकराला माझा एक एक ड्रम तिथंच अवेलेबल आहे मॅडम, तयारच आहे, फक्त निविष्ठा शेण गोमूत्र आणि जे कल्चर आहे ते तिथंच तयार कंटिन्यू राहतं, म्हणजे त्याचा मला जास्त हरासमेंट होत नाही.
0: मग आता ह्या सगळ्या ज्या आहेत किंवा शेणखत म्हणा किंवा गोमूत्र म्हणा, तुमचं 10 एकर जेवढं क्षेत्र आहे त्याला पूर्ण पण महत्वाचं आहे, तुमच्याकडं सुरुवातीला एक गाय होती, मग पशुधन वाढवलं आणि पशुधन वाढवलं?
1: मॅडम पालेकर सरांनी सांगितलेलं आहे, एक गाय तुमची जमीन जिवंत समृद्ध आणि शक्तिशाली बनवू शकते,
0: त्याच्या याच्यावर तुम्ही नैसर्गिक
1: शेती करता.
0: आता हे ज्या वेळेला आपण नैसर्गिक शेती करतो त्यावेळेला जमिनीची तर गुणवत्ता वाढतेच, पण पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं तुम्हाला अनुभव आला?
1: हा मॅडम असं आहे, जोपर्यंत आपल्या अंगात इम्युनिटी पॉवर आहे का नाही तोपर्यंत आपल्याला कुठलाही रोग राय होत नाही. तसंच आपली माती काळी आहे तिला जर ताकदवर बनवली तर तिच्यावर कुठलाही रोग पडत नाही, ह्याच्यावर कुठलाही रोग पडलेला नाही आतापर्यंत, जरी पडला असेल तर एक प्रकारे मावा जे वर्ण मावाचा एक कीड आहे मावा कीड ती म्हणजे सगळे चिकटा चिकटा येतो निसर्गाच्या नियमानुसार, ते हवामान बदलामुळे ती चिकटापणा येतो, त्याला आम्ही निंबुने आर्क किंवा दशपर्णे आर्कचा असं काही काही गोष्टी म्हणजे तयार केलेल्या आहेत त्याचा वापर करतो.
0: आणि ज्या वेळेला आपण जमिनीची गुणवत्ता वाढायचं म्हणतो त्यावेळेला सेंद्रिय कर्ब वाढणं महत्वाचं आहे, त्याच्यासाठी तर तुम्ही बाकीचं जे हिरवळीची खतं म्हणा किंवा जे पिकांचे अवशेष आहे ते तुम्ही जमिनीत गाडताच, मग ऊसाचं पाटचट पण तुमच्याकडे असेल त्याचा वापर खत म्हणून कशा पद्धतीने करता?
1: मी आता 6 वर्ष झालं माझ्याकडे क्षेत्र आलंय मॅडम, तर मी ऊस घेतला की ऊसाचे पाचट कुट्टा पाचट करून ती हयाशीच जमिनीला देतो, ती काही दिवसानंतर 1-2-3 महिन्यानंतर कुजती किंवा डिकम्पोजरची फवारणी घेतली 1-2 तरी
0: लवकर
1: कुजती, पण मी काय करतो डिकम्पोजर जास्त प्रमाणात वापरत नाही, तिला मातीला मातीची संलग्न ठेवायचं, आणि ती जर गोष्ट केली ना आपण तर मातीची गुणवत्ता काळ्याची गुणवत्ता आणि पिकात पण फरक जाणवतो आपल्या, स्टेप बाय स्टेप ती कुजती, आपण एकदम जर गाठलं तर तेवढंच एकदम एकच दिवस खाऊन काय मजा नाही, सातत्यानं त्या गोष्टी त्यांना मिळणं गरजेचं.
0: बरोबर.
1: पण लोक काय करते म्हणजे शेतकरी लोक काय करते की लगेच कुजलं पाहिजे, त्या निविष्ठा अशाच राहू द्या, काही सुद्धा मातीला प्रॉब्लेम येत नाही, कुठले अशी म्हणजे भावना करते ती लोक की हुमणी येते वाळवी लागती वाळलेलं असल्यामुळं, ह्या म्हणजे अज्ञानाचा फायदा खताच्या कंपनीने घेतलेल्या आहेत, जेवढं रासायनिक तुम्ही जमिनीत वापरचाल तेवढं तुमचं जीवाणू पूर्ण नाहीनाष्ट होते, ही गोष्ट शेतकऱ्यांच्या गोष्ट मेंदूत घुसत नाही, आपण रासायनिक खतं वापरलेली असते ती त्या जीवाणूला ती जिवंत आहे, ती म्हणजे आपल्या मातीशी खेळते ती किंवा आपल्या मातीशी त्यांचा संलग्न अभ्यास आहे किंवा ती अन्न आहे मातीचं ती.
0: बरोबर.
1: आपण रासायनिक खतं वापरली किंवा कीटकनाशक वापरलं तर ती संपर्कात आल्यानंतर का नाही ती पूर्ण डेड होते ती.
0: बरोबर.
1: आपण बघू शकत नाही पण आपल्याला जाणवतं की बाबा काय प्रॉब्लेम होतोय, आपण वास जर घेतला त्या ह्याचा तर आपल्याला एकदम ही त्रास होतोय, तर ती जीवावर आपण फोरून त्यांचं जीवनमान जे मातीला लागणाऱ्या गोष्टी आहेत का नाही त्यांना आपण मारून टाकतोय.
0: बरोबर.
1: आणि रासायनिक म्हणतोय आपण युरिया टाकला सुपला टाकला डीएपी टाकला हे न ही जाण हे न फक्त पिकांची काळजी पिकाचा ग्रोथ होतो मातीची म्हणजे संपुष्टात यायला लागली तुमची. तुम्ही जर मातीवर काम केलं का नाही तर तुमच्या पुढच्या पिढीला आणि अनंत काल चालणाऱ्या पिढींना फक्त तुम्ही माती आणि शेती देऊ शकताय. दुसरी गोष्ट

0: तुम्ही रासायनिक खताचा वापर करून करून जमीन नाहीनाट केलेली आहे, म्हणजे तिला आता एवढी म्हणजे ती नापीक झालेली आहे, नापीक म्हणू शकत नाही पण पिकवण्याची त्याची क्षमता राहिली नाही, ताकदच राहिली नाही जमिनीत मॅडम. जर तुमची जमीन ताकदवर बनवायची असेल तर तुम्ही निसर्ग तत्वावर शेती करा, निसर्गाच्या सान्निध्यात राहून शेती करा, आणि देशी गाईचं गोमूत्र, शेण असे जीवाणू कल्चर जे निविष्ठा तयार केलेल्या होत्या त्या वापरा, जीवाणू वाढवा शेतीतलं. तुमचं जीवाणू शेतीतलं वाढलं तर तुमची शेती ताकदवर झाली, तुमची पिकं ताकदवर झाली, कुठल्याही रोगराईला ती पिकं बळी पडत नाहीत मॅडम. तुमच्या अंगात ताकद असली तर तुम्हाला व्हायरस जर झाला, ताप जर आला तर तुम्ही काम करू शकता. तशीच पिकांची पण मातीची सजीवता वाढवली की तुमच्या पिकांना सुद्धा कुठलाही त्रास होत नाही बाहेर.
1: म्हणजे जमीन जिवंत असली तर मग तुमच्या पिकांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने सजीवता किंवा जे उत्पादन मिळणार आहे ते चांगल्या दर्जाचं मिळतं. आता तुमचं खपली गव्हाचंच उदाहरण म्हटलं तर खपली गव्हाचं इतक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही उत्पादन घेताय, जास्ती प्रमाणात घेताय, ते सगळं या जीवावरच आहे की तुमची जमीन चांगली आहे. आता या ज्या वेळेला आपण म्हणतो की वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या नैसर्गिक निविष्ठा ज्या आहेत, शेती निविष्ठा, त्याचा तुम्ही वापर करता, मग तुमचं तर पशुधन पण वाढलेलं आहे, आणखी त्याऐवजी आता
0: 10-11
1: पशुधन आहे. मग याचं जे बाय प्रॉडक्ट आहे किंवा ते गोमूत्र तुम्ही वापरता शेतीमध्ये किंवा शेणखत वापरता किंवा तुम्ही जीवाणू कल्चर वगैरे वापरता, मग हे सगळं तुम्ही शेतीला वापरून शिवाय बाकीच्यांच्यासाठी किंवा बाकीच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देता का, आणि कशा पद्धतीने हे तयार करता?
0: बाकीच्या शेतकऱ्यांसाठी जे माझ्या संपर्कात आहेत ते शेतकरी, त्यांच्याकडे पशुधन नाही किंवा देशी गाई नाही किंवा गोमूत्र नाही मिळत अवेलेबल, माझ्याकडे सगळ्या गोष्टी एका म्हणजे छताखाली मिळते. देशी गाईचं गोमूत्र मिळतं, देशी गाईचं शेण मिळतं, फक्त मला पिपळाखालची माती माझ्या घरचा देशी म्हणजे पुंड्या ऊसाचा गुळ मी त्या क्षेत्राला वापरतो माहित पाहिजे. पुंड्या ऊस आपल्या सातारा म्हणजे खटाव फक्त वडूजलाच ते पुंड्या ऊस मिळतो. माझा एकर 2 वर्षापूर्वी पुंड्या ऊस होता रसवंतीसाठी, पण मी माझ्या लेबरच्या प्रॉब्लेममुळे आणि त्यामुळे मी बंद केलाय. पण माझा गुळ आता 4 वर्षाचा गुळ आहे असा ड्रममध्ये, मला जेवढा योग्य वाटतो तेवढा वापरतो. आणि जे शेतकरी म्हणते ते मला जीवाणू दे बनवून, तर त्यांच्यासाठी पण मी नो लॉस नो प्रॉफिटच्या हिशोबानं म्हणजे जो ज्या खर्च आहे त्या गोळाचा किंवा गोमूत्राचा खर्च लावून लोकांना प्रेरित करतो की बाबा ही घेऊन जावा
1: आणि वापरा.
0: आणि जे शेतकरी नेते ती 2 टाइम वापरू शकते, त्याचा वापर करू शकते. एकदा ड्रिपनं सोडून वापरू शकते ती, दुसऱ्यांदा फवारणीत पण वापरू शकते. त्या निविष्ठा तुम्ही 2 महिने वापरू शकताय, 2 टाइम वापरू शकताय. एकदा फवारणीला पण घेऊ शकताय आणि ड्रिपच्या माध्यमातून किंवा आपल्या पोटपाण्याच्या माध्यमातून जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जास्त खर्च येत नाही. 500-700 रुपयाला 20 लिटरचं मी म्हणजे त्याचा पर्याय सोडत नाही, कॅल्क्युलेशन करत नाही, आपल्या वावर म्हणजे मातीला जाणार आहे म्हणून मी भरपूर प्रमाणात शेण पण वापरतो, गोमूत्र पण वापरतो की त्या कंटेन जास्त लोकांना जमिनीत मिसळावे ते. म्हणून
1: कशा पद्धतीनं तयार करताय?
0: मी जीवाणू कसं करतो, 5-10 किलो शेण घेतो, 5-10 किलो गोमूत्र घेतो, गुळ 1-1.5 किलो वापरतो, डाळ असलेली चणा डाळ असो किंवा कुठलीही डाळ असो वापरतो, आणि वडाखालची किंवा बांधावरची मी माझ्या रानात तर बांधावरचीच वापरतो. वडाखालची आणून ठेवलेली असते ती, कुणाला लागायची असली तर मी
1: माती
0: ती त्यात जास्त जीवाणू असतात वडाखालच्या, त्यामुळे ती 1-2 मोठ घालून 2-4 दिवसानं तयार करून देतो त्यांना.
1: म्हणजे हे काय की तुम्ही तुमच्या शेतीचं तर समृद्धी करताच आहे, शिवाय इतरांची शेती सुद्धा समृद्ध हवी याच्यासाठी प्रयत्न करताय की जेणेकरून नैसर्गिक शेतीचा सगळ्यांनी अवलंब करावा. मग आता हे नैसर्गिक शेती ज्या वेळेला तुम्ही सुरू केली तेव्हापासून कशा पद्धतीनं फायदे तुमच्या निदर्शनात आले?
0: मॅडम माझ्या निदर्शनात आलेला फायदा एकच की माझ्या मातीची मला ताकद वाढवायची. अशी सगळ्यांनी आपल्या मातीची जर ताकद वाढवली तर आपल्याला कुठल्याही रासायनिक खतं वापरायची गरजच नाही. ह्यो पर्याय म्हणजे ह्यो उपयोग केला करून घेतला नाही, आपल्याला बाहेर 1 रुपया द्यायची कारण नाही. मला मिळालेला फायदा, मी 1 रुपया रासायनिक खताकडे किंवा दुसऱ्या कीटकनाशक जैविक खतं सुद्धा मी आणत नाही, म्हणजे मला बाहेर 1 रुपया सुद्धा द्यायचा नाही. तुम्ही फक्त त्या गोष्टीत जात नाही की बाबा ह्यो त्रास होतोय मला, ह्या पिकावर ह्यो त्रास झाला की मी दुकानात ही झालंय म्हणून दाखवतोय की दुकानदार आपल्याला देतोय. ह्यो खर्च माझा रासायनिक खताचा 1 रुपया जातो. काही काही ठिकाणी मॅडम कराडचा भाग असो, कोल्हापूरचा भाग असो, जिथं पाण्याचं क्षेत्र

0: तिथं उसांची सतत्यानं सातत्यानं लागवड असते. त्या उसांची परिस्थिती आहे की आपल्या करंगळी एवढा पण ऊस मोठा होत नाही आणि त्याला जमिनीला आराम पण मिळत नाही.
1: बरोबर.
0: त्या ती पण सजीव आहे, तिला पण वाटतं की मला चार दिवस ऊन द्यावं, आठ दिवस
1: विश्रांतीची
0: गरज आहे. फेरफार नाही मातीमध्ये, फेरफार नाही. तुम्ही एक पीक घेणार 12-18 महिन्यापर्यंत तेच राहण्यात राहणार, सारखं चिकल चिकल चिकल. त्या जे पिकाला लागणाऱ्या गोष्टी आहेत ना ती सुद्धा मिळत नाही. त्या जमीन डेड व्हायला लागली, म्हणजे एक 5-10 वर्षानंतर तुम्ही माती, म्हणजे जमीन जर वाढणार नाही, माहिती पाहिजे मॅडम की तुम्ही जमिनीचं पूर्ण नापीकच करून ठेवायला लागलाय जमिनीला. त्यासाठी तुमच्याकडे देशी गाय आहे किंवा देशी गोमूत्र आहे, ह्या गोष्टी तुम्ही सातत्यानं 15-8 दिवसानं पाळीच्या पाळीला पाणीला. मी माझ्यात आता रानात एक प्रयोग केलाय मॅडम, मी एक शेण घेतलं मी एक 2 पाट्या,
1: बर,
0: त्याच्यात वायच गुळ मिसळा,
1: बर,
0: आणि आता पाटपाण्याने एका ठिकाणी पाटपाण्याचं असं काही काही ठिकाणी पाटपाणी, मग ते पूर्ण मिसळून का नाही त्या चेंबूर खाली ठेवायचं.
1: बर.
0: आणि मग ते काय होतंय, चेंबूरच्या खाली ठेवल्यानंतर का नाही ती निविष्ठा का नाही पाण्यामार्फत जाते ते,
1: आणि
0: म्हणजे लय त्रास पण नको करायला, म्हणजे लय म्हणजे निविष्ठा सोडण्यासाठी का नाही आपल्याला ते प्रॉब्लेम होतोय का नाही. तर चेंबूर खाली तुम्ही एक 10-20 किलो गोमूत्र किंवा शेण असलं का नाही गुळ घालून, त्याला घनजीवामृत म्हणते ती, म्हणजे पातळ नाही जाड पद्धतीनं तयार होते ती, ती जर आपण वापर केला का नाही त्या जीवाणू आपल्या पाण्यासंग ती सरळ रीत्या आपल्या रानात पूर्णतः पोहोचू शकते ती
1: पिकापर्यंत.
0: पिका मातीच्या जिथपर्यंत आपलं बांध बांध राहत तिथपर्यंत सगळ्या निविष्ठा व्यवस्थित जीवाणू जाते. आणि ह्याचा फायदा काय होतोय की तुम्हाला डबल वर्क करायला लागत नाही,
1: म्हणजे ते सुद्धा नैसर्गिक
0: पद्धतीनं जाते. की मी वापरलेला आहे, मी पद्धत मी सगळ्या शेतकऱ्यांना संबोधित करताना ही गोष्ट सांगतो की लेबरचा प्रॉब्लेम आहे, आपण खत वर्षातनं एकदा घालतो, त्यापेक्षा तुम्ही जेव्हा पण पाणी द्यायची पद्धत आहे का नाही, ड्रीप नसलं तर तुम्हाला ड्रीपच्या पद्धतीनं द्या तुमचं, किंवा पोट पाण्यानं पाणी असलं की आपलं 10-20 किलो शेण आणि गोमूत्र मिक्स करून, गोमूत्र तर पातळच होत आहे त्याचं कारण, शेण जरी नेलं बोरीत ठेवलं का नाही ते शेण की ती पाण्यावाटे आपलं चालत राहतंय. आणि वरचा थर आहे का नाही असं वाटतं की शेणाचा थर साठल्यागत वाटतोय, म्हणजे
1: ते प्रत्येक पिकापर्यंत त्याचे पोहोचते आणि त्यामुळे पिकाची गुणवत्ता वाढवायला सुद्धा चांगल्या पद्धतीने ही मदत होते आणि जे की सगळं नैसर्गिक पद्धतीने होतं. आता जरी आपण इतक्या सगळ्या नैसर्गिक पद्धतीने केलं तरी सुद्धा पिकांची ज्या वेळेला वाढीची अवस्था होती त्यावेळेला काही काही रोग येतात, मग याच्यासाठी काय नैसर्गिक पद्धती तुम्ही वापरली किंवा नैसर्गिक शेतीमध्ये याच्यावर काय पर्याय घेतला?
0: मी निंबुने अर्क केलेला आहे, म्हणजे मागच्या 2-3 वर्षापासून माझ्याकडे निंबुने अर्कचं एक ड्रमच आहे.
1: बर.
0: पण मी निंबुने अर्क आणि गोमूत्र आणि गुळ
1: बर
0: ही एकत्रच करून ठेवलेला आहे.
1: बर.
0: जेव्हा जेव्हा मला वाटतं की बाबा हिथं असं कीड लागायच्या अगोदर किंवा
1: कीड
0: वाढीचं प्रमाण असतं त्यावेळेला मी पालेभाज्या निंबुने अर्कच्या 2-3 फवारण्या 8-8 दिवसाच्या फरकाने घेतो, त्यामुळे त्यांचे ते लहानपणीच त्याच्यावर जर प्रॉब्लेम निंबुने अर्कचं अर्क पडला का नाही फवारणी केली की ती आटोक्यात येते ते व्यवस्थित. आणि जर जास्त प्रमाणात झालं तर सर्टिफाय कंपनीच्या ज्या जैविक मधनं काही सुडोम बिल्वेरिया बशियाना किंवा आणि सुपिली अशा घटक आहेत का नाही ती सुद्धा आपण कधी कधी प्रयोग केलं पाहिजे की जैविक मध नाहीत, रासायनिकाचा
1: वापर
0: केलाच नाही पाहिजे. कारण आपण जर एवढं 5-6 वर्ष झाले मी 6 वर्षात अजून एक रासायनिकाची कुठलीच फवारणी घेतलेली नाही, पण ती एवढी शेतकऱ्यांच्या पर्यंत त्या गोष्टीचं ताकद पाहिजे की आपल्याला बाबा 20% नुकसान झालं तर ती सहन करण्याची ताकद पाहिजे.
1: नाही एकदा आपण एक तत्व घेतलंय की नैसर्गिक शेती करायची मग त्याच्यातनं ढळणं
0: ढळायचंच नाही, काय 5-10% प्रॉब्लेम येत नाही कारण ती विकत आणायची रासायनिक तुमचं सगळं
1: म्हणजे आतापर्यंत केलेलं
0: जाणार आहे माहित पाहिजे. आणि ह्यातून पूर्णतः होतंय असं काही. आणि कीड लागलेली मी तर सगळ्यात चांगलं म्हणतो, तुम्ही जेव्हा बाजारात खरेदीला जाचाल तेव्हा एखाद्या गोष्टीला तुम्ही कीड लागली या हे म्हणून चालणार नाही, तेवढीच जागा तुम्ही काढा कुठे. म्हणजे खरेदारांना पण सांगतोय की तुम्ही म्हणचाल आम्हाला कीडेचं नाही पाहिजे मग तुम्हाला रासायनिकच खावं लागणार.
1: म्हणजे कीड लागलेलं ते सुद्धा खूप
0: म्हणजे धोक्याची घंटा आपली टाळू शकते या.

0: आपण मग नाहीतर विषच खातोय. तुम्ही विषच खाताय म्हणजे आता मी पण पूर्ण पिकवत नाही सगळ्या गोष्टी, मला पण कुठून नाही कुठून बाजारात पण
1: त्या गोष्टी
0: हा आणावेच लागतात.
1: अशा पद्धतीनं नैसर्गिक शेती करणं हे खूप महत्वाचं आहे, किंवा प्रत्येक गोष्टी प्रत्येक पिकाच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर नैसर्गिकपणेच त्याच्यावर उपाय करणं महत्वाचं आहे. आता तुम्ही नैसर्गिक पद्धतीनं करताय शेती, जे वेगवेगळी पिकं तुम्ही घेताय, उत्पादन चांगल्या पद्धतीचं चांगल्या दर्जाचं करताय, मग बाजारपेठेत ज्या वेळेला दराचा विषय येतो किंवा बाजारपेठेत विक्रीचा विषय येतो, त्यावेळेला तुम्हाला अनुभव कसा आलाय? म्हणजे दर चांगला मिळालाय किंवा त्याच्या बाबतीत कशा पद्धतीनं तुमची विक्री झाली आहे?
0: कसं होतं मॅडम माहितीये का, बाजारपेठेत किंवा मार्केटमध्ये माल लावला की आपला मालाचा जो दर ठरवून आला दुसराच, उत्पादक करणारा आपण दर ठरवून आला दुसराच, ही नीतिमत्ता आपल्या म्हणजे मनाला पटना. आता बाजारात होलसेलला जर 20 रुपये रेट निघाला असेल होलसेलला, तर बाजारात येतोपर्यंत 40 रुपये होते किलो, ग्राहकाला 40 रुपये किलोने मिळते, शेतकऱ्यांना 20 रुपये किलो मिळतो,
1: आणि मधले 20 रुपये व्यापाऱ्याला जातात.
0: ते व्यापाऱ्याला जाईल, विकणाऱ्याला जाईल, ट्रान्सपोर्टला जाईल, ट्रान्सपोर्ट आपल्याकडेच आहे सगळं शेतकऱ्याकडे पोचवतोपर्यंत, मार्केटला पोचवतोपर्यंत आपल्याकडे ट्रान्सपोर्ट, तिथनं पुढचं जे ठेलेवाले घेऊन जाणार आहे ते व्यापाऱ्याचं कमिशन ही सगळं आपल्याकडेच आहे, दोन्हीकडे कमिशन आहे. मग ते 40 रुपये किलो निघतो या, एक किलोच्या मार्जिननं 40 म्हणजे 20 रुपये एका माग कमी होतोय. तर जर ज्यांच्या घरात 2 ते 3 मुलं आपण म्हणतो माझे मुलं बाहेर आहेत, त्यांनी तर हा पर्याय एक तर स्वतःचा मुलगा मार्केटिंगसाठी ठेवला पाहिजे, विक्रेता ठेवला पाहिजे,
1: स्वतः
0: विक्रेता झाला पाहिजे. आणि माझं स्वतः विषय सांगतो मॅडम, मी विटे बाजारपेठ, मायनी बाजारपेठ, वडूज बाजारपेठ, पुशेसावळी, औंध लोकल बोर्ड आहे माझ्याकडे, त्या बोर्डवर हीच नाव लिहिलेलं आहे, फौजी नैसर्गिक शेती फार्म. हा माल देशी गाईच्या गोमूत्रापासून तयार केलेला आहे, पण लोकांची जागरूकता नाही त्या गोष्टीवर. आता लोकलला काय सगळे शेतकरी आहेत, ही जर मी पुण्यासारख्या ठिकाणी, कराड सारख्या ठिकाणी, विट्यासारख्या चांगल्या शहरातनी किंवा सातारा सारख्या शहरामध्ये हा माल जर घेऊन आलो आणि माहीत झालं लोकांना की हा फौजी नैसर्गिक शेती फार्म शेतकऱ्याचा माल आहे, तर मला इथं 10 मिनिटं सुद्धा उभे राहायची गरज नाही.
1: बरोबर,
0: एवढं मार्केटिंग स्वतः लोकलला मी, मला कोण ओळखत नाही माझ्या नावानं, अभिजित यादव नावानं कोणीच ओळखत नाही मॅडम, फौजीच म्हणून ओळखते ती, कारण मी देशसेवा केलेली 17 वर्षाचं ही माझ्या कर्माचं फळ आहे, म्हणजे माझ्या कार्यक्षेत्रातनं ओळख झाली नैसर्गिक शेती. तर मॅडम स्वतः बाजारपेठ तयार करायची आहे तर कष्ट करायला लागणार, स्वतःचा माल बाजारपेठेत तुमचा माल तुम्ही विकला तरच तुम्हाला चांगला दर मिळतोय, आणि कुणाची कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा करायची नाही. आपल्याला 15 रुपयेनं परवडते, 15 रुपयेनं ऐकू द्या, पण कस्टमर आपला उद्याचा तयार झाला, तो तुमच्याकडं सातत्यानं माल घेत राहणार ज्या त्या बाजार
1: मग
0: त्याला चांगलं लागलं तर ते दुसऱ्या कस्टमरला सांगणार तिथूनच घ्या माल,
1: म्हणजे ग्राहक
0: वाढतात. आता मी खपली गहू 2 वर्षापासून मार्केटमध्ये आणलाय, आतापर्यंत मला सरासरी बाजारपेठ 150 रुपये किलोनं बाजारपेठ मिळते, मला घरापर्यंत येऊन लोक नेते, म्हणजे लोकांच्या मी तिथपर्यंत पोहोचल्यामुळे माझे.
1: आणि मुळात कसं, गुणवत्ता तुमची चांगल्या पद्धतीने ती तुम्ही सातत्यानं टिकवलेली आहे, त्यामुळे हे ग्राहकांच्या पर्यंत गेलेलं आहे आणि ग्राहकांची संख्या पण वाढली
0: आहे.
1: शेतकरी बंधूंनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की नैसर्गिक शेती करणं ही आज खरं तर काळाची गरज बनलेली आहे, की ज्या योगे आपलं स्वतःचं आरोग्य पण आपण सुधारू शकतो आणि आपल्या समाजाचंच एकूण आरोग्य यामध्ये सुधारू शकतो, आणि ह्यामध्ये अवघड काहीच नाहीये, जे निसर्ग कडनं आपल्याला मिळालंय तेच निसर्गाला परत द्यायचं आहे, आणि ते शेतकरी चांगल्या पद्धतीनं जाणतो कशा पद्धतीनं आपल्याला ती शेती करायला पाहिजे. फक्त हे तुम्ही म्हणाला तसं की त्याच्याप्रती एकनिष्ठ राहणं खूप महत्वाचं आहे, आणि नैसर्गिक शेतीचं एक तत्व जर अंगीकारलं तर आपली शेती ही चांगल्या पद्धतीनं आपल्याला हात देऊ शकते. अगदी शेती हा व्यवसाय म्हणून आपण ज्या वेळेला करतो त्यावेळेला हा व्यवसायिक दृष्टीनं फायदेशीर होण्यासाठी या नैसर्गिक शेतीचा अवलंब करणं खरंच खूप महत्वाचं आहे. आजच्या मुलाखतीमधून शेतकरी बंधूंनो तुमच्या हे लक्षात आलंच असेल आणि त्याचा तुम्ही अवलंब कराल याची आम्ही आशा बाळगतो. आणि यादव सर, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना नैसर्गिक शेतीबद्दल अतिशय चांगली अशी माहिती दिली, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे तसंच समस्त शेतकरी बंधू भगिनींच्या तर्फे आपले खूप खूप आभार, धन्यवाद,
0: नमस्कार.

0: कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत फायद्याची नैसर्गिक शेती याविषयी. मुक्काम कदमवाडी पोस्ट निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी अभिजित यादव यांची श्रेया गोलीडकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: बरायदर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
2: इब्राहिम अश्क का था और अब इंद्रधनुष के तहत कार्यक्रम गुलदस्ता संपन्न हुआ.